सुप्रभात श्रोते हो, मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर 17 आषाढ शके 1948 म्हणजेच दिनांक 8 जुलै 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर तसेच लगतच्या क्षेत्रात कमाल तापमान 28.2 डिग्री सेल्सिअस नोंदविलं गेलं, जे सरासरीपेक्षा 4.5 डिग्री सेल्सिअसनी कमी होतं. किमान तापमान 23.2 डिग्री सेल्सिअस नोंदविलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.5 डिग्री सेल्सिअसनी कमी होतं. येत्या 24 तासात विदर्भात आकाश ढगाळलेलं राहून काही क्षेत्रात पावसाची शक्यता आहे. तसेच किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 24 आणि 31 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार 121 60

जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस सकाळी 6:25 असणारी गाडी 33 मिनिटं उशिराने धावत आहे. 12724 तेलंगणा एक्सप्रेस सकाळी 7:10 असणारी गाडी 30 मिनिटं उशिराने धावत आहे. 61110 नागपूर वर्धा मेमू ही सकाळी 8 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळीच नागपूर स्थानकावरून सुटेल. 11201 नागपूर शहदोल एक्सप्रेस सकाळी 8 गाडी आपल्या नियोजित वेळीच नागपूर स्थानकावरून सुटेल. 03252 बेंगलुरू दानापूर स्पेशल ही मध्यरात्री 12:45 असणारी गाडी 7:26 उशिराने धावत आहे. 22137 प्रेरणा एक्सप्रेस सकाळी 8:15 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस सकाळी 7:40 असणारी गाडी 55 मिनिटं उशिराने धावत आहे. 61120 आमला नागपूर मेमू 8:45 असणारी ही गाडी 5 मिनिटं उशिराने धावत आहे. 16318 हिमसागर एक्सप्रेस सकाळी 9:00. 61117 नागपूर आमला मेमू सकाळी 9:10 या गाड्या आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 208646 बिकानेर बिलासपूर एक्सप्रेस ही मध्यरात्री 2:35 असणारी गाडी 6:30 उशिराने धावत आहे. 12289 छत्रपती शिवाजी टर्मिनल नागपूर दुरंतो 8:25 असणारी गाडी 50 मिनिटं उशिराने धावत आहे. 12135 पुणे नागपूर एक्सप्रेस ही सकाळी 9:20 असणारी गाडी 5 मिनिटं उशिराने धावत आहे. 12721 दक्षिण एक्सप्रेस सकाळी 9:20. 22692 बँगलोर राजधानी सकाळी 9:25 या गाड्या आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 12105 विदर्भ एक्सप्रेस सकाळी 8:55 असणारी गाडी 37 मिनिटं उशिराने धावत आहे. 05073 बँगलोर कन्याकुमारी स्पेशल 6:45 असणारी गाडी 2:50 उशिराने धावत आहे. 12295 संघमित्रा एक्सप्रेस सकाळी 8:35 असणारी गाडी 1:06 उशिराने धावत आहे. 15023 गोरखपूर यशवंतपूर एक्सप्रेस सकाळी 9:45 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35 असणारी गाडी 15 मिनिटं उशिराने धावत आहे. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस सकाळी 9:50 असणारी ही गाडी 25 मिनिटं उशिराने धावत आहे. 12261 हावरा दुरंतो ही पहाटे 4:10 असणारी गाडी 6:15 उशिराने धावत आहे. 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टणम एक्सप्रेस सकाळी 10:25. 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस सकाळी 10:40. तसेच 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस सकाळी 11:00 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्रमांक 139 संपर्क साधावा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ठीक 6:00 हिंदी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.

अजित कडकडे यांच्या स्वरात संत विष्णुदास यांचा हा अभंग आताच आपण ऐकला. संगीतकार होते विलासबुवा पाटील. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकारामांची अभंगवाणी. संगीतकार आहेत राम फाटक.

लता मंगेशकर यांनी गायलेली संत तुकारामांची अभंगवाणी आपण ऐकली. संगीतकार होते श्रीनिवास खळे. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम अर्चना. कार्यक्रमात यानंतर अरुंदाते आणि कृष्णा कल्ले यांनी गायलेली शांताराम नांदगावकर यांची ही गीत रचना ऐकूया. संगीतकार आहेत अनिल मोहिले.

या देशभक्तीपर समूह गीताबरोबरच आजचा अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता संपन्न होत आहे.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळची ठीक 6:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमात परोपकार या विषयावर डॉक्टर अमृता इंदूरकर यांचे विचार आपण ऐकणार आहोत.

परोपकार. परोपकार ही एक आदर्श मानवी प्रवृत्ती ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे ते अतिशय श्रेष्ठ असे मानवी मूल्य आहे जे अतिशय दुर्मिळ आहे. व्यक्तिमन सामान्यतः स्वार्थपरायण असते. परोपकाराचा संबंध निस्वार्थ बुद्धीने लोकांच्या कल्याणासाठी केल्या जाणाऱ्या उपकाराशी संबंधित आहे. तथापि ती कुणाही व्यक्तीमध्ये सापडणार नाही कारण त्यासाठी इतरही गुण व्यक्तीच्या अंगी असावे लागतात. सभोवतालच्या समाजाबद्दल त्यातील पीडित मदतीची अपेक्षा करणाऱ्या व्यक्तीबद्दल जोपर्यंत व्यक्तिमनात कळवळा निर्माण होणार नाही तोपर्यंत तो परोपकार करायला सिद्धच होणार नाही. परोपकाराचा संबंध जनासंबंधी असणाऱ्या कळवळ्याशी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे व्यक्तिमनातील करुणाभावाशी आहे. हा कळवळा अतिशय निरपेक्ष मात्र हवा. संत तुकाराम म्हणतात, कळवळ्याची जाती

0: ती करी अभावीण प्रीती, कोणत्याही प्रकारच्या लाभाची फायद्याची अपेक्षा न ठेवता दुसऱ्या वंचित पीडित व्यक्तीला केले जाणारे सहाय्य म्हणजे परोपकार. परोपकारासाठी ज्याप्रमाणे व्यक्तीच्या मनात करुणा आणि कळवळा असणे आवश्यक असते त्याप्रमाणे त्याच्या अंगी दातृत्व हा गुण देखील असावा लागतो. आपल्याजवळ या मदतीसाठी उपकारासाठी जे देता येईल ते देणे ही वृत्ती असल्याशिवाय कुणालाही परोपकार करता येणार नाही. दातृत्वाबरोबरच या परोपकारासाठी अहंकारबुद्धीचा संपूर्ण निराश होणे देखील आवश्यक आहे. एरवी परोपकारामुळे कुणाचा अहंकार फुलत असेल तर त्याला खऱ्या अर्थाने परोपकार म्हणताच येणार नाही. अहंभावनेने केली जाणारी मदत किंवा परोपकार तर एकापरीने स्वार्थपरायण विनिमयच होईल. खरी परोपकारी व्यक्ती मदत अवश्य करेल पण त्याचा समाजात कधीही डंका पिटणार नाही. आपले व्यक्तिमत्व जे घडते ते इतरांच्या मदतीशिवाय घडणे शक्यच नाही याची जाणीव ज्या व्यक्तीला असते तिच्या मनात आपोआपच सामाजिक बांधिलकीचा भाव निर्माण होतो. मानवी जीवन अधिक अर्थपूर्ण परिपूर्ण करणारा संबंध म्हणजे परोपकार. परोपकाराय फलन्ति वृक्षः, परोपकाराय वहन्ति नद्यः, परोपकाराय दुहन्ति धेनुः, परोपकारायेदं शरीरम. ज्याप्रमाणे झाडे इतरांसाठी फळे देतात, नद्या इतरांसाठी वाहतात, गाय इतरांना दूध देते, त्याचप्रमाणे मानवाचे शरीरही परोपकार करण्यासाठीच आहे. मेघ ज्याप्रमाणे समुद्रातून पाणी घेतात आणि या धरतीवर तेच पाणी सर्वत्र दुपटीने परत पाठवतात त्याप्रमाणे समाजातील सर्व घटकांना समान मानून मानवाच्या उत्थानार्थ परोपकार करणारे समाजाचा कणा ठरतात. समाजातील इतर लोकांसाठी मी माझ्यात ज्या क्षमता असतील त्या क्षमतेनुसार त्यांना मदत करीन ही भावना परोपकार करण्यासाठी व्यक्तीला उद्युक्त करीत असते. परोपकार करणाऱ्या संत सज्जनांची मने अशाच वृत्तीतून तयार झाली असतात. म्हणूनच परोपकार करणाऱ्या संतसज्जनांना संत ज्ञानेश्वरांनी चालणाऱ्या कल्पतरूंची उपमा दिली आहे व कल्पतरूंपेक्षा देखील श्रेष्ठ ठरवले आहे. कारण कल्पतरूच्या खाली जाऊन काही मागावे लागते पण परोपकार करणाऱ्या व्यक्ती आपल्याजवळ कुणी येईल का कुणी मागेल का याची वाट पाहत नाही. त्या अशा मदतीची अपेक्षा असणाऱ्या व्यक्तीकडे स्वतःहून जातात व त्यांना मदत करतात. परोपकारा इतके श्रेष्ठ असे दुसरं पुण्य नाही. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी पुण्य पर उपकार पांडुरंगा असे म्हणून संपूर्ण समाजाला उपकाराचा मार्ग दाखवलेला आहे.
1: पडती शब्द काही चिंतनाचे.
2: चिंतन या कार्यक्रमात परोपकार या विषयावर डॉक्टर अमृता इंदूरकर यांचे विचार आज आपण ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया आमच्या आजच्या सभेत प्रसारित होणाऱ्या मुख्य कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी, गांडूळ खत निर्मिती आणि वापर माहितीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य या विषयावर आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बेरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर, पर्यावरणपूरक पंढरीची वारी विषयाचा भाग चौथा सहभाग, द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंच निसर्गवारीचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांची मुलाखत. सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी, निर्मिती आकाशवाणी पुणे. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास, हे तिन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुगम संगीताच्या कार्यक्रमाची वेळ 7:40, यात किशोर अगडे यांनी गायलेली मराठी भक्तिगीतं आपण ऐकू शकाल. 8:40 पायी वारी पंढरीची.

संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सूचनापत्र सकाळी 9 वाजता तर 9:30 प्रायोजित लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजचा विषय, युरोलॉजिस्टकडे कधी जावे, शरीर देत असलेले महत्वाचे इशारे. तज्ज्ञ चैतन्य देशमुख. सकाळी 10 वाजता मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या प्रायोजित फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय, रोबोटिक इन गायनेकोलॉजी. तज्ज्ञ आहेत डॉक्टर साक्षी बन्सल. 10:35 विकासवाणी या कार्यक्रम. गाता रहे मेरा दिल कार्यक्रमाची वेळ सकाळी 11 वाजता तर 11:30 गीतांजली या कार्यक्रमाचे आलेख आणि निवेदन स्वाती तुपकर आणि सादरकर्ते आहेत मोनाली शेंडे. निर्मिती आकाशवाणी नागपूर. दुपारी 12 वाजतापासून आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. या ठीक 12 वाजता खास महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आपण ऐकू शकाल. 1 वाजता प्रायोजित कार्यक्रम NCERT नागपूर केंद्रावरून प्रसारित करू. तर 1:40 चंद्रपूर जिल्हा वार्तापत्र. 1:45 लोकसंगीताच्या कार्यक्रमात विद्याधर सरदार यांनी गायलेली वऱ्हाडी गीतं आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. दुपारी 2:30 आणि संध्याकाळी 5:02 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. 5:30 युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम युववाणी आपण ऐकू शकाल. 6:30 क्रीडा विश्व तर 7:15 विधिमंडळ समालोचन. शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं वावर संध्याकाळी 7:30 प्रसारित करण्यात येईल. यात प्रथम ऐकूया उद्यान विद्या जगत मालिका, विषय पावसाळ्यातील गुणकारी रानभाज्या यावर मुलाखत. तदनंतर हॅलो अन्नदाता शेतीविषयक शंका समाधान. रात्री 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम तर भावधारा कार्यक्रमाची वेळ 8:30. 9:15 स्पॉटलाईट तर 9:30 चर्चा का विषय है. रात्री 10 वाजता नाद ब्रह्म. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या सभेत प्रसारित होणाऱ्या मुख्य कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक मिळतं गेलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: आकाशवाणी नागपूर शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत कृषीवाणी. निवेदक आहेत सचिन लाडोळे आणि याचा विषय आहे गांडूळ खत निर्मिती आणि वापर भाग पहिला.
3: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, रासायनिक खताच्या किमती या दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि रासायनिक खताचा अतिवापर केला की त्याचे होणारे दुष्परिणाम देखील आता आपल्या लक्षात येत आहेत. शेतकरी बंधूंनो, रासायनिक खताला पर्याय आणि जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या शेतामध्ये गांडूळ खताचा वापर करू शकतो. आपल्या ठोक आहे गांडूळ खत अर्थातच व्हर्मी कंपोस्ट म्हणजे गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ, गांडुळांचे अंडीपुंज आणि त्यांच्या बाल्यावस्था, तसंच त्यामध्ये अनेक उपयुक्त जीवाणूंचा समावेश असतो. शेतकरी बंधूंनो, गांडूळ खत आपण आपल्या शेतामध्ये तयार करू शकतो. खरं तर हे खत तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. यामध्ये शेतात किंवा गोठ्याच्या आवारात तात्पुरतं छप्पर उभारून जमिनीवर गादी वाफे तयार करून त्यात मोठ्या प्रमाणात गांडूळ खताची निर्मिती करता येते. यामध्ये आपण आयसोनिया फिटिडा किंवा मग युड्रिलस युजेनिया या पृष्ठभागावर कार्य करणाऱ्या गांडुळांच्या जातीचा वापर करू शकतो. या पद्धतीमध्ये हवेशीर परंतु गांडुळांचं उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी साध्या गवती किंवा बांबूच्या ताट्यांपासून तयार केलेल्या तात्पुरत्या छपराची आवश्यकता असते. तसंच गांडूळ खत निर्मितीसाठी गांडुळाचं आवडतं खाद्य जसं गुराढोरांचं शेण, बकऱ्या मेंढ्यांच्या लेंड्या, शेतातील निरुपयोगी सेंद्रिय पदार्थ,

0: हरा पाचोळा, भाज्या आणि फळांचे टाकाऊ पदार्थ, याशिवाय वाचलेले अन्नपदार्थ, या सर्व गोष्टींचा आपल्याला उपयोग करता येतो. आता यासाठी लागणारे वाफे, अर्थातच ज्याला आपण बेड म्हणतो, ते कसे तयार करायचे? तर तात्पुरत्या उभारलेल्या शेडमध्ये आपण जागेवरील माती जी आहे ती 5 ते 6 सेंटीमीटर खोदून मोकळी करावी. त्यावर 7 ते 10 सेंटीमीटर उंचीचा, 1 ते 1 मीटर रुंदीचा आणि आवश्यकतेनुसार लांबीचा एक किंवा असे अनेक गादी वाफे आपल्याला तयार करता येतील. 2 वाफ्यांमध्ये साधारणपणे 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. गादी वाफा तयार करण्यासाठी ऊसाची वाळलेली पानं, चिपाड, वाळलेले गवत, पालापाचोळा किंवा शेतातील इतर टाकाऊ सेंद्रिय पदार्थ याचा आपण साधारणपणे 5 ते 6 सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा. त्यावर कुजलेल्या शेणखताचा पातळ थर द्यावा आणि अशा रीतीनं तयार केलेले गादी वाफे आपल्याला वर्षभर वापरता येतील. शेतकरी बंधूंनो, आता गांडुळासाठी खाद्यपदार्थांचं मिश्रण कसं तयार करायचं आणि त्यापासून आपल्याला कशा पद्धतीनं जास्त प्रमाणात गांडूळ खत मिळवता येईल या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया आपण उद्याच्या कृषीवाणीतून.
1: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. निवेदक होते सचिन लाडोळे. आता एका हवामानाचा आढावा. येत्या 24 तासात विदर्भात आकाश ढगाळलेलं राहून काही क्षेत्रात हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31 आणि 24 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. त्यानंतर ठीक 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ञांच्या सल्ल्याचे महत्व जाणून घेऊया. श्रोते हो आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समतोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. अर्थात स्वस्थ व्यक्ती म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नि तसेच सर्व धातू हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे. अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते. ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे. प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात, वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो. पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो. म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या

0: क्रिया पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते. आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते. पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम, ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे. मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा. बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा. तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी. पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते. रात्री पुरेशी झोप घ्यावी. योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात. काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते. स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत. पावसात अधिक काळ भिजू नये. भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत. टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत. त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी. तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावे. वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात. निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे. म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत। या चौथ्या आणि शेवटच्या भागात आवचटजी आपलं स्वागत।
2: रामकृष्ण हरी।
1: रामकृष्ण हरी। आवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय, निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे, यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाची मदत होतीये मला या भागात सांगा।
2: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे। माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली। ते गेले, पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील, काही करशील, पण वारी सोडू नको। आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो, या कचऱ्याचं होतं काय। आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं। आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
1: बरोबर
2: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे। याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे

0: आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत, गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे,
1: बरोबर,
0: श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्या बरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत.
1: बरोबर.
0: म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका अर्थानं
1: तुम्ही म्हणत असं लोकचळवळ झाली,
0: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं.
1: बरोबर.
0: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे.
1: बरोबर.
0: तो शिरकाव निघून जावा, त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो.
1: बरोबर.
0: कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं.
1: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील. ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्ग वारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या चार भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. या वर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद.
0: रामकृष्ण हरी.
1: श्रोती हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आपण ऐकला अस्मिता वाहिनीवरून आणि आता संस्कृत बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका रचा झा. अथ वार्ताः. भारत इंडोनेशिया रणनीतिक सहभागित्वस्य सुदृढाह्वानं कुर्वन् प्रधानमंत्री मोदी अवदत् यत् एतत् न केवलं द्वयोः देशयोः समृद्धौ अपितु क्षेत्रीय वैश्विक शान्ति स्थिरतासु च योगदानं प्रदास्यति इति. जकार्ता नगरे इंडोनेशिया देशस्य संसदं संबोधयन् श्रीमोदी अवदत् यत् भारतं विकासस्य मार्गं अनुसरति न तु विस्तारवादस्य.
4: भारत विस्तारवाद नहीं विकासवाद की नीति पर चलता है और इसलिए हम भारत में कहते हैं सबका साथ सबका विकास. आज मैं यही मंत्र, यही भावना लेकर इंडोनेशिया के आप सभी सांसद सदस्यों के बीच आया. भारत और इंडोनेशिया के बीच समुद्र ताजा भविष्य का केंद्र है.
3: श्री मोदी द्वयोः देशयोः जनानां लाभाय यूपीआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस स्टार्टअप इत्येतान्, शिक्षां नवानवेषणं च समेत्य आंकिकीय सार्वजनिक अवसंरचनायां सहयोगस्य वर्धनाय अपि बलं प्रदत्तवान्. तत्पूर्वं प्रधानमंत्री मोदी जकार्ता नगरे इंडोनेशिया देशस्य राष्ट्रपतिना प्रबोवो सुबियांतो इत्यनेन सह प्रतिनिधिमण्डलस्तरीय वार्तां कृतवान्. उभय नेतृभ्याम् परस्पर हितस्य क्षेत्रेषु सहयोगं वर्धयितुं ज्ञापनपत्राणाम् आदान प्रदानमपि कृतम्. श्रीमोदी वर्याय एकस्मिन् समारोहे राष्ट्रपतिना प्रबोवो सुबियांतो इत्यनेन इंडोनेशिया गणराज्य

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
1: देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनलवर आपल्या लोकप्रिय कार्यक्रमांना आपल्या ब्रँडचं नाव द्यायचं आहे, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात. तर आता प्रतीक्षा संपली. मधुमालती, सांसधारा आणि बेला के फूल या आपल्याच लोकप्रिय कार्यक्रमांना आपण प्रायोजित करू शकता, तेही फक्त 2856 रुपयात. तर विचार काय करताय, आज संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712-2548-271, 2548-271. मेल आय डी csunagpur@gmail.com. कंडिशन्स अप्लाय. हॅलो मनभावन, श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम.
2: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी.
1: हॅलो मनभावन, सुमधुर मराठी गाण्यांची,
3: सांग तू
1: तुमच्या आवडीची,
2: पाहिले नमी तुला,
1: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी. सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम. हॅलो मनभावन,
4: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 मीटर्स अर्थातच 585 किलोहर्ट्स वरून.
0: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026 ला सकाळी ठीक 9:30 वाजून आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून

0: एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे, युरोलॉजिस्टकडे कधी जावं, शरीर देत असलेले महत्त्वाचे इशारे. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर चैतन्य देशमुख. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101, तसेच 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी.
1: राधिका, किती वाट बघायची, चल ना लवकर.
2: अहो हो, आलेच.
3: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था, रोता था.
2: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतो. हो
1: अगं, ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
2: अरे वा, किती छान. मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
3: न्यू रिलीजेस बॉलिवूड की न्यू थिंग भी है. डॉगी भी है, न्यू 4G भी है.
4: प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन.
0: मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026 सकाळी ठीक 10:00 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे रोबोटिक इन गायनेकोलॉजी. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर साक्षी बन्सल. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10:00 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: श्रोते हो, या वेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यापैकी 5 TMC पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्स बार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्स बार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली, त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय

0: गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1,00,000 नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. कोकणातील कातळ शिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तऐवजीकरणाचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या 9 कातळ शिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले. राज्यात वाहनचालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून दर्शन घेतलं. पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदी संस्थाननंही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवांधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला त्यामुळे ऊसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलैपासून सुरू झालेला धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ऊसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावण सुरू आहे. भाताला आणि इतर पिकांना हा पाऊस चांगला आहे पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल. तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर कोल्हापूर.
0: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं. त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली. इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज पहाटे 5:30 वाजल्यापासून मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेठ या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2

प्रभावितांची काल सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले. सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणीसाठाही वाढत आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली, मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: 7:23 झाली आहेत. दिनविशेष. दिनांक 8 जुलै 1958 बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आखे 12 हात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला. दिनांक 8 जुलै 1910 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातून फ्रान्समधल्या मार्सेल समुद्रात उडी घेतली. दिनांक 8 जुलै 1916 ज्येष्ठ साहित्यिक गो. नि. दांडेकर यांचा जन्म. कविवर्य बा. भ. बोरकर तथा बाकी बाब यांचं निधन दिनांक 8 जुलै 1984. आपण ऐकत होतो दिनविशेष.

सात वाजून 25 मिनिट होत आहेत, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाचा आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही. एक सामान्य समजूत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात. आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत.

0: असं करत करत त्याच्यात जेव्हा तुमचं कम्युनिकेशन वाढतं, कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी, मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा, आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात.
1: अच्छा,
0: मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले, आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टिम काय करतात, एक जो विक्टिम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये विक्टिम झालेला, तो दुसऱ्या विक्टिमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा विक्टिम असू शकतो.
1: बरोबर.
0: मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात.
1: तर
0: माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. तर त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, मॅडम एवढे होते मी गुंतवले, तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळ्या टिप्स असतात, किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
0: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
1: अच्छा.
0: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
1: बापरे.
0: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितलं की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्याने खिडकी बिडकी इकडून तिकडून चौवून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये, कुणाला काही बोलायचं नाही, आणि हा घुसला कसं तरी करून शिना. मग त्यांचे ते वाद सुरू झाले आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणले हे काय प्रकार चाललेला आहे, काय कळे ना, हे काय मनोरुग्ण पण वाटे ना आता, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेले आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण एकक्षिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोन चालूच होता आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले. थोडक्यात सांगायचं, तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत, जे त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत, म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं, त्यामुळं

0: कुणाची हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही, मग ती माणसं एकटी
1: असतात,
0: एकटीच परत परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की तशी कोणाची गरज लागत नाही,
0: त्यांना गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात, हे निवंत असतात, हे अगदी हॅपी गोईंग असतं यांचं. पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपणा आहे. काही कौटुंबिक एकटेपणा असतो. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत, कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही. ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचो एक, म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही, ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का, काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारस, अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसिव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का? हे
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत, म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप करती किंवा इंस्टाग्राम वरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काही काही घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहे. त्यामुळे तुम्ही व्हिलेज मध्ये गेलेला, त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: म्हणजे जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून ओटीपी, तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली, किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहे, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काहीच सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून
0: बघितली.
1: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असतील तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधी तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठलेही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे. तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: भरधाव वेगात वाहन चालवाल,
2: लाख मोलाचा जीव गमवाल,
1: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
2: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगाने चालवू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: अवजड सामान वाहू नका,
1: जीव धोक्यात घालू नका,
2: वाहन चालवताना अतिभार नको,
1: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
2: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
1: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
2: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळची ठीक 7:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. आज या कार्यक्रमात किशोर आगडे यांनी गायलेली मराठी भक्तिगीता आपण ऐकणार आहोत.

0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात किशोर अगडे यांनी गायलेली मराठी भक्तिगीतं आज आपण ऐकली. सात संगत अशी होती. तबला मोरेश्वर दहा सहस्त्र आणि हार्मोनियम अमोल झाडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: आठ दशकों की है ये गौरवपूर्ण गाथा.
2: ये माध्यम है प्रेम की निष्पक्ष भाषा.
1: आप भी जुड़िए हमारे साथ
2: विज्ञापन के जरिए.
1: दूर दराज तक पहुँचाइए आपके उत्पाद का नाम.
2: विज्ञापन की जानकारी हेतु आइए
1: या संपर्क कीजिए आकाशवाणी नागपुर के मार्केटिंग विभाग से.
2: फोन नंबर है 2548271
1: 2542871.
0: आकाशवाणी हे नागपुर केंद्र है. एक निवेदन. हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026 सकाळी ठीक 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे युरोलॉजिस्टकडे कधी जावं. शरीर देत असलेले महत्वाचे इशारे. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 6940067 आणि 2560101 तसेच 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: माझे।
1: सीमा अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र।
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही?
2: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर।
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाउनलोड करा, त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा। ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही।

0: मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज बुधवार दिनांक 8 जुलै 2026 सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा आजचा विषय आहे रोबोटिक इन गायनेकोलॉजी. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर साक्षी बन्सल. तेव्हा ऐकायला विसरू नका कार्यक्रम हॅलो डॉक्टर आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
1: प्रसार भारती के पास है भारतीय संस्कृति की अनमोल धरोहर. इसमें शामिल हैं शास्त्रीय संगीत, नृत्य, साहित्य, नाट्य विधाएं, धारावाहिक, वृत्त चित्र और अन्य दुर्लभ रिकॉर्डिंग और अब आप आकाशवाणी और दूरदर्शन के खजाने की डीवीडीज और सीडीज हासिल कर सकते हैं भारत में अपने संग्रह के लिए. प्रसार भारती के कार्यक्रमों का खजाना अगर है आपको पाना तो लॉग ऑन कीजिए www.prasarbhartiarchives.co.in. याद रहे www.prasarbhartiarchives.co.in.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ठीक 8 वाजता समाचार प्रभात हिंदी बातम्या आणि 8:15 मॉर्निंग न्यूज इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. त्यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 पायी वारी पंढरीची संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एल निन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताचा यजमान संघाचा भारतावर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यात काल जाकार्ता इथं झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी कुठल्याही स्वरूपातील दहशतवादाचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवादाच्या या धोक्याचा सामना करण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार निर्णायक आणि समन्वयानं प्रयत्न होण्याची गरज निवेदनात व्यक्त केली आहे. तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीनं घोषित केलेले दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांच्या विरोधात जागतिक पातळीवर कारवाई व्हावी असं आवाहनही पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सुबियांतो यांनी निवेदनात केलं असून दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुता धोरण अवलंबण्याचाही स्पष्ट पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी यांच्यातील लागेबांधे लक्षात घेऊन यासंदर्भात देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय कायद्यातील सर्वोत्तम पद्धतींचा वापर करून माहितीची देवाणघेवाण करण्याचाही भारत आणि इंडोनेशियानं एकमतानं निर्धार व्यक्त केला आहे. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्यासमवेत झालेल्या शिष्टमंडळ स्तरीय चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेण्यात आला. तत्पूर्वी पंतप्रधानांनी काल इंडोनेशियाच्या संसदेला संबोधित करताना भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आणखी बळकट होण्याची गरज व्यक्त केली. ही भागीदारी दृढ झाल्यास तिचं दोन्ही देशांच्या भरभराटीतच नव्हे तर प्रादेशिक तसंच जागतिक शांतता आणि स्थैर्यातही मोठं योगदान राहील असंही पंतप्रधान मोदींनी नमूद केलं. भारत विस्तारवादाचा नाही तर विकासाचा मार्ग अनुसरत असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधानांनी काल जाकार्ता इथं एका कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. आज ते इंडोनेशियाच्या अध्यक्षांसमवेत योग्यकर्ता इथल्या प्रसिद्ध प्रम्बानन मंदिराला भेट देणार आहेत. 9व्या शतकात बांधण्यात आलेलं हे प्राचीन मंदिर भारताचे

इंडोनेशियाबरोबर हजारो वर्षांपासून दृढ सांस्कृतिक संबंध असल्याचा पुरावा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासोबत भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. भारत आणि बहारीन यांच्यातील सहकार्य अधिक दृढ होत असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीन इथं केलं. 2 दिवसांच्या बहारीनच्या दौऱ्यात जयशंकर यांनी बहारीनचे युवराज आणि पंतप्रधान राजे सलमान बिन हमद अल खलिफा यांच्या उपस्थितीत बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. तसंच उपपंतप्रधान शेख खालिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटीत जयशंकर यांनी उभय देशांदरम्यानची दीर्घकालीन आणि मैत्रीपूर्ण द्विपक्षीय भागीदारी अधिक दृढ करण्यास भारत कटिबद्ध असल्याचं अधोरेखित केलं. तसंच बहारीनमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय समुदायाची सुरक्षा सुनिश्चित केल्याबद्दल नेत्यांचे आभारही मानले. परराष्ट्र मंत्री सध्या 11 दिवसांच्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. बहारीनचा दौरा आटोपून ते आज कुवेतला दाखल झाले आहेत. एल निन्योचा विविध क्षेत्रांवर होणारा संभाव्य परिणाम आणि त्याला तोंड देण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी काल पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं उच्चस्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सेवातीर्थ इथं झालेल्या बैठकीला 15 अधिक मंत्रालयांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एल निन्योचा मान्सूनवर किंवा त्याच्या आगमनाला झालेल्या विलंबाचा अवर्षणप्रवण जिल्ह्यांवर होणाऱ्या परिणामावर सतत लक्ष ठेवावं, त्यावर वेळीच योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं राज्यांशी समन्वय ठेवून त्याचं मूल्यमापन करावं अशा सूचना डॉ मिश्रा यांनी यावेळी दिल्या. या बैठकीत भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी जून आणि जुलै महिन्यातील कालपर्यंतच्या पावसाच्या एकंदर स्थितीबाबत सादरीकरण केलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्वसाधारणपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं दिसून आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत 3 व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर काही तासातच अमेरिकी सैन्यानं इराणवर नव्यानं हल्ले केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून निरपराध नागरिकांना घेऊन जाणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले केल्याची इराणला मोठी किंमत चुकवणं भाग पडावं यासाठी अमेरिकेच्या लष्करी तुकड्यांनी हे हल्ले केल्याचं अमेरिकन सेंट्रल कमांडनं समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी लष्कराकडून इराणची हवाई संरक्षण यंत्रणा, किनारपट्टीवर पाळत ठेवणारी यंत्रणा, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र तसंच जहाजांवर मारा करणारी क्रूझ क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या प्रक्षेपण स्थळांना लक्ष्य करण्यात येत आहे असं एका अमेरिकी अधिकाऱ्यानं सांगितलं. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीत केशम आणि बंदर अब्बास इथं स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास किंवा त्यामध्ये घट झाल्यास देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सकारात्मक बदल होण्याची शक्यता पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल विकसित भारत कॉन्क्लेव्ह 2026 ते बोलत होते. भारतानं अलीकडच्या काळातील सर्वात आव्हानात्मक ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचंही पुरी यांनी सांगितलं. इथेनॉल मिश्रित इंधन कार्यक्रमाचे आर्थिक आणि पर्यावरणीय फायदे होत असून ते वैज्ञानिकदृष्ट्याही सिद्ध झाल्याचं सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमाचं समर्थन केलं. दिल्लीत आयोजित विकसित भारत परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. या प्रकारच्या इंधनामुळे नुकसान झालेलं वाहन दाखवून द्यावं असं आव्हान त्यांनी यावेळी टीकाकारांना दिलं. अशा कोणत्याही घटनेची नोंद झाली नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं. ऊर्जा सुरक्षेचं लक्ष्य साध्य करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी जैव इंधनाला प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. पर्यायी इंधनाच्या अधिक वापरामुळे पर्यावरणीय फायद्यांसह आयात घटणं, रोजगार संधीची निर्मिती तसंच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी नमूद केलं.
नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र

0: फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 काल राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्सबार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणाऱ्या डान्सबार विधेयकालाही काल महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजुरी देण्यात आली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नवीन विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1 लाखांवर नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्वबाद 76 धावाच करू शकला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत इंडोनेशियाच्या संयुक्त निवेदनात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत विविध क्षेत्रांवर होणाऱ्या एलनिन्योच्या संभाव्य परिणामांचा आढावा. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 राज्य विधान परिषदेतही एकमतानं मंजुरी. आणि भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात यजमान संघाचा भारतावर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: श्रोते हो, आता ऐकूया पायी वारी पंढरीची. देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ. सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: नमस्कार श्रोतेहो, पालखी सोहळा सुरू होतो तो देहू आणि आळंदी मधून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानानं आणि दुसऱ्या दिवशी आळंदीतून माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानापासून. काल दिनांक 7 जुलै रोजी देहूतून दुपारी 2:30 ते 3 दरम्यान संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान ठेवलं. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेश दादा लांडगे तसंच युवराज संभाजीराजे छत्रपती आदी मान्यवर प्रशासकीय अधिकारी, शासकीय कर्मचारी, विविध दिंड्यांसाठी आलेले वारकरी आणि भाविक भक्त उपस्थित होते. गेल्या 2 दिवसाच्या भरपूर पावसाच्या पार्श्वभूमीवर देहूत येणाऱ्या भक्तांची संख्या तुलनेने जरी कमी असली तरी उत्साह भरपूर जाणवत होता. गावाच्या सुरुवातीलाच डाव्या हाताला एका अत्याधुनिक मांडवानं आमचं लक्ष वेधलं. हा मांडव होता मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राचा. काळाच्या ओघात वारकऱ्यांच्या विविध सेवांसाठी उभारलेल्या या सुविधा केंद्रात निवारा कक्ष आहे, चरणसेवा आहे, आरोग्यदायक सुविधा देण्यात आलेल्या आहेत, हिरकणी कक्ष सुद्धा उभारण्यात आलेला आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था, महिला स्नानगृहाची व्यवस्था तसंच मोबाईल चार्जिंग स्टेशन अशा विविध सेवा एकाच मांडवात मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आम्ही तिथल्या कर्मचाऱ्यांशी बोललो.
1: नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रियंका घुगे, मी वैद्यकीय अधिकारी सांगून सरकारकडून जर्मन अँगल नावाचा जो संकल्पना आहे त्याच्या अंडर ZP चे CO सर आणि गजानन पाटील सर आणि BDO सरांनी मिळून व्यवस्थित अरेंज केलेला आहे. आरोग्य बूथला आम्हाला स्पेशली 2 बेड दिलेले आहेत पेशंटसाठी. आम्हाला प्रॉपर मेडिसिन प्रोव्हाइड केलेलं आहे, इमर्जन्सी मेडिसिन सुद्धा प्रोव्हाइड केलेलं आहे.
0: पहिल्यांदाच हा प्रयोग होतोय
1: इथे. असे 2 केंद्र केलेले आहे देहूमध्ये महिलांसाठी.

0: आधी स्नानगृह सुद्धा केलेले आहे आणि मोबाईलचे चार्जिंग स्टेशन दर पिलर्सला जवळपास सहा सहा चार्जिंग स्टेशन एका एका पिलरला दिलेले आहे.
1: नमस्कार, मी डॉक्टर तेजस शरद महामणी बोलत आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र यामधले आरोग्य सुविधा, खरं आरोग्य सेवाच म्हणेल मी, आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्स मिळून चिरायू फाउंडेशन म्हणून ही संस्था चालू केली. तर त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, त्यांच्याशी संलग्न होऊन आम्ही त्यांची मदत करायला आम्ही येथे जमलेलो आहे.
2: नमस्कार, माझं नाव निकिता शितोळे, मी सांगलीवरून आली आहे, सांगलीमध्येच कॉलेजला आहे. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रातून आम्ही आता सहाय्यक म्हणून काम करतोय, कारण की पुढे गेल्यानंतर खूप खडतर प्रवास असतो, त्यांचा प्रवास सुखकर आणि सोयीस्कर आणि आरोग्यदायी जावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो.
3: आपण प्रवासाला निघालो की एक शिदोरी घेऊन सोबत चालतो, तर औषधांची शिदोरी तुमच्या सुविधा केंद्रातून त्यांच्यासोबत तुम्ही देता का?
4: नमस्कार, माझं नाव डॉक्टर श्रीकांत बुरांडे. नक्कीच, त्यामध्ये आपण एक किट तयार केलेली आहे. गरजूंना लागणारे जे जे नियमित वापरले जाणारे औषध आहेत, जसं की ORS औषध असून किंवा मग जुलाबाचा किंवा उलटी किंवा अशक्तपणा यासारख्या ताप येणे अशा घटना घडू शकतात, मग ते औषध प्रत्येक त्या किटमध्ये भरलेलं आहे, काहीच अडचण येणार नाहीये.
3: चरण सेवा ही एक सुविधा तुमच्या सुविधा केंद्रात,
5: ती वारकऱ्यांसाठी जवळपास 400 वगैरे किलोमीटर ते चालणार, मग त्यांना ती सेवे थ्रू आमच्याकडून त्यांना त्यांचे पाय दाबून दिले जाईल, जेणेकरून त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना आम्ही सपोर्ट करू वगैरे, मग मशीन वगैरे आहे, बरं वाटेल त्यांना.
6: नमस्कार, माझे नाव वैशाली केशव गोरे, मी देहू माळवाडी येथे अंगणवाडी कार्यकर्ती आहे आणि आज हिरकणी कक्षासाठी आमची ड्युटी इथं लावलेली आहे. 3 दिवस आमची ड्युटी आहे. महिला ज्या छोट्या बाळांना बेस्ट फीडिंगसाठी घेऊन येतात, तर त्यांच्यासाठी तो कक्ष तयार केलेला आहे. वेळेवर त्यांनी स्तनपान केले पाहिजे, छान नियोजन इथं केलेले सरकारने.
3: हे सुविधा केंद्र ज्या जागेत उभं आहे ती अगदी मोक्याची जागा, सुरुवातीलाच म्हणाल्याप्रमाणे जे शहराच्या सुरुवातीला बूथ आहेत तिथल्या जागा मालकांविषयी पण बोलत आहोत.
7: नमस्कार, मी संदीप परंडवाल, मी देवड शहर सांस्कृतिक आघाडीचे म्हणजे त्याचा अध्यक्ष आहे आणि त्याचबरोबर आम्ही परंडवाल बंधू ह्या जागेचे मालक आहोत. तर खरं तर मुख्यमंत्री जे आहेत आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे की सध्या काय आहे, सध्या खूप मुसळधार पाऊस सध्या महाराष्ट्रभर पडत आहे, अतिशय बिकट परिस्थिती आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये जर्मन हँगरची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी आणली ती वारकऱ्यांसाठी अतिशय योग्य, अतिशय सुविधाजन्य अशी आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्याच बरोबरीनं आम्ही एक छोटेसे खारीचा वाटा उचलणारे आहोत, परंतु इथलं जे स्थानिक प्रशासन आहे, देहू नगरपंचायत आहे, तिथले जे मुख्याधिकारी आहेत कोंडे साहेब असतील, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रदीप परंडवाल असतील, योगेश परंडवाल असतील किंवा डिवाइनेस्ट हा परिवार असेल, या सर्वांनी यामध्ये मोठं सहकार्य केलेलं आहे.
3: खरं तर या दिवसात पाऊस पडतोच, पण यावेळी एक वेगळी गरज निर्माण झाली आहे आणि त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम हे सुविधा केंद्र करत आहे आपल्या सगळ्यांच्या एकूण सेवेसाठी. वारकऱ्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार. श्रोतो, खरं तर वारी ही परंपरा आहे आणि परंपरा म्हटलं की अनेक गोष्टी तुम्हाला दरवर्षी तशाच दिसतात, पण निश्चितच आजची वारी थोडी काही कारणानं वेगळी होती आहे. अतिवृष्टीमुळे देहू आणि आळंदीमध्ये वारकऱ्यांची जी संख्या आहे प्रस्थानाच्या दिवशीची मी म्हणतो आहे ती लक्षणीयरित्या आम्हाला कमी दिसतीय. या कमी गर्दीचा एकूण या देहू नगरीमध्ये आळंदी नगरीमध्ये कसा परिणाम होतोय अशा दृष्टीनं आम्ही काही चाचपणी केली. आमच्यासोबत एक हॉटेल व्यावसायिक आहेत.
8: माझं नाव सौरभ भगत. रस्ते बंद आहेत, प्रत्येक ठिकाणी जाम आहे, घाटात सगळीकडे पाणी असल्यामुळे पब्लिक येऊ शकत नाही.
3: त्याचा कसा परिणाम झाला?
8: तर जर त्या वर्षी कसं पब्लिक असायची मग, आणि आपण जर त्या वर्षी रोज आपलं हॉटेल नित्यनेमानं फक्त जेवण असतं, नाश्ता आपण ठेवत नाही, पण हा वर्षातनं एक दिवस असतो की व्यवसाय पब्लिक म्हणजे थांबायला त्यांना टाईम नसतो, दर्शन म्हणा हे या गोष्टी असतात, मग आपले एक वर्षी एक नाश्ताच असतो, पण तेही या वर्षी गणित बिघडले. म्हणजे याच दिवशी फक्त दुकान लावतात, ते त्यांचं थोडं परिस्थिती अवघड आहे.
3: खरं तर वारकरी हे दर्शनासाठी येतात, पण गावकरी हे वारकऱ्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात. नेमकी यावर्षी वारकरी नाही तर काय भावना आहे सगळ्या गावकऱ्यांची?
8: चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय, असं वाटत नाही की बाबा वारी आहे, म्हणजे जर त्या वर्षीची हे असतं वातावरण असतं ते नाही.
3: नक्कीच दरवर्षीची ही वारी आहे, परंपरा आहे आणि त्याची मर्जी आहे. तर निश्चित हा जो काही जो कमी संख्येचा भाग आहे

0: तो भरून निघेल अशी आपण अपेक्षा करूयात. आणि हे सगळे जे वारकरी आहेत ते इथं फक्त देहूमधून या वारीला सुरुवात नाही करणार आहेत, तर आवाहनानुसार ते पुण्यातून किंवा पुढच्या टप्प्यावरून या वारीला सुरू करतील आणि पुढची वारी मात्र तशीच सुरू राहील अशी आपण अपेक्षा करूया. सोहळा प्रमुख श्रीमान उमेश महाराज मोरे आपल्यासोबत आहेत.
1: रामकृष्णारी मेका पडे निराळा ऐसा सांडोनी सोहळा, असं ज्या सोहळ्याबद्दल म्हटलं जातं तो जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. प्रस्थानाच्या दिवशी सकाळी मंदिरामध्ये अध्यक्ष विश्वसिंहच्या हस्ते श्रींचा अभिषेक महापूजा होते. त्यानंतर सकाळी 10 ते 12 या काळामध्ये देवकरांचं काल्याचं कीर्तन होतं. त्यानंतर दुपारी 2:30 मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात होते. मुख्य प्रस्थान पादुकांची मान्यवरांच्या हस्ते वारकऱ्यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना नारळ प्रसाद, दिंडीवाल्यांना, दिंडी प्रमुखांना, सेवेकरांना नारळ प्रसाद दिला जातो. आणि त्यानंतर पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन पालखी मंदिराच्या बाहेर निघते आणि नंदरवाड्यामध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी समाजात येऊन मुक्काम होतो. आणि उद्या सकाळी साधारणपणे 10:00 दरम्यान आपण आकुर्डीकडे प्रस्थान ठेवतो. काय झाले, या कालच्या पावसाच्या परिस्थितीमुळे, पूर परिस्थितीमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जो भाविक जे दिंडीवाडी देवमध्ये दाखल होत असतात, कालच्या थोड्याशा पावसाच्यामुळे थोड्याशा त्यांना अडथळा निर्माण झालेला आहे. परंतु पावसाने आज उघडीप दिल्यामुळे बऱ्यापैकी लोकांनी देवकडे येण्याचं आता सुरू केलेलं आहे आणि उत्साहात अजिबात मात्र कमी नाही आहे वारकऱ्यांच्या. आणि तोच उत्साह, तोच जोश वारकऱ्यांमध्ये, तीच श्रद्धा, तीच ओढ पंढरपूरच्या पांडुरंगाची ती आहे. आणि आता उत्साह आपल्याला पाहायला मिळते, गर्दी त्याप्रमाणे व्हायला लागलेली. थोडंसं अशा परिस्थितीने नियोजन करणं, जिन्ह्यांची गैरसोयीने होऊ देणं हे थोडंसं आव्हान आमच्यासमोर असतं. परंतु प्रशासनाच्या सर्व भाविकांच्या किंवा नागरिकांच्या मदतीने तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो.
0: जरी पाऊस असला तरी तो पाऊसही त्याचाच आशीर्वाद आहे, हा नेहमीचाच आपला वारीमधला अनुभव आहे. तर त्या प्रसादाच्या रूपाने आपण त्याचा स्वीकार करत पुढचं सगळं नियोजन करत वारी नेहमीसारखी त्याच उत्साहात पार पडणार आहे.

0: देहू संस्थानचे अध्यक्ष श्रीमान जालिंदर महाराज मोरेजी आमच्यासोबत आहेत.
1: आज देहू संस्थानचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे आणि ह्या वर्षीचं प्रस्थान आपले कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे सपत्नीक येत आहेत आणि त्यांच्या हस्ते प्रस्थानचा कार्यक्रम करण्यात येईल. आपल्या पालकमंत्री हे उपस्थित आहेत, सुनेत्राराजे पवार. आता ह्या जरी पाटका आलेलाच आहे कोल्हापूरवर,
0: मानाचा
1: जरी पाटका, त्याचाही आता हे होईल. आणि हे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम हा आमचा 20 सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी मीटिंग आम्ही करतो दिंडीवाल्यांची, तेव्हापासून आपण ही चालू केलेली आहे. आणि त्यांच्यात मग सगळ्या दिंडीवाल्यांच्या काय अडीअडचणी असतील, पुढच्या शासकीय ह्याच्यातनं आपल्याला त्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.
0: या वारीच्या निमित्तानं वर्षभर काय उपक्रम असतात संस्थांचे? म्हणजे पालखीचं रथ असेल तर सगळं वर्षभराचं नियोजन असेल, दर महिन्याला भेटणं म्हणा वगैरे.
1: हो, दर महिन्याला आमची मासिक मीटिंग असतील आणि त्या निमित्ताने आपल्याला जे जे काही सुधारणा करायच्या त्या आम्ही करतो. आता गेल्या वर्षी आम्ही ठरवलं पालखीचा रथ करायचा, कारण 30 वर्ष झालेली होती रथाला, रथ थोडा खिळखिळाही झाला होता, त्यामुळं आम्ही यंदा नवीन रथ केलेलाच आहे.
0: काय नवीन सुविधा नव्या रथात आहेत?
1: नवीन सुविधा म्हणजे GPS सिस्टीम आहे, नंतर आपलं रथाचं वजन हलकं केलेलं आहे, बैलांना जो लोड जास्त होत होता तो कमी केलेला आहे, 700 किलोनी वजनाचं कमी झालेलं आहे. आणि शुद्ध चांदीमध्ये 250 किलोच्या रथाची कम्प्लीट रचना झालेली आहे.
0: खूप छान. तर याच रथावर आरूढ होऊन तुकोबा महाराज
1: पंढरीला ह्याला जातील वारीला.
0: सगळी पावलं सोबत चालणार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊयात आपण.
1: आता नुकतंच आपल्याला कोल्हापूर छत्रपतींकडनं ह्या जरी पाटक्याचं हे झालेलं आहे.

0: आहे. त्याचबरोबर आपल्या पालखीबरोबर जे अश्व असतात, एक बाभुळगावकरांचा आणि एक मोहिते पाटलांचा अकलूजच्या, हे स्वतः मोहिते पाटील उपस्थित आहेत तिथं.
1: मी डॉक्टर धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, आपल्या देहू संस्थांच्या वतीनं तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं अश्वसेवेच्या माध्यमातून ही सेवा करण्याचं भाग्य आमच्या कुटुंबाला मिळालंय.
2: या अश्वचं काय वैशिष्ट्य असतं? तो इतर अश्वांपेक्षा जसं आपण म्हणाला की त्याची निवड मुद्दाम तशी केली जाते, त्या वाणाची म्हणा किंवा एकूणच त्याच्या गुणांची, हे कुठले गुण आहेत?
1: अश्वामध्ये बालभवरे बघितले जातात, त्याच्यामध्ये शुभ अशुभ बालभवऱ्यांचे अनेक प्रकार आहेत. याच्यामध्ये शास्त्रानुसार शालत्रानुसार जे शुभ भवरे अश्वामध्ये असावेत असे शुभ भवरे सगळे बघून, मग देवमन आहे कंठ आहे असे बालभवऱ्यांची ज्या अश्वामध्ये आहेत उत्पत्ती अशा अश्व आम्ही देतो पालखी.
2: आणि अभिनंदन तुमचं की ही सेवा तुम्हाला करायला मिळते.
3: शोधो, मागच्या काही वर्षांपासून वारी, दिंडी आणि तरुण, आय टी क्षेत्र, नवनवीन क्षेत्रातले तरुण यांचं एक नवं समीकरण जुळतंय, जुळू पाहत आहे. या क्षेत्रातून प्रत्यक्ष अध्यात्माकडे वळतानाही अनेक तरुण आपल्याला दिसत आहेत. असेच आय टी मधून अध्यात्माकडे वळलेले, आता कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले चेतनानंद महाराज पुणेकर यांनी देहूतील प्रस्थानाच्या निमित्ताने तरुणांना थेट संदेश दिलाय तो असा.
4: वारी काय असेल तर ती समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. मानवतेच्या कल्याणासाठी विश्वमौली ज्ञानोपरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटावर आध्यात्मिक लोकशाहीचं बीजारोपण केलं आणि त्याचा आज कळस जगद्गुरु श्री तुकोबराय झालेत. आणि म्हणून पहिले प्रस्थान जगद्गुरु तुकोबरायांचं आहे, उद्याचं प्रस्थान विश्वमौली ज्ञानोपरायांचं आहे. पंढरपूरमध्ये हा पालखी सोहळा ज्यावेळी जातो त्यावेळीही पहिला पालखी सोहळा हा जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा असतो. माझ्या दृष्टीने वारीच्या परंपरेच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीने एक, तुम्हाला विज्ञान युगामध्ये AIच्या युगामध्ये तुम्ही जरी असाल तरी लाईक स्ट्रेस मॅनेजमेंट, डिस्ट्रॅक्शन मॅनेजमेंट या सगळ्यात बरोबरच टाईम मॅनेजमेंट ह्या खूप साऱ्या गोष्टी पाहायला तुम्हाला वारीमध्ये शिकता येतील. निखळ आनंद, निरागस आनंद, निस्वार्थी भावना, निरपेक्ष भावना, द्वेषरहित जगणं, लोभरहित जगणं, माया मोहारहित जगणं हे कसं असावं आणि विठ्ठलाप्रती समर्पण कसं आहे याचा अद्वैताचा अनुभव घ्यायचा असेल तर मला वाटतं प्रत्येकाने वारी केली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय दोन वेळा शब्द वापरतायत त्यांच्या गाथेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर, फार ते दुरुक्ती करत नाही. पण इथे वारकऱ्याला सांगतायत, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळ अवघेची येणे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, काय करावी साधने फळ अवघेची येणे. सगुणाकडनं निर्गुणाकडे जाण्याची प्रोसेस जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्याला समजावून सांगितली. पंढरीचा पांडुरंग युगे 28 भक्त पुंडलिकाच्या हाकेमुळे उभा राहिला असं आपण सगळं म्हणतो. ज्ञानोबराय सुद्धा वारीचं महत्व सांगताना म्हणतात, पंढरीच्या वाटे अनंत घडती याग, वैकुंठीचा मार्ग तेने संगे. म्हणजे वैकुंठाचा मार्ग त्याच्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही पंढरीच्या वाटेवर एक पाऊल टाकलं तरी अनंत यागाचं फळ तुम्हाला मिळतं आहे. म्हणून वारी माझ्यासाठी आध्यात्मिक पण आहे, वारी माझ्यासाठी सामाजिक पण आहे, वारी माझ्यासाठी पर्यावरणाच्या जवळ जाणारी आहे.
3: या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
5: आज अशी एकही गोष्ट नाही की अजितदादांशिवाय आपल्याला करायची सवय आहे. वारकरी म्हणजे त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता, पण नियतीचा खेळ आपल्याला पुढे जावंच लागतं. आम्ही काल जेव्हा या पावसाचा आढावा घेतला तेव्हाच सगळ्या नागरिकांना वारकऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या होत्या. पुण्यावर पुण्याकडून ज्या येणारी वारकरी मंडळी असती त्यांना आम्ही पुण्यातच थांबण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यांना सांगितलं होतं की ह्या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात येतील तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सामील व्हा आणि त्या सगळ्या वारकऱ्यांची सोय आम्ही पुणे महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केलेली होती त्यामुळे सगळ्या वारकऱ्यांना ते म्हणजे सूचना पोहोचलेल्या आहेत. त्यामुळे आज इकडे वारकऱ्यांचा ओघ नाहीये. आता हीच पालखी जेव्हा पुण्यामध्ये जाईल, ह्या दोन्ही पालख्या पुण्यामध्ये जातील तेव्हा ते सगळेच जण या पालख्यांबरोबर पुढे जातील.
3: पुढे जाणं, चालत राहणं आणि शेवटी त्याच्या चरणी लीन होणं याच उद्देशानं अनेक दिंड्यांचे वारकरी भक्त देहूतून संतश्रेष्ठ जगद्गुरू

तुकोबारायांच्या पालखीसोबत प्रस्थान ठेवून मार्गस्थ झाले आहेत. ठरल्याप्रमाणे 8 तारखेला पुढच्या मुक्कामासाठी आणि 9 आणि 10 तारखेला पुण्याच्या मुक्कामासाठी ही पालखी मार्गस्थ झाली आहे. सर्व वारकऱ्यांवर भक्तांवर माऊलीची कृपा राहो आणि त्यांचं इच्छित असलेलं माऊलींचं दर्शन त्यांना हो, हीच माऊलींचरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

0: आत्ताच आपण ऐकलात पायी वारी पंढरीची, देहू येथून संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत. निर्मिती सहाय्य आणि निवेदन संजय भुजबळ, सादर करते विक्रांत मंडपे. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा वृत्तांत प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सूचना पत्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम सूचना पत्र.

महावितरणाच्या लाईट वॉरियर्सचा लढा पावसाळी आम्हाने अखंडित वीज सेवेसाठी रात्रंदिवस फील्डवर. पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे रूप विलोभनीय होते, मात्र याच काळात महावितरणाच्या यंत्रणेसाठी अग्निपरीक्षेचा काळ सुरू होतो. सोसाट्याचे वारे, मुसळधार पाऊस आणि निसर्गाची अनिश्चितता यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढतात. ग्राहकांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी आणि तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी, ज्यांना आपण आदरपूर्वक लाईट वॉरियर्स म्हणू शकतो, ते रात्रंदिवस चिखल पाण्याची झुंज देत आहेत. वीज का जाते, तांत्रिक गुंतागुंत समजून घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होण्यामागे अनेक नैसर्गिक आणि तांत्रिक कारणे असतात. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे वीज वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळणे वीज ही जाण्यामागची सर्वात मोठी समस्या आहे. यामुळे वीज वाहिनी तुटणे किंवा शॉर्ट सर्किट होण्याचे प्रमाण वाढते. या व्यतिरिक्त सातत्यपूर्ण पावसामुळे हवेतील आर्द्रता वाढते, ज्याचा थेट परिणाम ट्रान्सफॉर्मर आणि इतर उपकरणांच्या इन्सुलेटरवर होतो. अनेक ठिकाणी ओलाव्यामुळे वीज गळती अर्थात लिकेज होऊन सुरक्षिततेसाठी यंत्रणा आपोआप ट्रीप होते. तसेच माती भुसभुशीत झाल्यामुळे खांब झुकणे किंवा वितरण पेटीत फीडर पिलर मध्ये पाणी शिरणे यांसारख्या तांत्रिक समस्याही उद्भवतात. या परिस्थितीमध्ये संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी महावितरणला खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा काही काळासाठी बंद ठेवावा लागतो. अहोरात्र संघर्ष आणि लाईट वॉरियर्सची जिद्द. विजेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांचा लढा कौतुकास्पद आहे. पावसाळ्यापूर्वीच महावितरणने प्री मॉन्सून देखभाल आणि दुरुस्तीची मोहीम राबवून झाडांच्या फांद्यात छाटणे, अर्थिंग तपासणे आणि जुन्या वाहिन्या बदलण्याची

0: चे काम पूर्ण केलेले असते. तरीही पावसाच्या तीव्रतेत नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास हे कर्मचारी पावसाची तमा न बाळगता प्रत्यक्ष कामावर हजर होतात. चिखल पाण्यातून मार्ग काढत कडाक्याच्या थंडीत खांबावर चढून दुरुस्ती करणे हे काम अत्यंत जोखीमीचे असते. रात्रीच्या वेळी अंधारात आणि पावसात काम करताना अनेकदा जीवघेण्या परिस्थितीचाही त्यांना सामना करावा लागतो. मात्र ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हे कर्मचारी न थकता काम करत असतात. तर अशा प्रकारे महावितरणचे लाईट वॉरियर्स नेहमी लढा देत असतात आणि पावसाळ्यात अखंडित विजेसाठी त्यांची रात्रंदिवस फील्ड वर्कवर जोखीमीची सेवा त्यांच्याकडून आपणास मिळत असते. याबाबतची माहिती उपमुख्य जनसंपर्क अधिकारी महावितरण नागपूर यांच्यातर्फे प्राप्त झाली आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचना पत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दिल तेरा आशिक या चित्रपटातील गीत अलका याग्निक आणि मुकुल अग्रवाल यांच्या स्वरात. गीतकार आहेत समीर आणि संगीतकार नदीम श्रवण.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
2: पिक्चर क्लियर नहीं है.
3: अरे पर्दा ही मेला है.
4: अरे कुछ आता है कि नहीं?
2: सच है भैया,

0: शब्बीर कुमार आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेली आनंद बक्षी यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपटाचं नाव होतं कुली. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया एक दुजे के लिए या चित्रपटातील गीत एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरात. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.
1: बीच में क्यों रोक दी?
2: तुम्हारा साथ ज्यादा ज्यादा बहुत ज्यादा देर रहने के लिए.
1: ओ माय गॉड मेरी हाँ
2: वो मैं जिद्दी पड़ोसन

कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली राणी मलिक यांची ही गीतरचना त्याचपण ऐकली. संगीतकार होते निखिल विनय आणि चित्रपटाचं नाव होतं इंग्लिश बाबू देसी मेम. श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपन्न होत आहे. आकाशवाणी नागपूर ठीक 9:30 प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजचा विषय आहे युरोलॉजिस्टकडे कधी जावं, शरीर देत असलेले महत्वाचे इशारे. आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. त्यानंतर ठीक 10 मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे रोबोटिक इन गायनेकोलॉजी आणि तज्ज्ञ राहतील डॉक्टर साक्षी बन्सल.

0: नमस्कार, डॉक्टर चैतन्य देशमुख क्लिनिक रामदासपेठ नागपूर, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं स्वागत. आज या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत त्याचा विषय आहे की युरोलॉजिस्टकडे कधी जावं आणि शरीर देत असलेले महत्त्वाचे इशारे. आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. आपले प्रश्न, आपल्या शंका आपण डॉक्टर चैतन्य देशमुख यांना विचारू शकता आणि आमच्या या कार्यक्रमात सहभाग घेऊ शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स नोट करा. फोन नंबर्स आहेत 6940067 256 0101 आणि 2529266. आपण जर नागपूरच्या बाहेरून कॉल करणार असाल किंवा आपल्या मोबाईलवरनं कॉल करणार असाल तर या फोन नंबर्सच्या आधी 0712 हा एसटीडी कोड नक्की डायल करा. डॉक्टर चैतन्य देशमुख नमस्कार.
1: नमस्कार.
0: आज आपण बातचीत करणार आहोत की युरोलॉजिस्टकडे म्हणजे तुमच्याकडे कधी जायला पाहिजे लोकांनी आणि आपल्या शरीरामध्ये असे काय बदल घडत असतात, असे काय आपल्याला संकेत मिळत असतात की ज्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला कळेल की हा काहीतरी मूत्ररोगांशी संबंधित त्रास होतो आहे. तर सगळ्यात पहिले तर मला हेच विचारायचं आहे की कोणते त्रास आहेत की ज्याच्यासाठी युरोलॉजिस्टकडे पेशंट जातात.
1: बरोबर आहे. तर हे या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मला म्हणजे एक सांगायचं असं होतं की हा टॉपिक आपण याच्यासाठी का चूज केला याच्याबद्दल बेसिकली काय, आता ओपीडीमध्ये इतका अनुभव आलेला आहे पेशंटशी बोलून, खूपदा असं लक्षात येतं की काही लोकांना असे आजार असतात जे आम्ही आमच्यासमोर आता डायग्नोज करतोय आणि त्याचे लक्षणं 6-7 महिन्यापूर्वी सुरू झाले होते आणि जेव्हा आम्ही त्यांच्याशी खूप डिटेलमध्ये बोलतो तर असं लक्षात येतं की त्यांना ते लक्षणांची जाणीव होती तेव्हा, फक्त त्यांनी त्याला थोडं दुर्लक्ष केलं नाही तर. आणि तेव्हाच मग आम्ही ॲज डॉक्टर्स आमच्या डोक्यामध्ये एक असा प्रश्न येतो की या लोकांना बहुतेक त्याची जागरूकता नाही आहे की कोणत्या सिम्पटम्ससाठी डॉक्टरांकडे जायचं, कोणत्या सिम्पटम्ससाठी युरोलॉजिस्टकडे जायचं. मुख्य म्हणजे तेच आहे की युरोलॉजिस्ट ॲज अ स्पेशलिस्ट त्याच्याकडे जाणे. तर म्हणूनच मी हा टॉपिक चूज केला होता. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणजे सगळ्यात कॉमन जे एक सिम्पटम आहे ज्याच्यासाठी लोक सहसा येत नाही सुरुवातीला आणि दुर्लक्ष करतात ते म्हणजे लघवीची धार कमी होणे, लघवी हळूहळू होणे, स्पेशली म्हातारपणामध्ये 50 नाही तर 60 नंतरचे जे वयस्क लोक असतात, महिला एवं पुरुष, त्या दोघांमध्ये ह्या ज्या तक्रारी असतात या तक्रारींना ते खूपदा एक्सेप्ट करून घेतात असं विचार करून
0: वयानुसार
1: होत आहे. आपल्या ग्रुपमध्ये ओल्ड एज ग्रुपमध्ये लोकांना सगळ्यांना होत आहे तर मलाही होत असेल. कधी कधी या गोष्टीला घेऊन थोडीशी लाज वाटते घरी चर्चा करायला तर म्हणून पण त्याला हे करतात आणि कधी कधी म्हणजे त्याची समजच नाही राहत. आणि याचे काही लक्षणं म्हणजे हे जे लक्षण असतं याचे काही कारणं राहू शकतात जे काही काही गंभीर पण राहू शकतात आणि काही सामान्यही राहू शकतात. लघवीचं धार कमी होणे, आता असं उदाहरण जर द्यायचं असेल की तुमच्या घरामध्ये नळ आहे वॉश बेसिनमध्ये, त्या नळाची धार एक दिवशी सकाळी सकाळी तुम्ही पाहिलं की ती कमी झाली आहे तर तुम्हाला कळतं की देर इज समथिंग रॉंग, काहीतरी टाकीमध्ये नाही तर प्रेशरमध्ये प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही बरोबर त्याला हे करतात. तसंच आपल्या लघवीचाही प्रॉब्लेम असतो की लघवीची धार जर कमी झाली आहे तर त्याला दुर्लक्ष करण्यात येतं आणि ते खूपदा पुरुषांमध्ये तर प्रोस्टेटमुळे होणारा त्रास असतो तो की प्रोस्टेटच्या वाढमुळे लघवीचा फ्लो कमी होऊन जातो. कधी कधी युरेथ्रल स्ट्रिक्चर्स जे लघवीची नळी असते त्याच्यामध्ये बारीकी असतात त्याच्यामुळे पण धार कमी होऊ शकते. आणि कधी कधी लघवीच्या पिशवी जी असते त्याच्या कमजोरीमुळे पण लघवीची धार कमी होऊ शकते आणि त्याचे कारण कधी कधी स्पायनल कॉर्डमध्ये आपली जी डिस्क असते ती जेव्हा कधी कधी हलून जाते ती सरकते आणि ती नसांना दाबते त्यांनी पण हे

0: सिमटम्स होऊ शकतात, खूपदा काही स्पायनल प्रॉब्लेम्स असतात ज्याच्यामुळे लघवीचे त्रास होऊ शकतात, कधी कधी काही कर्करोग असू शकतात प्रोस्टेटमध्ये म्हणा नाही तर लघवीच्या पिशवीमध्ये म्हणा, ज्याच्या चालता पण हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि जे सायलेंटली होऊ शकतात. तर हे एक सिमटम आहे त्याचं आणि अजून पण असे भरपूर सिमटम्स आहेत.
1: प्रोस्टेटबद्दल आपण बोललो, पुरुषांमध्ये हे खूप सामान्यतः बघायला मिळतं, महिलांबद्दल आपण सांगितलं की त्यांच्यामध्ये हा त्रास होतो तो कशामुळे होऊ शकतो.
0: हां, तर महिलांमध्ये जे सगळ्यात कॉमनली आम्ही जे कारण पाहतो त्याच्यामध्ये खूपशा महिलांचं एक असं असतं की बा त्यांना डायबिटीज असतं. तर आपलं जसं इंडिया हे मधुमेहाचं कॅपिटल आहे, डायबिटिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड म्हणतो आपण त्याला, तर मधुमेहाच्यामुळे पण जेव्हा खूप वर्ष 10 वर्षाच्या वर जेव्हा डायबिटीज कोणाला राहतं तर त्या पेशंट्समध्ये लघवीच्या पिशवीवर त्याचा परिणाम पडतो आणि लघवीच्या पिशवीची जी पंप करायची जी क्षमता असते ती कमी होऊन जाते. ती कमी झाल्यामुळे लघवीच्या फ्लोमध्ये कमतरता दिसते त्यांना. त्याच्याशिवाय काही महिलांमध्ये काही युट्रसचे नाही तर वजायनाचेही प्रॉब्लेम्स असतात, कधी कधी वजायनल प्रोलॅप्स म्हणतो आपण नाही तर युट्राईन प्रोलॅप्स होतो, त्याच्या चालता पण लघवीच्या फ्लोमध्ये अडथळे येऊ शकतात त्यांना. आणि क्वचित महिलांमध्ये आम्ही हेही पाहतो की लघवीची जी नळी असते युरेथ्रा जिथून लघवी बाहेर पडते त्याच्यामध्येच काही बारीके झाले असतात, आणि स्पेशली मेनोपॉज नंतरच्या ज्या महिला असतात त्या महिलांमध्ये काही हॉर्मोनल चेंजेस झाल्यामुळे ते लघवीचे जे द्वार असतं जिथून ते लघवी बाहेर पडते ते द्वार बारीक होत जातं, त्याच्या चालता पण हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात.
1: बिलकुल. एक फोन येतोय तो घेऊयात. हॅलो.
2: हॅलो,
1: नमस्कार, बोला.
2: मी काटलून बोलतो.
1: बोला.
2: माझं वय 55 वर्ष आहे मॅडम आणि मला लघवीमध्ये फेस येतो आणि मी जेवढं असं म्हणजे लघवीची जे धार यायला पाहिजे हे येत नाही, अशी लघवी थांबून थांबून येते आणि लघवी पिवळी येते मॅडम.
0: राईट. तर आता यांच्या तक्रारी याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी लघवी पिवळी येणे, आता हे एक थोडंसं गैरसमज, लोकांना असं वाटतं की लघवी पिवळी येणं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्यांना मी हे एवढं समजवतो की लघवीचा रंग नॉर्मली पण पिवळाच असतो, फक्त तो जेवढा घट्ट पिवळा, जेवढा तो डार्क येल्लो राहील तेवढं तुमच्या बॉडीचं हायड्रेशन कमी आहे, आणि जेवढा तो लाईट पिवळा नाही तर एकदम पाण्यासारखा पांढरा शुभ्र असला म्हणजे तुमच्या बॉडीचं हायड्रेशन चांगलं आहे. तर पिवळ्या रंगाला घेऊन खूप घाबरण्याची गरज,
1: पाणी जास्त प्यायलं तर
0: तो रंग फिक्का पडतो. बरोबर आहे. लघवीमध्ये फेस येणे, आता हा पण जो आहे हा खूपदा कोणत्याही आजाराचं असं लक्षण नाही आहे की लघवीत फेस येणे, पण कधी कधी काही लोकांमध्ये आम्ही त्यांना एक सल्ला देतो की आपण आपले किडनी फंक्शन्स चेक करून घ्यावे. काही काही किडनीचे आजार असतात ज्याच्यामध्ये प्रोटीनचा लॉस होतो ज्याच्या चालता आणि फॉस्फेटचा लॉस होतो ज्याच्या चालता हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. हा याच्यामध्ये जी महत्वाची तक्रार आहे माझ्या दृष्टिकोनाने ते आहे लघवीचा धार कमी होणे, जे आपण आता बोललोच
1: थांबून
0: थांबून लघवी होणे, तर हे प्रोस्टेटमुळे होणारा विषय असतो जास्त करून. आणि यांचं वय त्यांनी सांगितलं नाही,
1: 55
0: बरोबर. तर मग 55 आहे तर मग 85 नंतर दर पुरुषाचं प्रोस्टेट साईजमध्ये वाढतं, त्याच्या चालता या लोकांना ह्या तक्रारी होण्याची संभावना वाढते. तर या लोकांनी जवळच्या कोणी युरोलॉजिस्टला जाऊन दाखवणे भाग आहे.
1: बिलकुल. आणखीन एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो. मला वाटतं फोन कट झाला आहे, आपण पुढे बोलूयात. आपण बोलत होतो की साधारणपणे 85 नंतर हे त्रास असतात ज्याच्याबद्दल आता आपण बोललो, पण त्याच्या पेक्षा कमी वयामध्ये काय काय त्रास असू शकतात ज्याच्यासाठी आपल्याला युरोलॉजिस्टकडे जावं लागेल.
0: तर याच्या कमी म्हणजे असे तरुण वयाच्या लोकांमध्ये आम्ही जे बघतो, एक तर लघवीमध्ये आग होणे, याला पण खूपदा लोक थोडेसे इग्नोर करतात नाही तर असं असं विचार करतात हा उन्हाळीचा त्रास आहे, आणि जे बरोबरही आहे टू सम एक्सटेंट, पण कधी कधी हे लघवीमध्ये आग होणे हे कधी कधी इन्फेक्शनची लक्षणं राहू शकतात, की लघवीच्या पिशवीमध्ये इन्फेक्शन, प्रोस्टेटचे इन्फेक्शन, कॉमनली प्रोस्टेटचे इन्फेक्शन जास्त कॉमनली आम्ही बघतो, त्याच्या चालता लघवीमध्ये आग होते, ज्याला ते नुसतं सिम्पल पाणी पिऊन ट्रीट करायचा प्रयत्न करते, पाणी पिलं तर माझी आग जाईल आणि खूप दिवस जात नाही आणि मग ते पोहोचतात आमच्याकडे, आणि तेव्हा मग आम्हाला आम्ही शोध लावतो तर लक्षात येतं की प्रोस्टेटमध्ये इन्फेक्शन आहे, नाही तर किडनीमध्ये सायलेंटली एक स्टोन पडलेला आहे जो किडनीला इन्फेक्ट करत राहतोय आणि वारंवार इन्फेक्शन्स करत आहे. तर हे आम्ही बघतो. तरुण वयामध्ये एक अजून आम्ही जे बघतो ते म्हणजे अंडकोशात सूज येणे. आता याच्याबद्दलही तोच एक विषय असतो की त्याच्याबद्दल लोकांना लाज वाटते तर ते सांगत नाही, बोलत नाही, नाही तर कन्सल्ट करायला येत नाही. पण अंडकोशावर सूज येणे याचे काही कारणही असतात जे थोडेसे गंभीर असू शकतात, म्हणून ते बघायला पाहिजे, आणि काही सामान्य कारणं राहू शकतात. आता जसं
1: आपण या कारणांबद्दल बोलूया, आधी फोन येतोय. हॅलो. हॅलो.
2: हॅलो, गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग सर.
0: गुड मॉर्निंग.
2: अमरजीत सिंह बोरा, लष्करी बाग, नागपूर से.
0: हाँ जी
2: सर, ये आजकल मतलब ये जो किडनी स्टोन की जो प्रॉब्लम मतलब मेल फीमेल दोनों में मतलब ये एक तो हो रहा है, इसका मेन रीजन क्या है, मतलब क्या ये लाइफ स्टाइल है? और सर एक छोटा सा क्वेश्चन और है, ये जो फाइब्रॉइड की जो प्रॉब्लम होती है लेडीज में उनको भी सर ये

0: कई नल मतलब लीकेज का एक मतलब प्रॉब्लम इशू होता है, मतलब कई लेडीज में ऐसा सुनने को मिला है, तो क्या ये मेडिसिन से या क्या अपने आप मतलब टाइम से मतलब ठीक हो जाता है, मतलब क्या आपका क्या ओपिनियन? थैंक यू सर।
1: इनके एक्चुअली दो सवाल थे। तो पहला जो सवाल था वो ये था कि महिलाओं में और पुरुषों में दोनों में स्टोन्स होते हैं तो उसका मुख्य कारण लाइफस्टाइल हो सकता है क्या? ये बहुत ही अच्छा सवाल किया है इन्होंने। अभी इसमें भी बहुत सारे कुछ वहम होते हैं जो समाज में होते हैं कि टमाटर पालक खाने से पथरियाँ होती हैं क्या, ये दीज आर कॉमन क्वेश्चन जो हम ओपीडी में देखते हैं आमतौर पर। अभी इसके ऊपर जितना रिसर्च हुआ है, ये टमाटर पालक इन सब चीज़ों में जो कैल्शियम पाया जाता है, ये अभी रिसर्च में ये पाया गया है कि ये कैल्शियम से पथरियाँ तैयार नहीं होती है। अच्छा। जो एक मुख्य कारण है जिससे महिलाओं में और पुरुषों में और जो लाइफस्टाइल से रिलेटेड है जो मुख्य कारण है पथरियां बार बार होने का, वो है पानी की कमतरता। हम हमारे दिनचर्या में पानी का सेवन अगर कम रखेंगे, हमारी बॉडीज को अंडर हाइड्रेटेड रखेंगे, तो पुरुष हो या महिला हो, उन सब में ये पथरियाँ होने की संभावना बढ़ती है। और इसीलिए जो सेंट्रल इंडिया वाला जो पार्ट है जहाँ पे वेदर थोड़ा सा गर्म होता है, उनमें काफ़ी सारा पानी पसीने के माध्यम से बह जाता है, तो इन सब की बॉडीज अंडर हाइड्रेटेड रहती है। तो ये उनके पहले सवाल का जवाब हुआ। दूसरा जो सवाल था कि फाइब्रॉइड की वजह से लीकेजेस हो सकते हैं क्या, तो उसका जवाब है नहीं। पर अगर फाइब्रॉइड बहुत बड़ा हो जाता है तो कभी कभी वो पेशाब की थैली पर या जो पेशाब का बहाव वाला जो रास्ता होता है जिसे यूरेथ्रा कहते हैं, कभी कभी उसके ऊपर प्रेशर आता है। अच्छा। जिसके कारण पेशाब की तकलीफें हो सकती है। अब फाइब्रॉइड देखा जाए तो मेरे दायरे के बाहर का विषय है, पर मेरा सजेशन ये रहेगा कि अगर फाइब्रॉइड है आपके परिवार में किसी महिलाओं को, तो सबसे पहले जाके एक बार गायनेकोलॉजिस्ट को दिखाया जाए ताकि वो उनके ऊपर ज़्यादा बारीकी से उसके ऊपर कुछ टिप्पणी कर सकेंगे।
2: बिल्कुल, आपण बोलत होतो की अंडकोशांवर जी सूज येते त्याची काय काय कारण असू शकतं। आता
1: सगळ्यात कॉमन कारण जे असतं ते म्हणजे खूपदा लोक घाबरून पण येतात की डॉक्टर साहेब माझं अंडकोश सुजलंय, काही कॅन्सरची गाठ तर नाही। तर त्याच्यावर आता कसं असतं ना, तपासल्यावर खूप कॉमनली आम्ही हायड्रोसील बघतो। हायड्रोसील म्हणजे फक्त पाणी जमा झालेलं आहे, विच इज अ नॉर्मल थिंग, म्हणजे खूप कॉमनली आम्ही बघतो लहान बाळांपासून म्हाताऱ्या लोकांपर्यंत। पण काही लोकांमध्ये कॅन्सरची गाठ राहू शकते आणि म्हणूनच त्यांना जर अंडकोशात सूज असेल तर ते एकदा येऊन दाखवायला पाहिजे, तपासणी करून गरजेचं आहे। त्याच्याशिवाय वेरिकोसील नावाची कंडिशन असते की ज्याच्यामध्ये अंडकोशाच्या अवतीभोवती ज्या रक्तवाहिन्या असतात त्या फुगून जातात आणि त्या फुगल्या की त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात रक्त साठायला लागतं, ज्याच्या चालता अंडकोश चं वजन वाढतं, ज्याच्या चालता पण पेन होऊ शकतं आणि सूज येऊ शकते, त्यांनी इनफर्टिलिटी होण्याची शक्यता राहू शकते आणि म्हणूनच त्याला अटेन्शन देणं गरजेचं होऊन जातं। तर कधी कधी काही लोक त्याला इग्नोर करतात, काही लोक लाज वाटते म्हणून येत नाही, पण अंडकोशावर सूज एक खूप कॉमनली आम्ही खूप लेट बघतो जेव्हा पेशंट्स येतात, तर हे एक सिम्पटम आहे। आणि लहान पोरांमध्ये कधी कधी लघवीत रक्त जातं। आता एवढंच आहे की लहान पोरांची गोष्ट कशी होऊन जाते की थोडंफार त्यांना काही त्रास झाला तर पेरेंट्स घेऊन येतात, त्याच्यामध्ये दुर्लक्ष होत नाही। तर तो एक आम्ही कॉमनली बघतो की सायलेंट पेनलेस हिमॅच्युरिया जर झाला लहान पोरांमध्ये, त्यांना घेऊन आलं तर त्याच्यामध्ये काही किडनीचे आजार असतात जे आम्ही पिकअप करू शकतो, ज्याचा इलाज करू शकतो आपण।
2: आणखीन एक श्रोते आहेत फोनवर। हॅलो हॅलो
3: हॅलो
2: नमस्कार
3: मॅडम, मी निलेश बोलतोय नागपूरवरून। मला सरांना एक प्रश्न विचारायचा होता। सगळ्यात आधी मला थँक्यू बोलायचं होतं ह्या टॉपिक बद्दल बोलण्याबद्दल। आणि प्रश्न असा आहे माझा की एक वर्षाआधी जे आहे ते प्रोस्टेटचं ऑपरेशन झालं होतं माझ्या वडिलांच्या, आणि त्याच्यानंतर त्यांना पॅरालिसिस जे आहे ते आलं होतं आणि त्याच्यामुळे त्यांना न्यूरोजेनिक ब्लॅडरचे जे आहे ते इश्यू झाला आहे। तर सर हे काही रिकव्हरेबल आहे काय हे प्रश्न आहे माझ्यावाला, कारण की त्यांना 24/7 आता कॅथेटर मुळेच ते त्यांना लघवी वगैरे जे आहे ते करण्यात जाते आणि त्यांच्या पायाला वगैरे जे आहे ते सूज वगैरे आहे, त्यांना बीपी आणि शुगरची प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी काय उपाय आहे आणि काय करावं लागेल त्यांच्यासाठी?
1: हा, आता हा जो केस सिनेरियो यांनी आपल्यासमोर मांडला आहे हा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे। आता याच्यामध्ये प्रोस्टेट सर्जरी आणि न्यूरोजेनिक ब्लॅडर याचं आपसात काही पण कनेक्शन नाही आहे, दोन्ही वेगळ्या गोष्टी राहू शकतात। प्रोस्टेटची सर्जरी लघवीचा अडथळा मिटवण्यासाठी आपण करतो की लघवीचा मार्ग आपण मोकळा करतो। न्यूरोजेनिक ब्लॅडर जसं मी सांगितलं होतं की मांडक्यामध्ये जेव्हा गादी सरकते आणि ब्रेनमधनं जे नर्व्स निघतात जे जेव्हा ते कंप्रेस होतात त्याच्या चालता लघवीच्या पिशवीची पंप करायची क्षमता कमी होऊन जाते आणि त्याच्या चालता खूपदा लॅटरिनचे प्रॉब्लेम्स होतात, पायामध्ये वीकनेस आणि मुंग्या येतात। तर याच्यामध्ये तरी आम्ही पेशंटला आधी सल्ला देतो की तुम्ही आपल्या स्पाईनचा आधी एक स्कॅन करून घ्यावा आणि एका स्पाईन सर्जनकडनं एक त्याचं ओपिनियन घेऊन घ्यावं। कधी कधी ह्या प्रॉब्लेम्स करेक्टेबल राहतात की तिची गादी सरकली आहे, त्याचं व्यवस्थित सर्जरी करून घेतली आणि त्या नसांवरचं प्रेशर आपण जर हटवलं तर हे लघवीच्या पिशवीमध्ये परत ताकद येते आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो। पायावर सूज येणे म्हणजे त्यांनी आपल्या किडन्यांकडे लक्ष देणं भाग आहे। जर ते डायबिटीस आणि ब्लड प्रेशरचे पेशंट आहात तर

0: खूप वर्षांपासून डायबिटीस ब्लड प्रेशर राहिलं त्याच्या चालता किडन्यांना हळूहळू डॅमेजेस सुरू होतात ज्याच्या चालता पण पायावर सूज येऊ शकते. तर हे म्हणजे मल्टिपल प्रॉब्लेम ज्याच्यासाठी वेगवेगळ्या डॉक्टरांनी बघणं भाग आहे.
1: अगदी. आणखीन एक फोन घेऊयात. हॅलो.
2: हा हॅलो, नमस्कार डॉक्टर.
0: नमस्कार.
2: प्रश्न असा आहे की लघवीमध्ये समजा पाणी जास्त प्या लागते म्हणजे लघवीचे कोणते आजार होऊ नये म्हणून, पण पाणी जास्त पिल्यामुळे कफाचे आजार वाढतील का नाही, कफाबद्दलच म्हणजे सर्दी पडस.
0: अच्छा,
2: याच्याबद्दलची माहिती.
0: बरं, हा खूप चांगला प्रश्न यांनी विचारलाय. आता याच्यावरच मी येत होतो की एक लक्षण जे ओपीडीमध्ये आम्ही बघतो ज्याला खूप द लोक इग्नोर करतात ते म्हणजे रात्री उठून वारंवार लघवीला जाणे, नाही तर फ्रिक्वेन्सी ज्याला आपण म्हणतो. तर याचं एक कारण राहू शकतं की पाणी भरपूर पिणे. कधीकधी आम्ही काही आजारांचा शोध लावत राहतो आणि असं लक्षात येतं की सगळ्या रिपोर्ट्स नॉर्मल आल्या आणि पेशंटशी अजून बारीकीमध्ये बोलल्यावर लक्षात येतं की पाणीच भरपूर पिते. मग त्यांना जेव्हा मी प्रश्न विचारतो की पाणी तुम्ही का भरपूर पिते, तर ते हेच सांगतात की मी कुठेतरी ऐकलं होतं की पाणी भरपूर पिल्याने किडनी स्टोन्स होत नाही, तर लघवीचा प्रॉब्लेम असेल. खूपदा लोक सल्ला देतात की लघवीचा फ्लो कमी झालाय का, एक काम करा पाणी अजून प्या, भरपूर पाणी प्या. तर ते तसं नसतं. ते दुसरी गोष्ट, पेशंटनी जसं म्हटलं की पाणी भरपूर पिल्याने कफचे प्रॉब्लेम्स होतात का, इतर काही दुसरे प्रॉब्लेम्स होतात का, त्याचं उत्तर आहे नाही. असं कोणत्याही रिसर्चमध्ये आलं नाही की पाणी भरपूर पिल्याने तुम्हाला इतर कोणत्या सिस्टमचे काही आजार होतील. उलटं, पाणी भरपूर पिणं एक प्रकारे चांगली सवय आहे. हॅव्हिंग सेड दॅट, आपल्याला एवढं काळजी घेणं भाग आहे की जर आपल्याला काही किडनीचा आजार आहे ऑलरेडी डायबिटीजमुळे, ब्लड प्रेशरमुळे, ज्याच्यामुळे किडनी फंक्शन आपले कमी झालेले आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला हिशोबाने पाणी प्यायचं आणि तुमचे नेफ्रॉलॉजिस्ट तुम्हाला त्याच्याबद्दल सल्ला देतील. त्याच्याशिवाय मी पेशंट्सला हेच म्हणतो की तुम्ही आपलं डेली लाईफस्टाईल बघावं, दिनचर्या बघावी आणि त्याच्या हिशोबाने आपल्या पाण्याचं इनटेक ठरवावा. कोणी शेतकरी असेल, सकाळी 10 ते 6 काम करत आहे शेतामध्ये उन्हामध्ये, त्याला मी म्हणेल की तू भरपूर पाणी पी.
1: बिलकुल.
0: कारण की घामाच्या माध्यमाने 2-1 लिटर पाणी निघून जातं. पण तोच त्याच वयाचा व्यक्ती जर रिटायर्ड असेल, घरामध्ये बसलेला आहे, बाहेर कुठे जात नाही आहे, त्याला बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी एक्सपोजर नाही आहे, वॉटर लॉस होत नाही आहे, तर त्यांनी 5-6 लिटर पाणी जर पिलं तर त्यांना वारंवार जावंच लागेल. तर त्यांनी आपला लिक्विड इंटेक त्या हिशोबाने कमी करायला पाहिजे. तर हे जे एक ब्लँकेट असतं ना की पाणी भरपूर प्या, हा सल्ला चुकीचा आहे. दर व्यक्तीने आपला आपला लाईफस्टाईल बघून आपण आपलं लिक्विड इंटेक ठरवावा आणि हेच आम्ही कन्सल्टेशनच्या वेळेस त्यांना सांगतो.
1: आणि वातावरणात जे बदल होतात त्यानुसार पण,
0: अगदी बरोबर आहे, हिवाळ्यामध्ये थोडंसं कमी करून टाकायचं, उन्हाळ्यात वाढवायचं, पाऊस सुरू होतोय, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पावसाळ्यांमध्येच खूपदा लोक येतात की डॉक्टर साहेब वारंवार लघवीला जावं लागत आहे, मग त्यांना सांगावं लागतं की आधी तुम्ही तुमचं लिक्विड इंटेक कमी करा, पेय पदार्थांचं प्रमाण कमी करा, आणि त्यांनी पण खूपदा खूपसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. पण हो, पाणी वाढवल्याने कोणचे नुकसान अशी होत नाही.
1: बिलकुल. युरोलॉजिस्टकडे आपण जसं म्हटलं की हे काही कारणं आहेत ज्याच्यासाठी जातो, तसंच इन्फर्टिलिटी, वंध्यत्व हे पण एक महत्त्वाचं कारण आहे. तर ते त्याच्यासाठी केव्हा युरोलॉजिस्टला भेटायला पाहिजे, काय
0: करेक्ट सल्ला द्या. आता इन्फर्टिलिटी हा जो विषय आहे ना, आता इन्फर्टिलिटी एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे सिम्पटम्स काहीच नसतात. कोणाच्या वीर्यमध्ये शुक्राणूची मात्रा कमी आहे याचं काही लक्षणं नसतात. म्हणजे पेशंट म्हणतात की डॉक्टर साहेब याचे काही लक्षणं दिसू शकतात का, तर नाही, त्याच्यावर उत्तर नाही आहे. आता हे लक्षात कसं येतं, आम्ही खूपदा अनमॅरिड मेल्स जेव्हा ते येतात, 24-25 उदाहरण म्हणजे 24-25 वर्षाचा मुलगा आहे, तो आला आहे, त्याला व्हेरिकोसील झालेला आहे, त्याचं लग्न झालेलं नाही आहे, पण तो व्हेरिकोसीलच्या ट्रीटमेंटसाठी आलेला आहे. तर ट्रीटमेंटच्या वेळेस आम्ही मग एक सीमेन अनालिसिस करून घेतो हे बघण्यासाठी की स्पर्मचा काउंट व्यवस्थित आहे की नाही आहे. जर त्याच्यामध्ये तो कमी असेल तर व्हेरिकोसीलला ट्रीट करून आम्ही बघतो की तो इम्प्रूव्ह झालाय की नाही झालाय. तर या पद्धतीने, तर याच्यामध्ये माझा सल्ला हाच असतो लोकांना की तुम्ही इन्फर्टिलिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघत असाल तर आपलं एक रुटीन म्हणजे मॅरेजच्या आधीच आपलं एक चेकअप करून घ्या तुम्ही. हॉर्मोनल प्रोफाइलिंग आणि सीमेन अनालिसिस युरोलॉजिस्टकडे गेले की ते सगळं करून घेतात. तर हे रुटीन चेकअपचा भाग असतो हा. तर हा काही काही आता यंगस्टर्स खूप जागरूक झालेले आहे, तर लग्न पक्क व्हायच्या आधी ते येऊन फक्त याच्यासाठीच भेटतात की डॉक्टर साहेब मला माझं एकदा फर्टिलिटी चेकअप करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये सिम्पटमचा विषय नसतो. हा, इट इज जस्ट अबाउट अवेअरनेस आणि तुम्ही किती अवेअर आहात, किती तुम्ही त्याच्यावर काम करायला इच्छुक आहात.
1: बिलकुल. आणखीन एक फोन घेऊयात. हॅलो. हॅलो.
3: हॅलो.
1: नमस्कार, बोला.
3: हॅलो.
1: हा नमस्कार, बोला.
3: हा मॅडम, मला डॉक्टर साहेबांना हे विचारायचं होतं. हॅलो.
1: हा बोला, ऐकताय डॉक्टर्स, बोला.
3: हा मला हे विचारायचं होतं का, माझं लघवीच्या आधी माझं लिंग फुगून येते.
0: बरं, हा

0: चेक तक्रार आहे.
1: मोठं होऊन जाते एकदम.
0: अच्छा, आता हे बेसिकली जर सकाळच्या वेळेस होत असेल रग्बी करायच्या, जस्ट म्हणजे सकाळी सकाळी उठून जी पहिली रग्बी करतो, तर त्याला आम्ही काही एक मेडिकल टर्म आहे नॉक्टर्नल पेनाइल ट्युमिसन्स, की लिंग कडक होणे. हे सकाळी सकाळी होतं जेव्हा, तर हे आपल्या बॉडीचं न सिम्पथेटिक रिस्पॉन्स असतो, ज्याच्या चालता लिंग सकाळी सकाळी कडक होतं, आणि जेव्हा ते लघवीला जातात तर ते लिंग कडक राहतं, लघवी झाल्यानंतर ते लिंग ढिलं पडतं. हा नॉर्मल फिनॉमिनन आहे, याला ट्रीट करायची गरज नाही आहे आणि याची खूप काळजी करायची गरज नाही आहे. बस तेवढंच एक यांच्या.
2: आणखीन एक फोन येतोय. हॅलो.
3: हॅलो,
2: नमस्कार, बोला. हॅलो.
3: हाँ हॅलो.
2: हाँ बोलिए, बोला.
3: नमस्कार.
2: हाँ,
3: नागपुर से बोल रहा हूँ, सुरेंद्र सर से थोड़ा एक पूछना था कि यूरिन में, पेशाब में कभी कभी ज्यादा स्मेल आता है, बहुत ज्यादा स्मेल आता है, तो उसका क्या कारण हो सकता है? यदि ऐसा हो रहा है तो उसका क्या निदान है?
0: राइट, तो यूरिन में स्मेल आना, तो ये एक लक्षण होता है यूरिनरी इन्फेक्शन का. अब यूरिनरी इन्फेक्शन में पेशाब में स्मेल आती है, और जब ऐसे मरीज जब हमारे पास आते हैं तो हम उनको सबसे पहले इन्वेस्टिगेट करते हैं ब्लड और यूरिन टेस्ट करवा के, और उसके साथ साथ एक सोनोग्राफी करके. हमें ये देखना ज़रूरी है कि अगर यूरिन में इन्फेक्शन है तो उसका सोर्स क्या है. अब सोर्स कहीं हो सकते हैं, कभी किडनी में कोई इन्फेक्शन हो सकता है, डायबिटीज़ के चलते हो सकता है, कभी कभी किडनी में स्टोन्स बहुत लंबे समय तक पड़े रहे तो उसके कारण इन्फेक्शंस हो सकते हैं, या पेशाब की थैली में कोई स्टोन या कोई इन्फेक्शंस हो सकते हैं. कॉमनली जैसा प्रोस्टेट या फिर टेस्टिस के इन्फेक्शंस, इन ऐसे मरीजों में जब यूरिन निकलता है वो इन्फेक्टेड यूरिन निकलता है, और उसके चलते पेशाब में गंदी स्मेल आती है. तो गंदी स्मेल को इग्नोर नहीं करना चाहिए, आपने करीबी यूरोलॉजिस्ट को जाके एक बार दिखा के अपना इवैल्यूएशन करा लेना जरूरी है.
2: अनकनेक फोन यू है. हेलो,
4: नमस्ते मैडम. नमस्ते सर.
0: नमस्ते.
4: माझा सरांना हा प्रश्न आहे की माझं युट्रस काढलाय, ओव्हरी आहे, तरी पण बाथरूम येते आणि बाथरूम झाल्यानंतर परत थेम थेम थेम थेम असं पाणी गळते, तर असं का बरं होते आणि याच्यावर उपचार काय आहे?
0: बरं, तर आता तुमचं युट्रस काढलंय आणि ओव्हरीज ठेवलेलं आहे. आता ओव्हरीजच्या राहता लघवीवर काही परिणाम पडत नाही, म्हणजे ते कनेक्शन लावणं चुकीचं आहे. त्यांच्या डोक्यात ते असं बसलं असेल की ओव्हरी असल्यामुळे मला तो त्रास होत आहे, तर तसं नाही आहे. ओव्हरीज आणि लघवीच्या फ्लोवर काही पण इम्पॅक्ट पडत नाही, पण हां, लघवी त्यांना थेंबथेम होत आहे, लघवी झाल्यानंतर सुद्धा थेंबथेम होत आहे. याचा अर्थ काय होत आहे की लघवीची पिशवी जेव्हा ते लघवी करायला जातात आणि ती लघवीची पिशवी जेव्हा पंप करून लघवी बाहेर फेकते, तर ती पूर्ण लघवी फेकू शकत नाही, काही ना काही प्रमाणात लघवी आतमध्ये साचून राहते लघवी केल्यानंतर. त्याला आम्ही पोस्ट वर्ड रेसिड्यू म्हणतो. तर याचं प्रमाण जर खूप जास्त राहिलं तर त्याच्या चालता मग लघवी थेंबथेंब पडते, आणि कधी कधी लघवी केल्यानंतरही पेशंट्सला असं जाणवतं की बा माझी लघवी पूर्ण झाली नाही आहे, थोडीशी राहिलेलीच आहे आतमध्ये. मग ते परत 5-10 मिनिटांनी जाऊन प्रयत्न करतात, नाही तर मग काढायचा प्रयत्न करतात. तर यांच्या एकतर लघवीच्या पिशवीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम असण्याची शक्यता राहू शकते, नाहीतर मग लघवीची जी नळी आहे युरेथ्रा, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे एक अडथळा होण्याची शक्यता राहू शकते, जे आपल्या युट्रसच्या ऑपरेशनशी लिंक्ड राहू पण नाही शकत, ते कम्प्लिटली इंडिपेंडेंट राहू शकतं. तर त्यांनी एकदा कोणी जवळच्या युरोलॉजिस्टला जाऊन दाखवणं भाग आहे.
2: अजून एक फोन येतोय. हॅलो.
5: हॅलो,
2: नमस्कार.
5: हॅलो, मी दादाराव मोरे बोलतो, वाडीहून वैभवनगर.
2: बोला. हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा.
5: प्रश्न तोच मॅडम की माझं रात्रीच ते लिंग असं फुगून येते, नंतर मी लघवीला जातो.
0: त्याच्यावर मी आता उत्तर दिलंच होतं. मला असं वाटते काका तुम्ही खूप काळजी करू नये त्याची. जर तुम्हाला असं वाटतच असेल ते खूप काळजीजनक आहे, नाही तर खूप त्रास होत असेल, तर आपण एकदा युरोलॉजिस्टला जाऊन भेटणं भाग आहे. ह्या गोष्टी खूपदा फोनवर आपण त्याच्यावर कम्प्लीट ॲक्युरेट आपण त्याचं डायग्नोसिस करू नाही शकत, पण एकदा तुम्हाला कोणी युरोलॉजिस्टनी तपासल्यावर या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देता येईल की ते ॲक्च्युअलमध्ये काही सिरियस कारण आहे की काय सामान्य आहे. कारण की सामान्यतः आपण लोकांचं लिंग थोडंसं कडक होऊ शकतं लघवी करायच्या वेळेस, तर याला आपण नेहमीच ट्रीट करतो असं नाही आहे. पण माझं असं मत आहे की यांना जास्त काळजी होऊन राहिली म्हणून त्यांनी सेकंड टाइम फोन केला आहे, तर यांनी एकदा एका डॉक्टरला जाऊन ते नक्की भेटणं गरजेचं आहे.
2: बरोबर. आणखीन एक श्रोते आहेत फोनवर. हॅलो.
6: हां मॅडम,
2: नमस्कार. बोला.
6: नमस्कार. हॅलो डॉक्टर आहे.
2: हो बोला, आपण कोण बोलताय?
6: मी पटेल बोलत आहे नागपूरहून.
2: हां, आपला प्रश्न विचारा.
6: म्हणजे लघवी ना खूप थांबून थांबून येते, फ्लो नाही राहत.
0: बरोबर आहे, तोच प्रश्न आपण
2: आता आपण सुरुवातीला
0: याला आपण ऍड्रेस केलेला आहे भरपूरदा.
2: परत एकदा त्यांना थोडक्यात सांगून
0: लघवी जर अडकून अडकून होत असेल, थेंब थेंब होत असेल.

0: चल तर तेच आहे की लघवीचा मार्ग बघणं भाग आहे की लघवीच्या नळीमध्ये कुठे बारीकी आहे का, प्रोस्टेटची कुठे वाढ आहे का, नाही तर काही मूतखडा आहे का, मूत्रपिंडात काही खडा आहे का, ह्या सगळ्या गोष्टी बघणं भाग आहे. जर हे सगळ्या गोष्टी याच्यापैकी काही असेल तर मग त्याचं योग्य इलाज करणं गरजेचं आहे.
1: बिल्कुल. युरिनरी इनकॉन्टिनन्सबद्दलही आपण बोलूया. शेवटचे 5 मिनिटं उरत आहेत. पहिले एक फोन येतोय. हॅलो.
2: हॅलो, एक प्रश्न आहे डॉक्टर साहेबांकडे. डॉक्टर साहेब, खूप पाणी प्यायल्याने शरीरातले सॉल्ट कमी होतात का, म्हणजे सोडियम क्लोराईड, कारण आणि हायपोनायट्रेमिया होतो का खूप पाणी प्यायला?
0: हा खूप चांगला प्रश्न विचारलाय. ऍक्च्युली नुसतं प्लेन वॉटर पिल्याने ही गोष्टी होण्याची शक्यता राहते, तर म्हणूनच आम्ही पेशंट्सना जेव्हा म्हणतो की तुम्ही तुमचं हायड्रेशन चांगलं ठेवा, तर ॲज युरोलॉजिस्ट आम्ही त्यांना हे नाही म्हणत की पाणी भरपूर प्या, आम्ही त्यांना हे म्हणतो की तुम्ही लिक्विड इंटेक आपला वाढवा. आता लिक्विड इंटेक वाढवणं म्हणजेच काय, की तुम्ही तुमचे लिक्विड्स मिक्स करा, की पाणी तर प्या तुम्ही, पण नुसतं पाणी न पिता तुम्ही त्याला मिक्स करून कधी नारळाचं पाणी प्या, कधी तुम्ही ऊसाचा रस प्या, जर तुम्ही नॉन डायबिटिक असाल तर, नाहीतर मग तुम्ही आपलं ताक पिऊ शकता, ताकमध्ये सॉल्ट्स वगैरे टाकून पिऊ शकता. तर आपला लिक्विड इंटेक जो असतो तो मिक्स करायचा असतो. जेव्हा आम्ही लोकांना सांगतो की तुम्ही दिवसातनं 3-1 लिटर पाणी तरी प्यायला पाहिजे, तुमचा असा असा प्रॉब्लेम आहे, याच्यासाठी 3-1 लिटर पाणी प्या तुम्ही 24 तासामध्ये, मग पाणी न म्हणता मी त्याला लिक्विड इंटेक म्हणतो, की तुमच्या लिक्विड इंटेक मध्ये सगळं येऊन जाते, चहा कॉफी, तुम्ही आहारामध्ये जी कढी पिता ती, त्याच्याशिवाय ताक घेता, नाही तर ज्यूस घेता, सकाळी ब्रेकफास्टमध्ये जे दूध पिता, असं काही जर असेल ते सगळं मिळून तुमचा लिक्विड इंटेकचा हिशोब तुम्ही तसा ठेवायला पाहिजे. तर नुसतं पाणी पिलं तर यांचं बरोबर आहे, नुसतं पाणी पिण्याने शरीरात मध्ये हायपोनॅट्रिमिया होऊ शकतो, डायल्युशनल हायपोनॅट्रिमिया म्हणतो आपण त्याला, तर ते नाही करा. आणि जर पाणी प्यायचं आहे तर थोडंसं मीठ, थोडंसं शुगर आणि लिंबू पिळून असंही तुम्ही घेऊ शकता.
1: बिल्कुल. आपण शेवटचे 5 मिनिट आपल्याकडे होतात. युरिनरी इनकॉन्टिनन्स हा खूप मोठा त्रास वयोवृद्धांमध्ये बघितला जातो. त्याची सुरुवात कधीपासून होते, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे किंवा टाळता येऊ शकतं का?
0: हो, अगदी बरोबर आहे. आता युरिनरी इनकॉन्टिनन्स हा एक अशी तक्रार आहे की ज्याच्यासाठी लोक इग्नोर नाही करत, लोक येतात म्हणजे ते त्याला घेऊन बसत नाही, कारण की जेव्हा लघवी लीक होते, कपडे ओले होतात, वास येतो, ते चार चौघांमध्ये जाऊन सोशली उभे राहू नाही शकत, तेव्हा ते आमच्याकडे येतात. तर लघवी लीक होणे हा एक कॉमन सिम्प्टम आहे प्रोस्टेट एनलार्जमेंटचा पण, तो एक कॉमन सिम्प्टम आहे डायबिटीसचा पण. जर शुगर आपले खूप जास्त वाढले तर शुगरच्या वाढता लघवीचं प्रमाण पण वाढतं, आणि लघवीची पिशवी कमजोर असली तर त्याच्या चलता लघवी आवरले जात नाही. डायबिटीसच्या पेशंट्समध्ये एक अजून कंडिशन असते, ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर, आणि हे ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर पुरुषांमध्ये येऊ शकतं, महिलांमध्ये येऊ शकतं, ज्याच्या चलता लघवी साचवून ठेवण्याची जी क्षमता असते आपली, की आपण आपल्या स्वइच्छे लघवी कंट्रोल करून ठेवू शकतो आणि वेळ आली की त्याला रिलीज करू शकतो, तर ही क्षमता आपली कमी होऊन जाते आणि ब्लॅडर थोडं विचलित होतं, ओव्हर ऍक्टिव्ह होतं, की थोडीशी लघवी जमा झाली की माणसाला धावत पळत जावं लागतं, नाही तर जाता जाता लघवी थोडीशी सुटून जाते. तर हा एक जो सिम्प्टम आहे हा खूपदा दुर्लक्ष करत नाही, लोक तेव्हा येतात कधी. आणि एक अजून महत्वाचं म्हणजे जर युरिनरी लीक होत असेल, एक रेअर कारण पण कॉमन जे थोडंसं काळजीजनक आहे ते म्हणजे ब्लॅडर ट्युमर्स. कधी कधी ब्लॅडरमध्ये जर कर्करोग असला त्याच्या चलता लघवीमध्ये रक्त येईल असं जरुरी नाही आहे. कधी कधी इनकॉन्टिनन्स लघवीचा लिकेज असेल तर आम्ही त्या गोष्टी पण मनात ठेवून आम्ही त्याचं ट्रीटमेंट आपलं इन्व्हेस्टिगेट करतो त्याला. तर हे महत्वाचं लक्षण आहे.
1: लक्षण महत्वाचं आहे, पण हे आपण टाळू शकतो का? आणि जर काही औषध उपचार असतो त्याच्यासाठी किंवा काय करता येईल, काही एक्सरसाइजेस करता येतात?
0: करेक्ट. तर बेसिकली याच्यामध्ये टाळण्याचं पद्धत म्हणजे जर आपल्याला डायबिटीज जर असेल तर शुगर व्यवस्थित कंट्रोल करा, टाईट कंट्रोल ठेवा, तुमचे HbA1c लेवल्स 6% आतमध्ये असायला पाहिजे, फास्टिंग शुगर 110% आतमध्ये असायला पाहिजे, हे आम्ही एक नॉर्मल सांगतो त्यांना. त्याच्या चालता जर तुम्हाला प्रोस्टेटचे प्रॉब्लेम्स असतील तर प्रोस्टेटवर औषधं असतात ते तुम्ही घ्या, पण संध्याकाळी 6-7 नंतर आपलं पाण्याचं प्रमाण कमी ठेवा, म्हणजे हे रात्री बेड वेटिंग वगैरे होण्याची शक्यता कमी होते. आणि तिसरं म्हणजे जसं मी सांगितलं कर्करोग वगैरे कारण राहू शकतं, तर मी सगळ्या पेशंट्सला एक सल्ला देतो की 50 नंतर आपलं वर्षातनं एकदा रुटीन सोनोग्राफी करून घेणं भाग आहे, कारण की हे जे ब्लॅडर ट्युमर्स असतात हे सायलेंटली ग्रो होतात, त्याची लक्षणं खूपदा दिसत नाही, आणि ते सुरू होण्याच्या आधीच ते पकडून घेणं, म्हणजे ते जेव्हा छोटे असतात तेव्हाच त्यांनी जर त्याला आपण जर पिकअप केलं ते प्रिव्हेंटेबल राहू शकतात ह्या गोष्टी, म्हणजे क्युरेबल राहतात ह्या गोष्टी.
1: बरोबर.
0: ह्या काही
1: अगदी. आपण जेव्हा या गोष्टींबद्दल बोलतो की लाईफस्टाईलबद्दल आजकाल खूप बोलल्या जात आहेत, तर अशा कुठल्या गोष्टी आपण आपल्या रोजच्या जीवनात करू शकतो किंवा करायला पाहिजेत जेणेकरून हे जे त्रास आहेत मूत्ररोगांचे जे त्रास आहेत ते टाळता येतील? आणि शेवटचा अगदी 1.5 मिनिटं आपल्याकडे होतो, तेव्हा आपण काय आपल्या श्रोत्यांना सांगू शकू?
0: बेसिक

0: लिहिली तीच या टॉपिकचा हाच एक उद्देश होता की लोकांना थोडंसं जागरूक करणे. तर त्यांना सल्ला मला एक दोन जर द्यायचे असतील तर सगळ्यात मुख्य म्हणजे आपलं हायड्रेशन अप्रॉप्रिएट ठेवा आपल्या लाईफस्टाईलला गृहित धरून. जसं आपण बोललो होतो तर हायड्रेशनवर लक्ष द्या म्हणण्याचा अर्थ त्याला दुर्लक्ष नका करू. तुम्ही कोणत्याही दिवशी काम श्रमिक काम करत असाल, खूप घाम फुटत असेल, पाण्याचं प्रमाण वाढवा. ज्या ज्या दिवशी तुम्ही आतमध्ये राहत असाल जेव्हा पाण्याची आवश्यकता कमी आहे तर त्या हिशोबाने ॲडजस्ट करा. तर आपल्या हायड्रेशनवर लक्ष द्या. दुसरं मी एक सल्ला देतो की आपण जसे डायबिटीस इतकं कॉमन आहे, जर आपण डायबिटिक असाल तर आपल्या डायबिटीसला खूप सिरियसली घ्या. लोकांना गैरसमज आहे की डायबिटीस आणि लघवीचा काय रिलेशन आहे, तिथे शुगरचं आहे आणि हे पण नाही, तसं नाही आहे. तर शुगरला खूप सिरियसली घेऊन त्याचं कंट्रोल करा. तिसरं महत्त्वाचं म्हणजे स्टे अवे फ्रॉम टोबॅको. टोबॅकोपासून दूर राहा. टोबॅकोचा चलता कधी कधी किडनी ट्युमर्स होतात, ब्लॅडर ट्युमर्स होतात, प्रोस्टेट कॅन्सर्स पण होऊ शकतात.
1: बिलकुल. श्रोते हो, आपण ऐकत होतात डॉक्टर चैतन्य देशमुख क्लिनिक रामदास पेठ नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला तांत्रिक सहाय्य लाभलं दीपक भुते आणि सतीश कोडमलवार यांचं. सहाय्यक सादर करते होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाचे सादर करते होते सचिन लाडोळे. डॉक्टर चैतन्य देशमुख यांच्यासह मी कल्याणी गोखले आता आपली रजा घेते. नमस्कार.
0: थँक्यू.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत.

ಮಜ್ಜುಲ್ಲಾ ಬಾಚೆ ಪುಲ್ಲಾ ಮಜ್ಜುಲ್ಲಾ.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विकासवाणी. गडचिरोली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील गट निदेशक श्रीधर पावनकर यांची स्किल डेव्हलपमेंट या विषयावर आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आज आपण ऐकणार आहोत.
1: विकासवाणी या कार्यक्रमात आज आपण क्रांतीवीर बाबूराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथील गटनिदेशक श्रीधर बावनकर यांची औद्योगिक प्रशिक्षणातून कौशल्य विकास या विषयावर आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.

0: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो विकासवाणी या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना नमस्कार. श्रोतेहो आज आपण गडचिरोली जिल्ह्यात आलेलो आहोत आणि गडचिरोली जिल्ह्यात आज आपण क्रांतीवीर बाबूराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली या ठिकाणी आलेलो आहोत आणि या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापना 1981 साली म्हणजे जवळपास 40 वर्षापूर्वी या शिक्षण संस्थेचा सुरुवात झालेली आहे आणि या औद्योगिक संस्थेमध्ये एकंदर 24 व्यवसाय आहेत आणि या 24 व्यवसायातून विद्यार्थी कसे घडून राहिले, त्यांच्यामध्ये कशी स्किल डेव्हलपमेंट होत आहे याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण संस्थेचे गटनिर्देशक श्रीधर बावनकर यांच्याशी चर्चा करूया. तर बावनकर साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर तर्फे हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
1: मी श्रीधर बावनकर बोलतोय. नमस्कार सगळ्यांना.
0: तर बावनकर साहेब, आपल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था याबाबतची माहिती आमच्या विकासवाणी या कार्यक्रमामध्ये तुम्ही थोडी कथित करा.
1: मी विकासवाणी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो आणि या संस्थेबद्दल सांगू इच्छितो की 1981 मध्ये सुरू झालेली संस्था आज या ठिकाणी प्रगतिशील असून 24 व्यवसायामध्ये आणि जवळपास 39 तुकड्यामध्ये ग्रामीण भागातील आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक प्रशिक्षण विनामूल्य देत आहे आणि या ठिकाणी आपण जवळपास 848 पर्यंतची इनटेक कपॅसिटी आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सोलर, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर या सेक्टरमधील वेगवेगळे व्यवसाय आहे. हे व्यवसाय असताना त्या प्रत्येक व्यवसायाकरता उच्च शिक्षित व प्रशिक्षित ट्रेनर किंवा इन्स्ट्रक्टर आपण जे म्हणतो इन्स्ट्रक्टर त्या ठिकाणी आहेत आणि प्रत्येक ट्रेडमध्ये जवळपास डीजीटीच्या नॉर्म्सनुसार 20 ते 24 प्रशिक्षणार्थ्यांची प्रत्येकी बॅच आहे. या ट्रेनिंगच्या माध्यमातून या ट्रेनिंगमध्ये आपण जवळपास 70% प्रॅक्टिकलला महत्व देतो आणि 30% थिअरीला महत्व देतो. या एरियामध्ये गडचिरोली सारख्या ग्रामीण भागामध्ये आता सध्या लॉयड्स इंडस्ट्री आलेली आहे, टाटा येत आहे, परत मित्तल ग्रुपचं कंपनी येत आहे. त्या पॉईंट ऑफ व्ह्यू या ठिकाणी आपण त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून त्यांना तांत्रिक कौशल्य प्राप्त करून रोजगार आणि स्वयंरोजगाराकडे वळवण्याचे प्रयत्न आपले सुरू आहे आणि या गेल्या 20 ते 25 वर्षांमध्ये पोरांमध्ये या उमेदवारांमध्ये या प्रशिक्षणार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कौशल्य त्यांना प्रशिक्षित करून कौशल्यामध्ये त्यांना प्रशिक्षित करून आपण त्यांना त्यांचं जीवन उंचावण्यासाठी मदत करत आहोत.
0: फार छान सर. सध्या तुमच्याकडे तुम्ही व्यवसायाचे निर्णय ट्रेड सांगितले तर विद्यार्थ्यांचा कोणत्या व्यवसायाकडे जास्त कल आहे किंवा कुठल्या ट्रेडमध्ये ऍडमिशन घेण्याचा जास्त भरती आहे?
1: विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिकल सेक्टर, मेकॅनिकल सेक्टर आणि कम्प्युटर सेक्टर या सेक्टरला खूप मागणी आहे आणि त्या ट्रेडसाठी त्या व्यवसायांसाठी विद्यार्थी आपल्याकडे जे पोरं येतात ते पोरं हायली मेरिटचे पोरं असतात. त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली असते, उच्च गुणवत्ता प्राप्त किंवा उच्च जास्त पर्सेंटेजचे पोरं त्या ठिकाणी ऍडमिशन घेत असतात.
0: बरं, तुमच्या या प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये मुलांसाठी पण प्रवेश मिळतो आणि मुलींसाठी पण प्रवेश आहे, दोघांचं पण प्रशिक्षण एका वेळेस घेतलं जातं. तर सध्या आजच्या घडीला या संस्थेमध्ये मुलांची संख्या जास्त आहे की मुलींची?
1: या ठिकाणी मुलांसाठी काही ट्रेड वेगळे आहे असं म्हणता येत नाही. मुलांसाठी आणि मुलींचा जवळपास 25% रिझर्व्हेशन

0: शिक्षण देऊन आपण इंजिनिअरिंग ट्रेडला मुलांची सोबतच मुलींची पण प्रवेश करून घेतो. सोबतच आपल्याकडे नॉन इंजिनिअरिंग ट्रेडमध्ये मुलींसाठी फक्त म्हणून बेसिक कॉस्मेटॉलॉजी, ड्रेस मेकिंग, फॅशन टेक्नॉलॉजी, कटिंग सुईंग यासारखे ट्रेड आपण सुरू केलेले आहेत आणि या माध्यमातून आपण इथल्या मुलींना सुद्धा प्रशिक्षित करत आहोत.
1: बरं, शासनामार्फत अशा कोणत्या योजना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये त्याची व्यवस्था केल्या गेलेली आहे? उदाहरणार्थ काही मशिनरीज म्हणा किंवा काही औद्योगिक प्रशिक्षण मध्ये लागणारे, कार्यक्षेत्रामध्ये लागणारे, शैक्षणिक दृष्टिकोनातून काय शासकीय योजना तुम्हाला प्रदान करते आहे?
0: या संस्थेबद्दल सांगतो म्हटलं तर आपल्याकडे मुलांसाठी, जे गरीब ग्रामीण भागातील मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी आहे, विनामूल्य राहण्याची सोय त्यांच्यासाठी केलेली आहे आपण. आणि बाकीचे जे प्रोग्राम्स आहे, एनएसएस कार्यक्रम आहे किंवा ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून आपण त्यांना स्कॉलरशिप, स्टायपंड आपण त्यांना देऊन त्यांना त्यांच्या शैक्षणिक याच्यामध्ये आपण त्यांना मदत करतो. सोबतच या वर्षीपासून आपल्याकडे महिंद्रा अँड महिंद्रा स्किल डेव्हलपमेंट ऑफिस आणि आमचा विभाग या तिघांच्या समन्वयातून एक एमओयू तयार झालेला आहे आणि त्या माध्यमाने महिंद्रा ट्रॅक्टर हा एक स्पेशल कोर्स या ठिकाणी सुरू झालेला आहे जो 12वी पास विद्यार्थ्यांसाठी आहे आणि त्या कोर्समध्ये आपण त्यांना राहण्याची आणि जेवणाची सोय विनामूल्य करून देत आहोत. 30 मुलांची बॅच आहे, त्यामुळे या भागातल्या विद्यार्थ्यांना या इथं शेतीप्रधान संस्कृती जवळपास आहेच, त्यामुळे त्या ठिकाणी लागणारं ट्रॅक्टर सारखं जे उपकरण आहे किंवा मशीन आहे किंवा जे वाहन आहे त्या वाहनाच्या रिपेरिंग मेंटेनन्स करिता आपण त्यांना ट्रेनिंग या महिंद्राच्या माध्यमातून देत आहोत.
1: बरं, आता तुम्ही सांगितले ह्या वेगवेगळ्या ज्या व्यवसायात प्रशिक्षण करणारे वेगवेगळे ट्रेड्स आहेत आणि या ट्रेड्स मधनं शासनाचा असा दृष्टिकोन आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट मध्ये प्राधान्य देणे, तर औद्योगिक संस्थेच्या मार्फत त्यांच्यामध्ये स्किल कशा डेव्हलप झाल्या पाहिजेत यासाठी आपले काय प्रयत्न आहेत?
0: भारतीय औद्योगिकरणाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, जे औद्योगिकरण आता वेगानं होत आहे त्याकरता लागणारा जो स्किल्ड वर्कर आहे तो स्किल वर्कर आपण आयटीआयतूनच मिळवून देतो आणि त्या दृष्टिकोनातून या संस्थेमध्ये गव्हर्नमेंटकडनं जे बेसिक मशीन्स, वेगवेगळ्या अपग्रेड झालेल्या मशीन्स, अद्यावत तंत्रज्ञान आपल्याला पुरवलं जातं, ते तंत्रज्ञान पुरवल्यानंतर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू इन्स्ट्रक्टर लोकांना ट्रेनिंग दिलं जातं आणि त्या माध्यमातून प्रत्यक्ष मशिनरीच्या सहाय्यानं प्रॅक्टिकलच्या माध्यमातून आपण त्या मुलांचं, त्या उमेदवाराचं, त्या प्रशिक्षणार्थ्यांचं आपण ट्रेनिंग सोयीस्कर होईल, सुटेबल होईल आणि प्रगत होईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करतो.
1: मला वाटतं हा कोर्स जो आहे, अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा जो कोर्स आहे, हा 10वी नंतर आणि 12वी नंतर दोन्ही शिक्षण झाल्यानंतर आहे आणि मला वाटतं 2 वर्षाचा कोर्स.
0: या ठिकाणी इंजिनिअरिंग, नॉन इंजिनिअरिंग अशा 2 विभागामध्ये आपण वेगवेगळे व्यवसाय आपण आहे. या ठिकाणी 10वी पास वर मिनिमम जी पात्रता आहे ती 10वी पास आहे. काही 1-2 ट्रेड आहे वायरमन सारखे की ज्या ट्रेडमध्ये आपल्याला 10वी नापास पण चालू शकतात आणि 10वी पासच्या याच्यावरच आपण सगळ्यांना ऍडमिशन दिल्या जात.
1: अच्छा, बरं, मग आता हे 2 वर्षाचा औद्योगिक प्रशिक्षण म्हणजे अर्थात आयटीआयचा कोर्स झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गरज पडते त्यांच्या स्वयंरोजगाराची किंवा कुठे नोकरी मिळण्याची, तर यासाठी काही तुमच्या संस्थेद्वारे काही केले जातात काय?
0: आपल्याकडे जे वेगवेगळे ट्रेड आहेत त्यामध्ये 1 वर्षीय आहे, 2 वर्षीय आहे. ऍक्च्युअली ही जी स्कीम आहे या स्कीममध्ये 1 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर किंवा 2 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अप्रेंटिसी करणं आवश्यक असतं आणि या अप्रेंटिसीच्या माध्यमातून किंवा याकरिता आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे कॅम्पस या ठिकाणी अरेंज करतो. आमच्यातर्फे केलं जातं, चंद्रपूर BTRI तर्फे केलं जातं आणि त्या कॅम्पसच्या माध्यमातून वेगवेगळ्या कंपन्यांना इथं बोलावून त्यांच्या माध्यमातून या उमेदवारांना, प्रशिक्षणार्थ्यांना अप्रेंटिसशिप मिळवून देण्याची किंवा जॉब मिळवून देण्याची किंवा रोजगार मिळवून देण्याची आम्ही प्रयत्न करतो.
1: कारण आजच्या तारखेला बेरोजगारीला सामना करण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांचे जे आपण म्हणू हालात जे आहेत, नोकरी मिळवण्यासाठी नोकरीची एक चणचण भासून राहिली आहे, तर स्वयंरोजगाराकडे विद्यार्थ्यांनी वळावे यासाठी तुमचे काय प्रयत्न आहेत?
0: स्वयंरोजगाराकडे वळावे यासाठी आम्ही वेगवेगळ्या जे आपलं जिल्हा कौशल्य वगैरे रोजगार ऑफिस आहे त्या ऑफिसच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या स्कीमा या ठिकाणी राबवतो. शॉर्ट टर्म कोर्सेस, ज्या कोर्सेसच्या माध्यमातून ते मुलं 3 महिन्याचं, 4 महिन्याचं, 1 महिन्याचं ट्रेनिंग पूर्ण करून स्वयंरोजगार करतील आणि आपलं जीवन उंचावतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो.
1: आता स्वयंरोजगार जेव्हा येतो तेव्हा स्वतःचा काही बिझनेस टाकण्यासाठी किंवा काही स्किल पूर्ण जे आपण कार्यप्रणाली म्हणतो त्यासाठी लागला अर्थाचं सहाय्य किंवा लोनचं सहाय्य, तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे लोन देण्यासाठी आणि त्याचं स्वयंरोजगाराला पुढाकार मिळण्यासाठी लोनची व्यवस्था बँकेमार्फत म्हणा किंवा कुठल्या वित्त संस्थेमार्फत करण्याची सोय आहे काय?
0: या बाबतीत जे विद्यार्थी ट्रेनिंग पूर्ण करतात त्यांना जे सर्टिफिकेट मिळतं त्या सर्टिफिकेटच्या वेगवेगळ्या

0: प्रकारावरून त्याला वेगवेगळ्या प्रकारचं किंवा क्षमतेचं लोन प्राप्त होऊ शकतं, पण त्यासाठी त्यांना बँकेकडे स्वतः प्रयत्न करावे लागतात किंवा ते प्रयत्न करत असताना आम्ही बरेचदा आमच्याकडे जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये आम्ही बँकेच्या टीमला आम्ही आमंत्रित करतो, त्यांच्या लोनच्या स्कीम आम्ही समजून सांगतो विद्यार्थ्यांना, त्या स्कीम समजून सांगितल्यानंतर तो विद्यार्थी त्या स्कीमचा किती फायदा घेतो त्याचा फॉलो आम्ही घेतो, तो विद्यार्थी एखाद्या स्कीममध्ये काही कुठे कमी पडत असेल तर त्या माध्यमातून आम्ही त्यांना मदत करतो आणि त्याला जे अर्थसहाय्य पाहिजे आहे ते अर्थसहाय्य मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
1: आतापर्यंत जेवढे विद्यार्थी तुमच्या संस्थेमार्फत शिक्षण घेतलं ज्यांनी, तर असा काही तुमच्याकडे असा काही आकडा आहे काय की इतक्या विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगारकडे वळले आहेत बा, असं काही उदाहरण तुम्ही सांगू शकता?
0: आमच्याकडे जे विद्यार्थी येतात साधारणतः जे पास आउट होतात जवळपास 550-600 पोरं दरवर्षी पास आउट होतात, त्या पोरांपैकी रोजगाराकडे, कारण सगळ्यात पहिले तर अप्रेंटिसशिप करणं आवश्यक असतं, तर आम्ही जवळपास 50% पोरांना अप्रेंटिसशिप देण्याचा प्रयत्न करतो किंवा ती मिळतेच त्यांना. राहिली गोष्ट दुसरी अशी की रोजगाराकडे, आता या ठिकाणी स्वयंरोजगार हा जो विषय आहे हा विद्यार्थी इथून गेल्यानंतर जर समजा काही विद्यार्थ्यांना जर अप्रेंटिसशिप नाही मिळाली किंवा रोजगार नाही मिळाला तर त्यांना स्वयंरोजगार कसा करायचा याचं आम्ही मार्गदर्शन करतो. जवळपास हे प्रमाण 60-40% आहे.
1: अच्छा बरं, आता याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट मध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या सर्व्हिसेस मध्ये येतात, म्हणजे उदाहरणार्थ रिपेअरिंग सर्व्हिस वगैरे म्हणतो आपण, तर त्यामध्ये टू व्हीलर सर्व्हिस आली, फोर व्हीलर मोटर गाड्यांची सर्व्हिस आली आणि हेवी वाहतूक यांची पण सर्व्हिस आली. हे झालं मोटर गाड्यांविषयी. त्यानंतर आलं इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस मध्ये आता जसं टीव्ही झालं, मिक्सर झालं, वॉशिंग मशीन झालं, गिझर झालं, असे पुष्कळसे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आपल्या घरगुती उपकरणांमध्ये येतात. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आता प्रत्येक जणांच्या हाती लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईल हा आलेला आहे, तर इतक्या साऱ्या कंपन्यांचे मोबाईल आज आलेत आणि सोबत ते खराब सुद्धा होतात, त्यांचं रिपेअरिंग आलं वगैरे. तर ह्या स्किल डेव्हलपमेंट ज्या आहेत, मग ते इलेक्ट्रिकलचं असो, इलेक्ट्रॉनिक असो, मोटर रिपेअरिंग असो आणि बाकीचे अजून खूप सारे आहेत ज्याच्यामध्ये रिपेअरिंगचं काम अर्थात सर्व्हिसिंगचं काम जे असतं, तर याचं प्रशिक्षण देणं हे आज काळाची गरज आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
0: मुळात ही जी स्कीम आहे, जी CTS योजना आहे, ज्या योजनेच्या अंतर्गत आपली ITI चालू आहे, त्या योजनेचं बेसिस हे आहे की त्या विद्यार्थ्यांना सर्व्हिसिंग रिपेअरिंग करता यावं, त्यांना ती मशीन डिसमेंटल करून परत असेंबल करता यावं, त्या मशीनचे जे काही पार्ट्स असतील ते पार्ट्स मोबाईल असो, टीव्ही असो, वॉशिंग मशीन असो किंवा कुठली टू व्हीलर असो, ती पूर्णतः ओपन करून त्याचे पार्ट्स रिपेअर करून त्याला परत असेंबल करता यावं, या दृष्टिकोनातूनच याचं ट्रेनिंग बेस आहे आणि याच माध्यमातून आपण त्यांना तसं ट्रेनिंग देतो.
1: अर्थातच, कारण औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हटले तर स्किल डेव्हलपमेंट हा सगळ्यात महत्वाचा पाठ ठरतो आणि या स्किल डेव्हलपमेंटमुळे विद्यार्थी घडतो आणि स्वरोजगार करून किंवा कुठल्या कंपनीमध्ये त्याला जॉब मिळतो, त्याला एक मोटिवेशन मिळते आणि तो आपलं कार्य पूर्णतः करतो आणि आपल्या पायावर उभं राहून अर्थार्जन करून आपलं कुटुंब सांभाळतो. हा आपल्या भारतीयांमध्ये, आपल्या प्रत्येक नागरिकांमध्ये एक विद्यार्थी घडवण्याचा जो कार्यक्रम आहे तो शिक्षणातून नोकरीकडे वळण्याचा आणि स्वयंरोजगाराकडे वळण्याचा कार्यक्रम आहे. तर यामध्ये तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे आणि स्वतः झटत आहात विद्यार्थी घडवण्यासाठी, तर विद्यार्थी कसे घडतात आणि आपण कसं घडवतो त्यासाठी तुम्ही आजच्या विद्यार्थ्यांना विकासवाणी या कार्यक्रमाद्वारे काय संदेश देणार?
0: मी इतकंच म्हणेल, कौशल्य असेल तर कौतुक होईल. आज प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही, पण मात्र जर तुमच्यामध्ये जर कौशल्य तुमच्याकडे असेल तर त्या कौशल्याचा उपयोग करून तुमचं स्वतःचं जीवन उंचवण्यासाठी तुम्ही मार्गक्रमण करू शकता, त्याचं कौतुकही होईल. आमच्याकडे असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांनी या ITI मध्ये ट्रेनिंग घेऊन स्वतःचं एक चांगलं जीवन तयार केलेलं आहे. नुकतं स्वतःचं जीवन नाही तर स्वतः एक इंडस्ट्री तयार करून, स्वतः एक व्यवसाय उभारून दुसऱ्या उमेदवारांना, दुसऱ्या मुलांना, दुसऱ्या लोकांना रोजगार प्राप्त करून दिला आहे. म्हणजे रोजगारातून स्वयंरोजगार, स्वयंरोजगारातून परत रोजगार निर्माण करणं आणि भारताच्या किंवा देशाच्या या क्रांतीमध्ये योगदान देणं हे काम करावं असं सगळ्यांनी, असं एवढं बोलू शकतो.
1: आज श्रोते हो विकासवाणी या कार्यक्रमात क्रांतीवीर बाबूराव शेडमाके, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली, या ठिकाणी आज गटनिदेशक श्रीधर बावनकर साहेब यांनी बरीच काही माहिती आपल्याला या कार्यक्रमाद्वारे कथित केलेली आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी आपलं कौशल्य कसं वाढवता येईल आणि बेरोजगारीतून कसं बाहेर येता येईल यासाठी स्किल डेव्हलपमेंट स्वतःच करून स्वयंरोजगाराकडे वळावं याचाच एक पूर्णतः सारांश आपल्याला कथित केलेला. तर आकाश

0: श्रोतेहो, आत्ताच आपण विकासवाणी या कार्यक्रमात क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथील गटनिदेशक श्रीधर बावनकर यांची औद्योगिक प्रशिक्षणातून कौशल्य विकास या विषयावर आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: विकासवाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर तसेच लगतच्या क्षेत्रात कमाल तापमान 37.2 डिग्री सेल्सिअस नोंदविलं गेलं, जे सरासरीपेक्षा 0.6 डिग्री सेल्सिअसनी कमी होतं. किमान तापमान 25.4 डिग्री सेल्सिअस नोंदविलं गेलं, जे सरासरीपेक्षा 2.5 डिग्री सेल्सिअसनी कमी होतं. येत्या 24 तासात विदर्भात आकाश ढगाळलेलं राहून काही क्षेत्रात हलक्या ते मध्यम स्तराच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 आणि 22 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला, आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार 12809 हावरा मेल ही सकाळी 11:15 असणारी गाडी 24 मिनिटं उशिराने धावत आहे. 12626 केरला एक्सप्रेस 11:45 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळीस धावत आहे. 12261 हावरा दुरंतो ही 4:10 असणारी गाडी 7:40 उशिराने धावत आहे. 15293 अमृतसर भारत एक्सप्रेस 12:30 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:35 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05 18029 लोकमान्य टिळक शालिमार एक्सप्रेस 1:05 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 12879 लोकमान्य टिळक बिलासपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही 1:35 असणारी गाडी 25 मिनिटं उशिराने धावत आहे. 20826 नागपूर बिलासपूर वंदे भारत ही 2:05 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळेच नागपूर स्थानकावरून सुटेल. 12970 जयपूर कोईम्बतूर सुपरफास्ट एक्सप्रेस 2:10 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली आंध्र प्रदेश एक्सप्रेस 2:10 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 04816 चेन्नई सेंट्रल जोधपूर स्पेशल ही 2:15 असणारी गाडी 10 मिनिटं उशिराने धावत आहे. 03251 दानापूर बेंगलुरू स्पेशल 12:05 असणारी ही गाडी 2:24 उशिराने धावत आहे. 20911 इंदोर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 2:35 12843 पुरी अहमदाबाद एक्सप्रेस 2:45 22691 राजधानी एक्सप्रेस 2:55 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 11203 नागपूर मडगाव एक्सप्रेस 2:05 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळेच नागपूर स्थानकावरून सुटेल. 18030 शालिमार लोकमान्य टिळक एक्सप्रेस 2:15 असणारी गाडी 1:47 उशिराने धावत आहे. 12610 हावरा मुंबई मेल 1:55 असणारी गाडी 1:10 उशिराने धावत आहे. 22670 पंजाब एर्नाकुलम एक्सप्रेस 3:05 ही गाडी आपल्या नियोजित वेळेस

था बताए 209212 नागपूर इंदौर वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 3:20 गाडी असणारी गाडी आपल्या नियोजित वेळेस नागपूर स्थानकावरून सुटेल. 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस दुपारी 3:25 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 22906 शालिमार पोरबंदर ओखा एक्सप्रेस ही 2:15 असणारी गाडी 1:50 उशिराने धावत आहे. 12130 आझाद हिंद एक्सप्रेस ही दुपारी 3:50 असणारी गाडी 2:51 उशिराने धावत आहे. 12512 राप्तीसागर एक्सप्रेस संध्याकाळी 4:30. 12106 विदर्भ एक्सप्रेस 4:55. 12722 दक्षिण एक्सप्रेस संध्याकाळी 5:05. 04114 हुबळी प्रयागराज स्पेशल 5:05. 12577 बागमती एक्सप्रेस संध्याकाळी 5:15. 12146 पुरी लोकमान्य टिळक सुपरफास्ट एक्सप्रेस संध्याकाळी 5:40. तसेच 61118 आमला नागपूर मेमू संध्याकाळी 5:50 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्रमांक 1391 संपर्क साधावा.

आकाशवाणी नागपूर, हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन ऐका. प्रगती श्रावण मोहाडीकर ही 19 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 2 इंच, सडपातळ बांधा, रंगगोरा असून चेहऱ्याची ठेवण गोल आहे आणि मराठी भाषा बोलते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास तिच्या आईला कळविण्यासाठी पत्ता संध्या मोहाडीकर, लालगंज नागपूर किंवा पोलीस स्टेशन लालगंज नागपूर इथे संपर्क साधता येईल. हिना शरद कुशवाह ही 47 वर्षाची महिला दिनांक 25 जून 2026 पासून बेपत्ता आहे. उंची 5 फूट 4 इंच, सडपातळ बांधा, चेहऱ्याची ठेवण गोल असून हिंदी भाषा बोलते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता शरद कुशवाह, प्लॉट नंबर 14, साईनगर शांतीनगर कॉलनी किंवा पोलीस स्टेशन शांतीनगर नागपूर इथे संपर्क साधता येईल. हर्षल लक्ष्मीकांत पवनीकर हा 26 वर्षाचा तरुण बेपत्ता झाला आहे. उंची 5 फूट 3 इंच, साधारण बांधा, पोटावर ऑपरेशनचे निशाण आहे. अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास त्याच्या वडिलांना कळविण्यासाठी पत्ता लक्ष्मीकांत पवनीकर, बाहुली विहिरीजवळ, लालगंज नागपूर किंवा पोलीस स्टेशन शांतीनगर इथे संपर्क साधता येईल. प्रिया अरुणकुमार सिंग वय वर्ष 29 वर्षे, ही महिला कुणालाही न सांगता मेडिकल हॉस्पिटलमधून निघून गेलेली आहे. उंची 5 फूट, सडपातळ बांधा, रंगगोरा असून चेहऱ्याची ठेवण मध्यम आहे आणि हिंदी भाषा बोलते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता अक्षय कुमार सूर्यनाथ सिंग, खापरी रेल्वेजवळ, मिहान नागपूर किंवा पोलीस स्टेशन अजनी नागपूर येथे संपर्क साधता येईल. सुदर्शन रामदयाल साहू राहना रमना मारुती नागपूर हे 53 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झाले आहे. उंची 5 फूट 5 इंच, सडपातळ बांधा, चेहऱ्याची ठेवण गोल असून हनुवटीवर मोस आहे आणि हिंदी आणि मराठी भाषा बोलतात. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता रेणुका सुदर्शन साहू राहना रमना मारुती नागपूर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर येथे संपर्क साधता येईल. साजिद खान मुनव्वर खान राहना मोठा ताजबाग दरगाह सक्करदरा नागपूर हे 44 वर्षांचे गृहस्थ हरवले आहे. उंची 5 फूट 4 इंच, मजबूत बांधा, सावळा वर्ण आणि चेहऱ्याची ठेवण लांब आहे. अशा वर्णनाचे गृहस्थ कुठे आढळल्यास सक्करदरा नागपूर पोलीस स्टेशन इथे संपर्क साधता येईल. तनिषा संजय आवळे ही 22 वर्षाची तरुणी आपल्या राहते घरून बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 2 इंच, सडपातळ बांधा आणि मराठी भाषा बोलते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास वडिलांना कळविण्यासाठी पत्ता संजय बाबूलाल आवळे राहना जयभूम भीम चौक हिवरीनगर किंवा नंदनवन नागपूर पोलीस स्टेशन इथे संपर्क साधता येईल.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11

उंच सडपातळ बांधा आणि मराठी भाषा बोलते अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास वडिलांना कळविण्यासाठी पत्ता संजय बाबूलाल आवळे राहना जयभूम भीम चौक हिवरीनगर किंवा नंदनवन नागपूर पोलीस स्टेशन इथे संपर्क साधता येईल.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11

लता मंगेशकर यांच्या स्वरात बालकवी ठोंबरे यांनी लिहिलेलं हे बालगीत आता आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आपल्या भारत देशात उत्तरेकडील बर्फाच्छादित हिमालय पर्वतांमुळे भारताला वेगळे सौंदर्य आणि नैसर्गिक संरक्षण मिळाले आहे. याशिवाय विंध्य, सातपुडा आणि सह्याद्री पर्वतरांगा अर्थात पश्चिम घाट यासारख्या प्राचीन पर्वतरांगा देशाच्या भौगोलिक संपन्नतेत भर घालतात. यानंतर ऐकूया लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या स्वरात हे लोकगीत.

गंगा, यमुना, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, नर्मदा आणि कावेरी यासारख्या प्रमुख नद्या भारताच्या जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जातात. या नद्यांच्या खोऱ्यामुळे जमिनी अत्यंत सुपीक. म्हणे भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा देखील लाभलेला आहे. इतकेच नाही तर भारताच्या पश्चिमेकडे थारचे वाळवंट आहे. म्हणजेच काय तर आपल्या या भारतभूमीला जैवविविधतेसोबतच भौगोलिक वैशिष्ट्य आणि निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण झालेली आपल्याला दिसून येते. कार्यक्रमात शेवटचं गीत जयत्रे जयत या चित्रपटातील गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

श्रोते हो, या सुमधुर गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल कार्यक्रम आता इथेच संपन्न होत आहे. भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी दीप्ती जिपकाटे घेते आपली

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळची ठीक 11:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीतांजली. आलेख आणि निवेदन स्वाती तुपकर यांचं आहे आणि सादरकर्ते आहेत मोनाली शेंडे.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत कार्यक्रम गीतांजली. आलेख आणि निवेदन स्वाती तुपकर यांचं आणि कार्यक्रमाच्या सादरकर्ते आहेत मोनाली शेंडे. श्रोते हो नमस्कार. गीतांजली कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी स्वाती आजच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते.

श्रोते हो, असं म्हणतात की निसर्ग हा आपला सखा आहे. त्याच्या सान्निध्यात घालवलेला प्रत्येकच क्षण हा मनाला आणि विचारांना समृद्ध करतो. निसर्गासारखा नाही रे सोयरा, गुरु सखा बंधू मायबाप. त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप मिटती क्षणात आपोआप. तर श्रोते हो, निसर्गावर बोलण्याचं कारण म्हणजे सध्या पावसाळ्याचे दिवस आणि या दिवसांमध्ये निसर्ग फुललेला असतो. पावसाचं पाणी पडलं की झाडं शहारतात, पक्षी मनसोक्त आनंद घेतात, मोर नाचायला लागतात. शेतकरी राजा खुश होतो कारण धरतीच्या कुशीत विसावलेल्या बियाण्यांना नवीन अंकुर फुटतो आणि धरती हिरवा शालू परिधान करते. पण पावसाचा आनंद घेतो कारण तो सुद्धा परत जाण्यासाठीच येतो, हो ना? तेव्हा श्रोते हो, या पावसाचा आनंद तर घ्यायचा आहेच, पण निसर्गाची तेवढीच काळजी सुद्धा घ्यायची आपल्याला. ते म्हणजे वृक्षारोपण करून या निसर्गाला एक भेट आपण देऊ शकतो. श्रोते हो, मराठी साहित्यात आणि संगीतात सुद्धा पावसाला खूप मोठं स्थान आहे. पावसावर अनेक गाणी, कविता, चारोळ्या लिहिल्या जात आहेत. अर्थात कवी मनाला सुद्धा या पावसानं भुरळ घातली आहे असंच आपण म्हणू शकतो.

आणि पावसाळ्याच्या या दिवसात वृक्षारोपणाचं महत्व सुद्धा आपल्याला माहीत आहेच, तेव्हा याचं महत्व आणखी अधोरेखित करण्यासाठी भारतात 1 जुलै ते 7 जुलै या काळात वनमहोत्सव साजरा करण्यात आला. हा संपूर्ण आठवडा वृक्षारोपण उत्सव म्हणून ओळखला जातो. याचा उद्देश पर्यावरणाचं रक्षण करणं, जंगलतोड थांबवणं आणि लोकांना झाडं लावण्यास प्रोत्साहित करणं हा आहे. या सप्ताहाची सुरुवात 1950 पासून झाली. मान्सूनच्या सुरुवातीला अधिकाधिक झाडं लावणं, निसर्गाचा समतोल राखणं आणि लोकांमध्ये वृक्ष संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या दिवसाचा उद्देश आहे. या सप्ताहादरम्यान वनविभाग, शाळा, स्थानिक संस्थांद्वारे विविध वृक्षारोपण मोहिमा राबवल्या जातात आणि स्थानिक प्रजातींची रोपं अतिशय माफक दरात उपलब्ध करून दिली जातात. शाळांमध्ये पोस्टर, घोषवाक्य, निबंध स्पर्धा आयोजित केल्या जातात, जेणेकरून मुलांना बालवयापासूनच निसर्ग रक्षणाचं महत्व कळावं. तेव्हा श्रोते हो, आपणही या उपक्रमात सहभागी व्हायला पाहिजे. झाड लावणं ही पर्यावरणासाठी एखादी व्यक्ती करू शकणाऱ्या सर्वात स्वस्थ आणि चिरस्थायी गोष्टींपैकी एक आहे. आणि जर सर्वांनी एकत्र येऊन जुलैमध्ये हे काम केलं ना, तर त्याचा परिणाम पिढ्यानपिढ्यापर्यंत कायम राहणार आहे हे विसरून चालणार नाही. पण झाडं लावण्यासाठी सप्ताहच असला पाहिजे असंही नाही ना, तर कोणत्याही वेळी हे निसर्ग कार्य आपण करू शकतो आणि असाच निसर्गाचा आनंद सुद्धा आपण घेत राहू. चला तर आता या गाण्यातून आपण निसर्गाचा आनंद घेऊया.

श्रोते हो, लहानपणापासूनच आपण शिकलो आहे, प्राण्यांवर प्रेम करा, निसर्गावर प्रेम करा, पक्ष्यांवरती प्रेम करा. आणि अनेकांना प्राण्यांची आवड सुद्धा असते. बरेच जण घरात सुद्धा प्राणी पक्षी पाळत असतात. पण हे प्राणी जेव्हा आपण घरात पाळतो ना, तेव्हा त्यांची योग्य ती काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची असते. वेळोवेळी त्यांचं लसीकरण करायचं असतं, त्यांची स्वच्छता ठेवायची असते. त्यांच्या संपर्कात आल्यावर, त्यांना हात लावल्यावर साबणानं स्वच्छ हात धुवायचे. अनोळखी, आजारी किंवा जंगली प्राण्यांपासून योग्य सुरक्षित अंतर ठेवायचं. आणि हे सारं सांगण्याचा उद्देश हाच की प्राण्यांपासून मानवामध्ये पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारापासून आपला बचाव करायचा. यासाठीच नुकताच 6 जुलै रोजी जागतिक झुनोसिस दिन अर्थात प्राणीरोग प्रतिबंध दिन साजरा करण्यात आला. जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 6 जुलै 1885 रोजी फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांनी रेबीज या प्राण्यापासून पसरणाऱ्या आजाराविरुद्ध पहिली यशस्वी लस विकसित केली. याच ऐतिहासिक कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस निवडण्यात आला. रेबीज, इबोला, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू आणि कोविड-19 हे प्राण्यांपासून माणसात पसरणारे प्रमुख आजार आहेत. त्यामुळे

आता आधुनिक शास्त्राची जोड मिळालेली आहे. नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख जुगारून विकासाच्या नव्या वाटा चोखाळणाऱ्या गडचिरोलीत आता पारंपरिक आरोग्यसेवा आणि आधुनिक व्यवस्थेची अभिनव सांगड घालण्यात आली आहे. गोंडवाना विद्यापीठानं स्थानिक आदिवासी वैद्यांच्या सहकार्यानं वैद्य चिकित्सालय सुरू केलं आहे. अशा प्रकारचा हा देशातील पहिलाच उपक्रम ठरलेला आहे. या प्रकल्पामुळे शतकानुशतकं जतन झालेल्या आदिवासी वैद्यकीय ज्ञानाला प्रथमच संस्थात्मक मान्यता मिळालेली आहे. आदिवासी वैद्यांना प्रशिक्षित करून त्यांचे वैद्य चिकित्सालय विद्यापीठानं सुरू केलं आहे. या चिकित्सालयात आजपर्यंत 3,000 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आलेले आहेत. पारंपरिक ज्ञानाच्या आधारे लोकांवर उपचार करण्याचं काम आदिवासी वैद्य पिढ्यानपिढ्या करत आलेले आहेत. विद्यापीठातील सायन्स अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आदिवासी वैद्यांचं संघटन आणि प्रशिक्षण सुरू केलं आहे. त्यातून तयार झालेले वैद्य आज विद्यापीठाच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या वैद्य चिकित्सालयात रुग्णसेवा करीत आहेत. याचा लाभ बऱ्याच रुग्णांना होत आहे. या आदिवासी वैद्यांचं ज्ञान काळाच्या ओघात लुप्त न होता त्याचा फायदा आता आपल्याला घेता येणार आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हो ना? तेव्हा त्याचं आपण स्वागतच करायला पाहिजे.

0: श्रोतेहो, आपण ऐकत होतात कार्यक्रम गीतांजली. आलेख आणि निवेदन होतं स्वाती तुपकर यांचं. कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: गीतांजली हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. दुपारी 12 वाजतापासून आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. या ठीक 12 वाजता खास महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आपण ऐकू शकाल.
2: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल.

0: ऐकूया जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात. या वर्षीही त्याला अपवाद नाही. यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे. श्रोते हो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले. या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा.

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेली आहे. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेलीय. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत. संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची 4 मुलं आणि 4 सुना, 1 बहीण आणि 1 कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब. आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी. सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे. आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते. ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे.

0: निरूपण।
1: नाम याची दासी जनी, ही जनी नामदेवांपेक्षा वयानं मोठी आहे, पण तिच्या जीवनात संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता। म्हणूनच ती म्हणते,
2: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा।

0: तेने पंढरी राया दाखविले, होते जगा मधे निंद्य ते त्वा जगात केले वंद्य।
1: नामदेव रायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली। तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं। नामदेवांच्या संगतीमध्येच तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला। म्हणूनच ती सांगते त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना, या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते। ती म्हणते,

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला, नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी, चला

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेतायुगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथ लीलाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध कामं ती करते आहे. आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत. यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय. काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: तर नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईना अनंता.

0: बघा, या भावबळानं तिला अलौकात नेऊन सोडलंय. तिचे श्रम हे श्रम उरलेच नाहीत. पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते,
1: माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू. मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी.

बघा, जनाबाईंनी रूढार्थानी प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली. दळण कांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापण असेल, शेणानी घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी. म्हणून त्या म्हणतात, झाड लोट करी जनी केर भरी चक्रपाणी,

0: आणखी एक गमतीशीर प्रसंग जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये नोंदवतात आणि अगदी ऐकता ऐकता सहज म्हणून आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येतं. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं.
1: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावो निया आले, शीतल उदक घे घे बोले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोळी पाणी, आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
0: किती उत्कट नाट्य हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झाली आहे. ती म्हणते, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते.

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का।
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार, त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते। पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संघ दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर तो आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलूनही येते। तिचा देव तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला। मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते। एके रात्रीचे समय देव आले लवलाही, एके रात्रीचे समय देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले। गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी।

विठ्ठलाशी कसं बहु पेढी आणि बहु आयामी नात आहे बघा. एक प्रसंग असा आहे, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पक्वान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: आणखी एक प्रसंग सांगतात. संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली. मी बाहेरी कामासी गुंतले, मी बाहेरी कामासी गुंतले, देवे मजला विचारले. बाहेर आहे सव बोलती, देव मजला हटकती. हात धुवून जवळी गेले, हात धुवून जवळी गेले, कशी गे जनी, देव हसून बोले.
0: किती सुंदर भावदर्शन आहे. जनीचं क्षेत्र

0: कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे. तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो. स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात. तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो. बाळक क्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
1: वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, पायी पैंजण आणि वाळे, हाती नवनीताचे गोळे, धन्य यशोदा ते माय, दासी जनी वंदी पाय, धार हिंडते आकाशी, झाप घाली पिलापाशी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, चित्त तिचे बाळापाशी.
0: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते. अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते बर का. आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे. कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय. निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे. पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात, आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर. आणि मग म्हणतात, मागे मुक्ताई सुंदर. आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयाने सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे. चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग.

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यांना पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

जनाबाईंना सुळावर चढवण्याची आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतःकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णनं येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहितीये की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर दे

0: येते. गेले असतील कुणाचं तरी दळण दळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खरं सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजे जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हा, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे.
0: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत. म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते. ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी, नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुली म्हणोनी दासी जनी. बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे. पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते. हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुज करीते नवसू, खंडेराया तुज करीते नवसू, मरुदे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावर तुटेल असरा, मरुदे रे सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरुदे रे नणंद खंडेराया, जनी म्हणे खंडो अवघे मरुदे, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी.
2: काय सुंदर रूपक वापरलंय. क्रोध माया द्वेष मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पायापाशी. ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असंय. ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते. जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत. ती म्हणते, अहो सखी ये साजणी, ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय भक्ती वत्साची ते गाय. इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू. प्रत्येक घटना जनाबाईंनी स्वबळावर अनुभवली आहे. संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवली आहे, योगाचीही अनुभूती दिली आहे. पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झालीय आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

0: जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकूर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही, म्हणूनच

0: संस्थागर्भी आहे. आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्यात.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती, गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता, गुणही उत्तमताम याती.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावंसं वाटतं, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
1: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनौघ नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे. उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं. काळाला आव्हान देणारी अशी ही भक्ती मार्गी विरागिनी. श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्ती मार्गावर वाटचाल करत राहिली. आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली. नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली. असं म्हणतात, गुरुची सावलीहून जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली. सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली. गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले, जनीची जनाई झाली. चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया. आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया. जनीचे बोल जैसे

0: कृष्ण हरी।
1: आताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन होतं मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
0: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
1: बरेच श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज यामध्ये आपण ऐकला जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.
3: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
4: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
3: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
0: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
3: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचं 1 वाजतोय.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत एनसीईआरटीद्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. तीन दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडे पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4281 अपघात झाले. या प्रकरणी नियमांनुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

0: महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9,837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4,480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5,354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापुरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास संपूर्ण जून महिन्यात पावसानं दडी मारली होती, त्यामुळे शेतीची कामं रखडली होती. परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झाल्यानं

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि शेतीकामांना सुरुवात झाली आहे. कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत जिल्ह्यात 1,49,950 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्य शासनानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. यासोबतच डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 1,41,646 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32,60,08,000 रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली. त्यामुळे ही योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. शेतीसाठी पीक कर्ज घेऊन जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येतो. पीक कर्जाची वसुली मुदतीपूर्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारनं 1 जुलै 2026 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना स्थित्यंतर करून विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण म्हणजेच व्हीबीजी रामजी नामांतर करण्यात आलं आहे. या योजनेतून मजुरांना 125 दिवसाच्या रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 जुलै रोजी जुनोना गावात वृक्ष लागवड करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणाऱ्या प्रस्तावित टायगर सफारी प्रकल्पाला गती येणार असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथल्या मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत चंद्रपूर इथल्या प्रस्तावित टायगर सफारी वन्यजीव बचाव केंद्र तसंच आधुनिक बहुपयोगी वन्यजीव बचाव पिंजऱ्याच्या सादरीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण मातीत रुजलेली स्वप्न जिद्द अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर जगाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकतात याचं प्रेरणादायी उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या रामपूर गावच्या कन्या प्राध्यापिका त्रिवेणी रंजना जनार्दन गव्हाळे यांनी घालून दिलं आहे. रशियन फेडरेशनच्या फेडरल एजन्सी फॉर CIS अफेअर्स कॉम्पॅक्ट्रिएट्स लिव्हिंग अब्रॉड अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन कोऑपरेशन यांच्या वतीनं आयोजित न्यू जनरेशन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी भारतातून प्राध्यापिका त्रिवेणी गव्हाळे यांची निवड करण्यात आली. जून 2026 मध्ये आयोजित या परिषदेत जगातील विविध देशांतील निवडक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करताना प्राध्यापिका गव्हाळे यांनी भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा मराठी भाषेचं वैभव साहित्याची सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचार यांची प्रभावी मांडणी केली. चंद्रपूर इथल्या पडवली परिसरातील प्रणय जितेंद्र जन्मदूर यांनी भारतीय वायुदलात फ्लाईंग ऑफिसर पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे. जिद्द सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं. त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून चंद्रपूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक अद्ययावत त्रुटीरहित आणि सर्वसमावेशक ठेवण्याकरिता महाराष्ट्र मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे. त्या अनुषंगानं जिल्ह्यात SIR मोहिमेअंतर्गत 86.56% मतदारांची मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली. मान्सून आपत्तीच्या काळात तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देणं स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करणं या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं इरई धरणावर विशेष आपत्ती प्रतिसाद दलाच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आलं. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सज्ज रहावं तसंच पूरपरिस्थिती आणि एल निनोची परिस्थिती लक्षात घेता इरई धरणातील पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या. यावेळी प्राथमिक बचाव आणि शोध मोहीम प्राथमिक उपचार हृदय आणि फुप्फुसांचं पुनरुज्जीवन CPR पूर्वसूचना प्रणाली आणि समुदाय जनजागृती आपत्ती काळातील समन्वय आणि बचाव कार्य अशा विविध आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती देण्यात आली तसंच उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी सुद्धा करण्यात आली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले. वाचक स्वर वीणा डोंगरवार.

1:45 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात विद्याधर सरदार आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली वऱ्हाडी गीतं श्रोतेहो ऐकूयात. सर्वात प्रथम रतन सरदार यांची रचना असलेलं हे पहिलं वऱ्हाडी गीत ऐकूया.

0: आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम. यापुढील रचना आणि गायक कलाकार आहेत विद्याधर सरदार.
1: भारताच्या इतिहासाच्या पहिल्याच पानावर, भारताच्या इतिहासा

श्रोतेहो, आत्ताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात विद्याधर सरदार आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली वऱ्हाडी गीतं ऐकली. सहभागी कलाकार होते सुदाम सरदार, वनमाला कांबडे, गणेश मेश्राम, आशिष नाईक आणि मच्छिंद्र सरदार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी।
1: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, रासायनिक खताच्या किमती या दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि रासायनिक खताचा अतिवापर केला की त्याचे होणारे दुष्परिणाम देखील आता आपल्या लक्षात येत आहेत। शेतकरी बंधूंनो, रासायनिक खताला पर्याय आणि जमिनीची सुपीकता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपल्या शेतामध्ये गांडूळ खताचा वापर करू शकतो। आपल्या ठोक आहे, गांडूळ खत अर्थातच व्हर्मी कंपोस्ट म्हणजे गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरित्या कुजलेले पदार्थ, गांडुळांचे अंडीपुंज आणि त्यांच्या बाल्यावस्था, तसंच त्यामध्ये अनेक उपायुक्त जीवाणूंचा समावेश असतो। शेतकरी बंधूंनो, गांडूळ खत आपण आपल्या शेतामध्ये तयार करू शकतो। खरं तर हे खत तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत। यामध्ये शेतात किंवा गोठ्याच्या आवारात तात्पुरतं छप्पर उभारून जमिनीवर गादी वाफे तयार करून त्यात मोठ्या प्रमाणात गांडूळ खत

0: त्याची निर्मिती करता येते. यामध्ये आपण आयसोनिया फिटिडा किंवा मग युड्रिलस युजेनिया या पृष्ठभागावर कार्य करणाऱ्या गांडुळांच्या जातीचा वापर करू शकतो. या पद्धतीमध्ये हवेशीर परंतु गांडुळांचं उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी साध्या गवती किंवा बांबूच्या ताट्यांपासून तयार केलेल्या तात्पुरत्या छपराची आवश्यकता असते. तसंच गांडूळ खत निर्मितीसाठी गांडुळाचं आवडतं खाद्य जसं गुराढोरांचं शेण, बकऱ्या मेंढ्यांच्या लेंड्या, शेतातील निरुपयोगी सेंद्रिय पदार्थ, पालापाचोळा, भाज्या आणि फळांचे टाकाऊ पदार्थ, याशिवाय वाचलेले अन्नपदार्थ, या सर्व गोष्टींचा आपल्याला उपयोग करता येतो. आता यासाठी लागणारे वाफे अर्थातच ज्याला आपण बेड म्हणतो ते कसे तयार करायचे, तर तात्पुरत्या उभारलेल्या शेडमध्ये आपण जागेवरील माती जी आहे ती 5 ते 6 सेंटीमीटर खोदून मोकळी करावी. त्यावर 7 ते 10 सेंटीमीटर उंचीचा, 1 ते 1 मीटर रुंदीचा आणि आवश्यकतेनुसार लांबीचा एक किंवा असे अनेक गादी वाफे आपल्याला तयार करता येतील. 2 वाफ्यांमध्ये साधारणपणे 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं. गादी वाफा तयार करण्यासाठी ऊसाची वाळलेली पानं, चिपाड, वाळलेले गवत, पालापाचोळा किंवा शेतातील इतर टाकाऊ सेंद्रिय पदार्थ याचा आपण साधारणपणे 5 ते 6 सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा. त्यावर कुजलेल्या शेणखताचा पातळ थर द्यावा आणि अशा रीतीनं तयार केलेले गादी वाफे आपल्याला वर्षभर वापरता येतील. शेतकरी बंधूंनो, आता गांडुळासाठी खाद्यपदार्थांचं मिश्रण कसं तयार करायचं आणि त्यापासून आपल्याला कशा पद्धतीनं जास्त प्रमाणात गांडूळ खत मिळवता येईल या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया आपण उद्याच्या कृषीवाणीतून.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात. कृषीवाणी

0: विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्स वर आकाशवाणी नागपूर केंद्र।
1: दूरदर्शन संच ज्यांचे घरी,
2: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी,
1: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी।
2: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
1: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची
2: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
1: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जातील। प्रसारण सेवा DTH ची तुम्हा आम्हा सर्वांची।

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या शेवटच्या भागात आपण त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आहार, स्वच्छता आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे महत्त्व जाणून घेऊया. श्रोते हो, आयुर्वेदात एक सुंदर विचार आहे, समतोष आहार.

0: समाग्निश्च समधातु मलक्रियाः प्रसन्न आत्मेन्द्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते। अर्थात स्वस्थ व्यक्ति म्हणजे ज्यांचे तीनही दोष अग्नि तसेच सर्व धातु हे समप्रमाणात असून त्यांच्या मलक्रियाही व्यवस्थित आहेत आणि त्यांचा आत्मा इंद्रिय आणि मन प्रसन्न अवस्थेत आहे, अशा व्यक्तीलाच आयुर्वेदात स्वस्थ किंवा निरोगी असे संबोधले जाते। ऋतूनुसार जगणे म्हणजेच आरोग्य जपणे। प्रत्येक ऋतूमध्ये हवामानात वातावरणात बदल होत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसून येतो। पावसाळ्यात अर्थात वर्षा ऋतूमध्ये दमट हवामान असते, त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या त्वचा आणि केसांवरही दिसून येतो। म्हणून पावसाळ्याचे हवामान बघून आपण आपली दिनचर्या पाळली तर आरोग्य निश्चितच चांगले राहते। आयुर्वेद सांगतो की बाह्य सौंदर्याची सुरुवात अंतर्गत आरोग्यापासून होते। पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते, यामुळे या काळात गरम ताजे आणि सहज पचणारे अन्न खाणे आवश्यक आहे। मुगाचे वरण, गाईचे तूप, भात, भाज्या, सूप यांचा समावेश करावा। बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ यांचा वापर टाळावा। तसेच पावसाळ्यात पालेभाज्यांचा वापरही कमी करावा, कारण त्या जमिनीलगत वाढणाऱ्या असल्यामुळे त्यांच्या मुळांना बरीचशी माती लागलेली असू शकते आणि त्यामुळे जंतुसंसर्ग होऊ शकतो। पावसाळ्यात पिण्याचे पाणी उकळून कोमट केलेले पाणी पिण्याची सवय लावावी। पाणी उकळताना त्यात सुंठ घालून उकळले तर अधिक फायद्याचे ठरते। रात्री पुरेशी झोप घ्यावी। योग, प्राणायाम आणि ध्यान यांचा त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो। ताणतणाव कमी झाल्यास अनेक समस्या नियंत्रणात येतात। काही योगासने आणि प्राणायाम यामुळे रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेचे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहते। स्वच्छतेच्या बाबतीत काही साधे नियम खूप महत्वाचे आहेत। पावसात अधिक काळ भिजू नये। भिजल्यास स्वच्छ पाण्याने आंघोळ करून ओले कपडे लगेच बदलावेत। टॉवेल, कंगवा वैयक्तिक वापराचे ठेवावेत। त्वचा आणि टाळू कोरडी ठेवावी, तसेच पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवावे। वारंवार होणारे मुरूम, त्वचेवरील संसर्ग, तीव्र केस गळती आणि कोंडा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा। प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, आजाराचे कारणही वेगळे असते आणि आयुर्वेदात उपचारही प्रकृतीनुसार मूळ कारण शोधून त्यावर केले जातात। निसर्गाशी जुळवून घेणे, योग्य आहार, विहार, ऋतुचर्या आणि स्वच्छता पाळणे हीच पावसाळ्यात त्वचा आणि केस निरोगी ठेवण्याची गुरुकिल्ली आहे। लक्षात ठेवा, त्वचा आणि केसांचे आरोग्य हे केवळ बाह्य सौंदर्य नसून संपूर्ण आरोग्याचे प्रतिबिंब आहे। म्हणून फक्त महागडे केमिकल युक्त क्रीम्स, शॅम्पू वापरण्यापेक्षा शरीराच्या आंतरिक आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण शरीर निरोगी राहते। धन्यवाद।
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकलात। सादर करते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती। दुपारचे 2:10 झाली आहेत। आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर।
2: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत। या चौथ्या आणि शेवटच्या भागात अवचटजी आपलं स्वागत।
3: रामकृष्ण हरी।
2: रामकृष्ण हरी। अवचट सर, तुम्ही म्हणलात की गेली 13 वर्ष तुम्ही हा सगळा उपक्रम राबवताय, निसर्ग वारी ही खऱ्या अर्थाने कशी व्हावी यासाठी तुमचा प्रयत्न चालू आहे। यासाठी तुम्ही तुमच्याकडनं उपाय करताय, पण त्याचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळतोय

0: आणि हा प्रतिसाद मिळत असताना तुम्हाला तुमच्या संस्थेव्यतिरिक्त आणखीन कोणाकोणाची मदत होती हे मला या भागात सांगा.
1: खरं तर हा विषय जो सुरू झाला, आमचं सगळं कुटुंब जे आहे ते वारकरी संप्रदायातलं, म्हणजे परंपरेनं आमच्या घरात वारी चालत आलेली आहे. माझ्या वडिलांनी 78 वर्षापर्यंत पायी वारी केली आणि ज्यावेळेस ते थकले त्यावेळेस मी त्यांना सहाय्यभूत व्हावं म्हणून वारीत जायला सुरुवात केली. ते गेले, पण जाताना एक गोष्ट सांगून गेले की तू आयुष्यात किती मोठा होशील काही करशील पण वारी सोडू नको. आणि मग माझी वारी सुरू राहिली आणि मग त्यावेळेस माझ्या डोक्यात हा विषय आला की अरे एवढा जो अविघटनशील कचरा गोळा होतो या कचऱ्याचं होतं काय. आणि मग त्या दृष्टीनं सगळा अभ्यास केला आणि लक्षात आलं की ही समस्या मोठी आहे आणि या समस्येवर आपण काम करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोक

0: करायचं. आणि मग सुरुवातीला अगदी 10-15 लोकांनी सुरू केलेलं काम
1: बरोबर
0: आज ही एक खूप मोठी लोकचळवळ बनलेली आहे. याच्यामध्ये आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जे सहकार्य लाभलेलं आहे ते म्हणजे आळंदी देवस्थान, देहू देवस्थान, पंढरपूर देवस्थान, त्याचबरोबर या वारी मार्गावर असणारी तिन्ही विद्यापीठं, पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ. सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या दिंड्यांमधले कीर्तनकार, प्रवचनकार, या दिंड्यांचे दिंडी चालक, दिंडी मालक, दिंडी व्यवस्थापक, सर्वात मोठ्या प्रमाणावर जे अन्नदान करतात ते सगळे अन्नदाते या वारी मार्गावर ज्या कुठल्या संस्था आहेत, गावागावांमध्ये पर्यावरणाच्या विषयात काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्था, काही व्यक्तिगतरित्या काम करणारी जी लोक आहेत ती लोक, आणि मोठ्या प्रमाणात एका अर्थानं की ज्यांना ज्यांना माऊली आणि पांडुरंगाविषयी मनामध्ये आत्मीयता आहे, श्रद्धा आहे, ती सगळी लोक या सगळ्या विषयामध्ये आम्हाला सहकार्य करतायत, आमच्या बरोबर काम करतायत, आम्हाला सर्व प्रकारची मदत करतायत. म्हणून एका अर्थानं हे आमच्या संस्थेचं असं काम राहिलेलं नाहीये. एका अर्थानं
1: तुम्ही म्हणत असं लोकचळवळ झाली,
0: लोकचळवळ झाली आणि कुठेतरी माऊलीच्या मनामध्ये होतं
1: बरोबर
0: की वारीमध्ये या ज्या काही गोष्टी नको आहेत त्या गोष्टींचा शिरकाव झालेला आहे
1: बरोबर,
0: तो शिरकाव निघून जावा. त्यामुळे एका अर्थानं माऊलीच्या आशीर्वादानं आम्ही हे सगळं एवढं मोठं काम उभं करू शकलो
1: बरोबर,
0: कारण माऊलीचे आशीर्वाद आहेत म्हणूनच आम्ही या विषयात इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि इतक्या लोकांचं सहकार्य आम्हाला मिळालं
1: बरोबर. मला वाटतं अवचट सर, महाराष्ट्र शासनाची ही जर निर्मल वारी असेल तर तुम्ही निसर्ग वारी सुरू केलेली आहे आणि निसर्ग सांभाळत सांभाळत आपल्याला पर्यावरण पूरक पंढरीची वारी कशी होईल यासाठीचे तुमचे प्रयत्न आता कुठेतरी फळाला येत आहेत, आकार घेत आहेत, हे सगळ्यांसाठी अतिशय चांगलं आहे. अशी जर वारी सुरू राहिली तर वारीतल्या वारकऱ्यांची संख्या, भक्तांची संख्या वाढत राहील. ही लोकचळवळ उभी जी राहती आहे ती आणखीन पसरत जाईल आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगापर्यंत हा जो सुगंध आहे या वारीतला, भक्तीचा सुगंध असेल, परिसर स्वच्छ ठेवत ठेवत वारी पुढे जाते तर हे निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. तुम्हाला शुभेच्छा आहेत, तुमच्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या संस्था आणि व्यक्ती ज्या आहेत त्यांनाही शुभेच्छा आहेत. तुम्ही आकाशवाणीच्या माध्यमातून ही निसर्गवारी कशा पद्धतीने होती आहे आणि तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली या चार भागातनं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. यावर्षीच्या वारीसाठी शुभेच्छा देतो, खूप खूप धन्यवाद.
0: रामकृष्ण हरी.
1: श्रोती हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोते हो, यानंतर ठीक 2:15 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या.
3: नमस्कार, आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं फरहत नाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने योग्यकर्ता में यूनेस्को के विश्व धरोहर स्थल प्रामानन मंदिर में पूजा अर्चना की. कहा, मंदिर के संरक्षण में भारत की भागीदारी दोनों देशों की साझा सांस्कृतिक विरासत को दर्शाती है. प्रधानमंत्री मोदी की इंडोनेशिया यात्रा संपन्न, तीसरे भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर सम्मेलन में भाग लेने के लिए ऑस्ट्रेलिया रवाना. महिलाओं के सशक्तिकरण और सतत विकास के क्षेत्र में सहयोग को मजबूत करने के लिए कोची में ब्रिक्स देशों की महिला मंत्रियों की 2 दिवसीय बैठक शुरू. गृहमंत्री अमित शाह ने बाढ़ प्रभावित राज्यों के मुख्यमंत्रियों से बात कर केंद्र की ओर से हर संभव मदद का आश्वासन दिया. देश के मध्य और पूर्वी हिस्सों में मूसलाधार वर्षा और आंधी तूफान का अनुमान. अमेरिका के हमलों के बाद ईरान ने बहरीन और कुवैत में अमेरिकी सैन्य ठिकानों को निशाना बनाया. वैश्विक स्तर पर तेल की कीमतों में 2% से अधिक की बढ़ोतरी. और फीफा विश्व कप में स्विट्जरलैंड ने पेनल्टी शूटआउट में कोलंबिया को 4-3 से हराया. क्वार्टर फाइनल में अर्जेंटीना से मुकाबला होगा. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज इंडोनेशिया के राष्ट्रपति प्रबोवो सुबियांतो के साथ योग्यकर्ता स्थित यूनेस्को विश्व धरोहर स्थल प्रामानन मंदिर का दौरा किया. प्रधानमंत्री का पारंपरिक वाद्य यंत्रों की मधुर धुन और शास्त्रीय नृत्य के साथ स्वागत किया गया. श्री मोदी ने मुख्य शिव मंदिर में पूजा अर्चना की और भारत इंडोनेशिया सहयोग के तहत चल रहे संरक्षण कार्यों का जायजा लिया. संयुक्त बयान में राष्ट्रपति प्रबोवो ने कहा कि प्रामानन भारत और इंडोनेशिया के बीच सदियों पुराने सभ्यतागत बंधन का प्रतीक है. उन्होंने मंदिर परिसर के

0: गायत्री गोखले यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती अभिजित जायदे यांनी आणि हार्मोनियम साथ होती मीनल नांदेडकर यांची. ही पुणे केंद्राची निर्मिती होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: श्रोते हो, दुपारचे 3 वाजतात. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या. ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत, असं ते म्हणाले. कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे, असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली.

मुंबई जे जे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल, असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू, असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातला 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू, असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील, असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं, असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल, असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 हून अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन

0: अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला थकवला आहे, त्यामुळे लवादाचा आदेश धुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकण नगर इथे बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं, मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचे 3:10 झाले. अस्मिता वाहिनीची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

नमस्कार, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या RN7 या ही संदेश वाहिनी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांसाठी RN7 वरून आता संदेश देत आहोत. RN7 मुंबईकडून संदेश आहे. गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 4:50 संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुणे येथे आगमन होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यासाठी त्या दिवशी संध्याकाळी 4:44 मुंबई केंद्रावरून दुसरी सभा सुरू होईल. ते 4:46 सांकेतिक धून, 4:46 ते 4:47 प्रारंभिक उद्घोषणा, संध्याकाळी 4:47 ते 4:49 ठळक बातम्या, संध्याकाळी 4:49 ते 4:50 उद्घोषणा, संध्याकाळी 4:50 ते 6:50 पायी वारी पंढरीची, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुणे येथील आगमन सोहळ्याचे थेट प्रसारण. स्पॉन्सर्ड प्रोग्राम आहे. 6:50 ते 6:55 चित्रपट संगीत, 4:50 ते 6:50 संध्याकाळी 4:50 ते 6:50 पालखी आगमन सोहळा वर्णन पुणे केंद्रावरून ब्रँडिंग स्पॉन्सरशिप सह मुंबई नागपूर पुणे जळगाव सांगली छत्रपती संभाजीनगर परभणी आणि रत्नागिरी या केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. त्यामुळे या दरम्यानचे

ते नियमित कार्यक्रम प्रसारित होणार नाहीत. कृपया नोंद घ्यावी. आर एन सातकडून असलेला हा संदेश आत्ताच आम्ही दिला. आता उद्या म्हणजेच गुरुवार दिनांक 9 जुलैला प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आज म्हणजेच बुधवार दिनांक 8 जुलैला प्रसारित होणारे

0: শ্রোতেও নমস্কার, শুভ সন্ধ্যা। প্রসার ভারতীচ্যা ওয়েবস ওট রেডিও প্ল্যাটফর্ম আণি নিউজ অন এআয়আর ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सायंकाळचे 5 वाजता आहेत, आजची आमची दुसरी सभा सुरू होते। सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी गौरी देशमुख। ऐकूया काही ठळक घडामोडी। मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य शासनानं केंद्र सरकारला सादर केला आहे। मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत। पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली। केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं। राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेतल्या नमनखेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली। या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कला पथकांना प्रत्येकी 50,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे। औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे। त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत। त्याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या आता 42 झाली आहे। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1,677 अंकांनी खाली आला आणि 76,504 वर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 वर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5:02 आणि 40 सेकंद होत आहेत। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कविता खरवंडीकर यांचं शास्त्रीय गायन, राग पुरिया। विलंबित एक तालातील बंदिशीचे बोल आहेत घडिया गिनत। द्रुत 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत मन ही मन मुरझाए। द्रुततालातील

दूसऱ्या बंदिशीचे बोल आहेत सुनरी एरी आज. ही बंदिश एक तालात निबद्ध आहे. यांना सात संगत, तबला साथ सचिन राजोपाध्ये, हार्मोनियम साथ उपेंद्र सहस्रबुद्धे. ऐकूया कविता खरवंडीकर यांनी गायलेला राग पुरिया.

कविता खरवंडीकर यांनी गायलेला राग पुरिया आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ सचिन राजोपाध्ये, हार्मोनियम साथ उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी केली होती. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 5:31 झालेली आहेत. युवकांसाठी कार्यक्रम युववाणी, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं आहे स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे स्वराली गायकवाड यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: रामकृष्ण हरी मित्रांनो, युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी स्वरदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सावळे मनोहर कै देखेन, बरवया बरवंटा घन मेघ सावळा, वैजयंती माळा गळा शोभे. अर्थात गरुड ध्वजधारी विठ्ठलाने कमरेला पितांबर नेसलाय. त्याचे सावळे मन मोहून टाकणारे रूप कधी पाहायला मिळेल? विठुरायाचे रूप दाटून आलेल्या काळ्या

मेघांसारखेच सावळे आणि अत्यंत सुंदर. त्याच्या गळ्यातील वैजयंतीची माळ सौंदर्यात अधिकच भर घालते. ह्या दिव्य रूपाचे दर्शन घेण्याची ओढ मला लागलीये. तुकोबांनी विठ्ठलाला भेटण्याची तीव्र इच्छा या ओळींमध्ये अगदी सुंदररित्या गुंफलेली आहे. आज आपण सगळेच ह्याच मनस्थितीत आहोत, कारण आजपासून सुरू होतोय संस्कृती आणि मानवतेचा अनोखा संगम, अनोखा प्रवास, वारी. याच निमित्ताने आज आपण युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात वारी आणि संत साहित्याबाबत आजच्या युवकांचा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमधून, खेड्यांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपन्न होणारी एक सामुदायिक पदयात्राच. ही वारी आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते. आळंदीवरून ज्ञानदेवांच्या आणि देहूवरून तुकोबारायांच्या पादुका पालखीत विराजमान करून ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनेक संतांच्या पादुका, दिंड्या ह्या वारीत सहभागी होऊन एकत्रितपणे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कोणताच भेदभाव नसतो, म्हणूनच सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीत भक्तीने उधाणलेला हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेतीरी वसलेल्या विठ्ठलाच्या चरणी शांत होतो. ही वारीची परंपरा शतकानुशतके अशीच प्रवाही आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वारीची मुहूर्तमेढ 13व्या शतकाच्याही आधी रुजलेली आढळते. नंतर ह्या संत महंतांनी ही परंपरा, हा वारसा अविरतपणे चालू ठेवलाय. वारीला सोहळ्याचे रूप मिळाले ते 16व्या शतकात. तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पंढरपुरी नेण्याचे ठरवले. तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंडित सुरू आहे. तुकोबांनी म्हणून ठेवलंय, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे धन आहे आणि ह्याच शस्त्राने आता समाज प्रबोधन करणे अधिक गरजेचे आहे. संत साहित्य हे दूरवर पसरलेल्या महासागरासारखंच व्यापून घेणारं आणि तितकंच खोलही. उंजळभर जरी साहित्य अभ्यासायचं झालं तरी आयुष्य वेचावं लागेल हे मात्र खरं. मित्रांनो, आज 21व्या शतकात सुद्धा आपण संत साहित्याकडे तितक्याच आत्मीयतेने बघतो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, भाषा वेगळी होती, तरीही आज जे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात तेच प्रश्न या संतांनाही त्या काळी पडलेच की, आणि त्यांना जी उत्तरं मिळाली ते ती आता आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला कळेल, उमजेल अशा भाषेत ही संत मंडळी आपल्याशी संवाद साधतात. हेच बघा ना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच ज्याला हे संपूर्ण विश्व हेच आपले घर वाटते तो सर्वांशी एकरूप होतो. हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समाज प्रबोधन, अध्यात्म आणि व्यवहार यातील समन्वय ह्या संतांनी आपल्याला अगदी उत्तमरित्या सांगितलंय. परंतु हे सर्व साहित्य 13व्या 16व्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या साहित्यातून आजच्या प्रश्नांची अचूक उत्तरं कदाचित नाही मिळणार, पण ती शोधायचा मार्ग नक्कीच सापडेल. आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या वातावरणात, ह्या जगात जगताना
आपण रोजच अनेक चिंता नैरा

नैराश्य याला तोंड देत असतो. या सगळ्या गराड्यात आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं हे अधिक गरजेचं आहे. संतांचे अभंग, त्यांच्या रचना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्याने तणावाचं ओझं नाही कमी होणार, पण ते झेलण्याची ताकद मात्र नक्कीच येते. रामदास स्वामींनी सांगितलं आहेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. यश जर हवे असेल तर कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या जगात टिकून राहणं अधिक महत्वाचं आहे. त्यासाठी संत साहित्य नक्कीच प्रेरणादायी ठरतं. नुसतंच संतांचं साहित्य नाही, तर या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या पंढरपूरच्या वाऱ्या, त्यांचे जीवनानुभव, हे सगळंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. वारी कायमच प्रत्येकाला जीवनानुभव देऊन संस्कारांनी समृद्ध करते. वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा समता, भक्ती, शिस्त, सेवा, बंधुभाव या मूल्यांच्या आधारावर विस्तारलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इथे सर्वजण एकमेकांचे माऊली होतात. जातपात, धर्मभेद, पद, संपत्ती, वर्ण यासारख्या दुय्यम गोष्टींना बाजूला सारून समोरच्याकडे माणूस म्हणून बघतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारी ही मी पासून आपण होण्यापर्यंतचा प्रवास आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त महत्वाचं आहे. आज स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आधी या गराड्यात टिकून राहणं गरजेचं आहे, आणि ह्यासाठी चिकाटी आणि ध्येयनिष्ठा हेच केंद्रबिंदू. सातत्य ह्या साऱ्याचा पाया आहे. जसं ऊन, वारा, पाऊस ह्याला न जुमानता त्याचा आनंद घेत घेत वारकरी विठ्ठलाला भेटण्याच्या ध्येयानं पंढरपूरकडे चालतात, अगदी तसंच आपणही संकटांचं वादळ झेलून यशाची पंढरी गाठायचा प्रयत्न दररोज करत असतो. ते म्हणतात ना, यश हे एकट्याचं कधीही नसतं, त्यामागे अनेक हातांचे कष्ट असतात. तसंच वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक जण दिवस रात्र एक करतात. वारकऱ्यांची व्यवस्था, अन्नपाणी, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला ते धडपड करत असतात. तेव्हाही कोणताच भेदभाव होत नाही बरं का. प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने निस्वार्थपणे सेवा पुरवली जाते, आणि वारकरी देखील कोणतीही तक्रार न करता त्याचा मनमुराद आनंद घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सेवा हीच खरी भक्ती आहे. ह्या तत्वावर संपूर्ण वारी आनंदात पार पडते. वारी ही पायांची नव्हे तर विचारांची यात्रा आहे. आयुष्यातील हरवलेला समतोल शोधण्यासाठी वारी अधिक आवश्यक ठरते. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात तरुणाई अनेक आव्हानांना सामोरी जाते. करिअरची धडपड आहे, मानसिक ताण आहे, एकाकीपणा, सोशल मीडियाचे आभासी जग आणि मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, या पार्श्वभूमीवर वारी तरुणांना आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारी एक संस्कार यात्राच ठरते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. आज तंत्रज्ञानामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलोय. सोशल मीडियामुळे नकळतपणे आपण जोडले गेलोय. अनेक तरुण मुलं वारीतील अनुभव, अभंग, कीर्तन, सांस्कृतिक परंपरा समाज माध्यमांच्या आधाराने सर्वदूर पसरवतात. त्यामुळे वारीचा संदेश अधिक मोठ्या आणि व्यापक पातळीवर पोहोचलेला आहे. अनेक तरुण मंडळी वारीत सेवा कार्य करतात, वैद्यकीय मदत देतात, स्वच्छता मोहिमा राबवतात.

तसंच अभंग कीर्तनाद्वारे संत विचारांचा प्रसार करतात. या साऱ्यामुळे वारीची परंपरा नव्या पिढीपर्यंत अगदी प्रभावीपणे पोहोचते. यातच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तरुण फोटोग्राफर्सचा. वारीचे वारकऱ्यांचे फोटोग्राफ्स, ड्रोनच्या सहाय्याने केलेले व्हिडिओ शूटिंग्स, यामुळे वारीचं महात्म्य, तिचं सौंदर्य, तिचे ॲस्थेटिक्स अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. वारी ही प्रत्येकालाच नेतृत्व, शिस्त, सामूहिक आयुष्याचे धडे देते. हजारो लोकांसोबत चालताना वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव, सहकार्य, संयम या गुणांचा विकास होतो. मॅनेजमेंट स्किल्स सारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात वारीत अनुभवता येतात. आधुनिकतेची कास धरतानाच संतांच्या विचारांशी नाळ जोडणारी तरुणाई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची खरी वारसदार ठरते. मित्रांनो, वारी ही वैष्णवांचा मेळा म्हणून ओळखली जाते. ह्याला दुजोरा देतात त्या वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, जे वारकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात. जागोजागी पाण्याची उपलब्धता, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय सेवा, पोलीस फोर्स या सगळ्यांमुळेच वारी जितकी आध्यात्मिक होते तितकीच शिस्तबद्ध आणि प्रगतशील देखील बनते. अनेक तास सतत चालल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. पूर्वीच्या काळी काशाची किंवा तांब्याची वाटी भांडी पायांवर घासून उष्णता कमी केली जायची. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या सोयीचा उपभोग वारकऱ्यांना वारीत अगदी सहजरित्या घेता येतो. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच आजच्या काळातील तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल फोन्स याचा योग्य आणि पुरेसा वापरही करता येतोच की. आता पूर्वीच्या काळी मोबाईल फोन्स नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क नसायचा. सगळ्या पालख्या, दिंड्या आपापल्या मार्गानं पुढे निघायच्या, परंतु कोण कुठपर्यंत आला आहे, कुठे काही अडचण आली आहे का हे कधीच समजायचं नाही. पण आज मोबाईल फोन्समुळे पहिल्या पालखी दिंडी प्रमुखापासून ते अगदी शेवटच्या दिंडी प्रमुखापर्यंत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. ह्यात काही वेळेस वॉकी टॉकीचाही वापर केला जातो. कुठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर लगेच वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवता येते. त्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तिथे उपस्थित असते, ॲम्ब्युलन्स असते. ह्या साऱ्याची उत्तम सोय वारीत हल्ली केली जाते. हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी कार्यरत असते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या पोलिसांवरती आहे. या सगळ्यांच्या कष्टांमुळेच वारी निर्विघ्नपणे पार पडते. मित्रांनो, मी बोलता बोलता संत साहित्याचा उल्लेख केला होता. ते साहित्य लिहिलं गेलं होतं 13व्या 16व्या शतकात. आज आपण जसं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवतो तसं त्या काळात करणं अशक्यच. पण जसं जमेल तसं त्या काळातील संतांनी, लोकांनी हे साहित्य, ह्या रचना, हे अभंग, ओव्या जतन करून ठेवल्या आहेत. काही साहित्य लिखित स्वरूपात आहे तर काही रचना, श्लोक, अभंग पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने म्हणजेच ओरल ट्रेडिशनने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आजही हे सगळं साहित्य आपण वाचू शकतो, समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास करू शकतो. हे साहित्य आता आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर हे सगळं साहित्य ई बुक्स, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट अशा समाज माध्यमांद्वारे जगभरात नवीन पिढीपर्यंत पोहोचतंय. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार याला तंत्रज्ञानाची खूप चांगली जोड मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं तर संत साहित्य योग्य दिशा देतं. यांचा समन्वय म्हणजेच डिजिटल युगातील संत साहित्य.

मित्रांनो, वारी ही केवळ वारकरी संप्रदायातील लोकांचा मेळावा नसून संपूर्ण मानवजातीने एकत्र येऊन साजरा केला जाणारा अध्यात्माचा सोहळा आहे. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे, ज्याला सेवा करायची इच्छा आहे, त्या सर्वांना वारी तिच्यात सामावून घेते. शेकडो वर्षांपासून समता, बंधुत्व, सेवा, मानवता या मूल्यांचा प्रसार वारीतून केला जातो. यातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत हे संस्कार, ही शिकवण, ही मूल्य, हे सगळं पोहोचवायची एक सामाजिक जबाबदारी, एक बांधिलकी आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि ह्या संस्कारांची गरज आजच्या युवकांना, आजच्या पिढीला अधिक आहे हे आपण सगळेच जाणतो. मित्रांनो, वारी ही फक्त धार्मिक परंपरा नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. ही अखंडित चालणारी वारीची परंपरा तेव्हाही चालू होती जेव्हा हे संपूर्ण जग बंद पडायला आलं होतं, अर्थात कोविडच्या वेळेस. त्या वेळेसची परिस्थिती आपण सगळेच जाणतो. जमावबंदीचे नियम पाळून शासनाच्या मदतीने पायी नाही तर बसमधून वारी निघाली होती. त्यावर्षी देखील ज्ञानोबा, तुकोबांच्या आणि इतर सर्व संतांच्या पादुका पंढरपुरी पांडुरंगाला भेटायला गेल्याच. सर्व संकटांवर मात करून त्यावर्षी देखील वारी निर्विघ्नपणे पार पडली. अखेर भक्ताला त्याच्या देवाला भेटण्यापासून नियती देखील रोखू शकत नाही याचा साक्षात्कार आपल्या सगळ्यांनाच झाला. ते म्हणतात ते अगदी खरंय, वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, अतत्याई जीवे नाश पावे. जो योग्य वाट दाखवतो त्यावर कधीही चिडू नये, रागवू नये, कारण जो चुकीच्या मार्गाने जातो त्याचा नाशच होतो. संतांचं साहित्य देखील असंच आहे, धार्मिक आणि तत्वज्ञान जपणारं, एथिकल, फिलॉसॉफिकल आणि तितकंच प्रॅक्टिकल सुद्धा. निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळीता वरी अंतचरे. निंबासारखं कडू औषध रोग जावा म्हणून आहे, ते वरवर चोळू नका कारण त्रास आतमध्ये आहे. संतांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन आत्मसात करायला जरी अवघड असलं तरीही अनेक मानसिक आजारांवरचा तो एक रामबाण उपाय आहे. संतांचं साहित्य वाचून त्याचा अभ्यास करून हाती काहीच येणार नाही, पण जोवर त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही, त्यावर चिंतन मनन होणार नाही, जोवर ते विचार आपल्या डोक्यात आणि मनात रुजणार नाहीत, तोवर त्या संस्कारांची, त्या विचारांची नव्याने पालवी देखील फुटणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी, हे कर्तव्य आता आपलंच आहे. मित्रांनो, वारीत आपण फक्त पंढरपूरकडे प्रवास करत नसतो तर आपला स्वतःचाही एक वेगळा स्वतंत्र प्रवास चालू असतो. वारीतून मिळणाऱ्या संस्कारांची शेदोरी आपल्या सोबत असते, अनुभव गाठलेला असतात ज्यातून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो. वारीची परंपरा काळानुसार बदलली नाही तर ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहिली. संतांचे शब्द हे केवळ श्लोक, अभंग नसून आपल्या आयुष्याला दिशा देणारे अमृत आहे. या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिंडी अखंड पुढे चालत राहावी हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण हरी.

तर मित्रांनो, युववाणीच्या आजच्या भागातून मी स्वरदा तुमचा निरोप घेते. तत्पूर्वी एक आठवण, युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे

0: ने बताया कि नई केंद्रीकृत आईटी सक्षम सेवा प्रणाली के माध्यम से ग्राहकों के खातों में 1,44,000 करोड़ रुपए से अधिक की राशि जमा कर दी जाएगी। नागर विमानन मंत्री राममोहन नायडू ने 19 सीटों वाले सारस MK2 के डिजाइन को सफलतापूर्वक पूरा करने पर राष्ट्रीय एयरोस्पेस प्रयोगशालाओं को बधाई दी है। श्री नायडू ने कहा कि सारस प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आत्मनिर्भर भारत के विजन को आगे बढ़ाता है और देश का पहला स्वदेशी रूप से डिजाइन किया गया हल्का परिवहन विमान है। सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय ने बताया कि अब तक देश भर के 23 करोड़ से ज्यादा लोग नशा मुक्त भारत अभियान से जुड़ चुके हैं। इनमें 7,81,00,000 से अधिक युवा, 5,24,00,000 महिलाएं और 17,00,000 से अधिक शैक्षणिक संस्थान भी शामिल हैं। बंबई शेयर बाजार का संवेदी सूचकांक आज 1,677 अंक गिरकर 76,504 पर बंद हुआ। निफ्टी 517 अंक की गिरावट के साथ 23,882 पर दर्ज हुआ। तेलंगाना 8वें खेलो इंडिया यूथ गेम्स की मेजबानी करेगा। खेल मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया ने कहा कि ये पहल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के देशभर में जमीनी स्तर पर खिलाड़ियों को मंच प्रदान करने के दृष्टिकोण से प्रेरित है। और इसके साथ ही समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: दिस इज आकाशवाणी
2: नागपुर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
3: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत। झाडीपट्टीसह आणखी 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश। वन हक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12 ई लागू करण्यात येणार। आणि जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयानं दिले टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश। आता सविस्तर बातम्या। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं। या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला। डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत सांगितलं। आतापर्यंत प्रिंट स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे। त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं। भारतीय दंडसंहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय न्यायसंहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ती तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले। ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून।
4: मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्र सरकारला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत। पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं। मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्या प्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही ते म्हणाले। मुंबईत JJ आणि KEM रुग्णालयात चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल। ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले। शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं। येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत। हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली। राज्यात 1 एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले। या प्रकरणी चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली। राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे। यापुढे नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली।

0: या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे.
1: राज्यातील लाखो आदिवासी आणि पारंपरिक वनवासी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना 12 ई लागू करण्यात आला आहे अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली. सभागृहात निवेदन देताना महसूल मंत्री म्हणाले की आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं सातबारा उतारावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती तर मुख्य की हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळण्यात, बँकांकडून कृषी कर्ज घेण्यात, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात व्यावहारिक अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आता गाव नमुना 7 ई मध्ये थेट संबंधित वनपट्टा धारकाची नोंद केली जाईल तर गाव नमुना 12 ई मध्ये संबंधित जमिनीवरील पिकांची नोंद घेतली जाईल. या निर्णयामुळे आदिवासी बांधवांना अॅग्री स्टॅकसह सर्व कृषी विषयक शासकीय सुविधांचा लाभ अधिक सुलभतेनं आणि तातडीनं घेता येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. अमरावती विभागातील वनक्षेत्रात जखमी, अपघातग्रस्त आणि संकटात सापडलेल्या वन्यजीवांवर अत्याधुनिक उपचार करून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी अमरावतीच्या बांबू गार्डन इथं समर्पित प्रादेशिक वन्यजीव बचाव उपचार आणि पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्रासाठी शासन लवकरच मान्यता आणि निधी उपलब्ध करून देईल अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधान परिषदेत केली. तत्पूर्वी आमदार संजय खोडके यांनी अपघात, विद्युत प्रवाहाचा धक्का, मानव वन्यजीव संघर्ष, अनाथ पिल्लं तसंच जप्त करण्यात आलेल्या वन्यजीवांच्या उपचारासाठी अमरावती विभागात कोणतीही आधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. तिसऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्री कार्यगट परिषदेचं आयोजन उद्यापासून 12 जुलै दरम्यान नागपुरात करण्यात आलंय. या परिषदेला ब्रिक्स सदस्य समूह, 11 देशांचे परिवहन मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी 11 जुलै रोजी होणाऱ्या ब्रिक्स परिवहन मंत्र्यांच्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे. ही परिषद भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अनुकूलन, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. रशिया आणि ब्राझील यांनी आयोजित केलेल्या परिवहन कार्यगटाच्या पहिल्या 2 महत्वपूर्ण बैठकींनंतर होत असलेल्या या तिसऱ्या बैठकीचा उद्देश आंतरराष्ट्रीय परिवहन सहकार्याला अधिक बळकटी देणं हा आहे. अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तोंडगाव टोल प्लाझा जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयानं प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले आहे. वाशिम बायपाससाठी संपादित जमिनीचा मोबदला न मिळाल्यानं शेतकरी बेबीताई गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयानं काल जप्ती वॉरंट बजावत टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले. व्हीबीजीरामजी कायद्यावरील कार्यशाळा विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी या योजनेतून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची मोठी क्षमता असल्याचं सांगितलं. रोजगार हमीचे दिवस 100 वरून 125 तर कामांची संख्या 266 वरून 318 करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्रीय ग्रामविकास विभागाच्या सहसचिव रोहिणी भाजी भाकरे यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीनं पुढील 5 वर्षात विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करण्याचं आवाहन यावेळी केलं. राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणगीचा हिशोब जाहीर करून कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी यवतमाळ इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी दत्त चौकात आंदोलन केलं. श्री दत्त मंदिरात प्रभू श्रीरामाची आरती करून रामरक्षा आंदोलन करण्यात आलं. यावेळी संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी भूमिका मांडली तर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. भंडारा जिल्ह्यातील 794 जिल्हा परिषद शाळांमध्ये सुमारे 800 शिक्षकांची पदं रिक्त असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तातडीनं शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. भारतातली हजारो वर्षांची सांस्कृतिक सामाजिक आणि बौद्धिक परंपरा जपणारी प्राचीन हस्तलिखितांचं संरक्षण संवर्धन आणि पुढील पिढ्यांसाठी जतन करण्याच्या उद्देशानं ज्ञान भारतम हे राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण अभियान सुरू करण्यात आलंय. नागरिकांनी

75 वर्षांपेक्षा जुनी पुस्तकं हस्तलिखितं आणि दुर्मिळ ग्रंथ यांची माहिती ज्ञानभारतम ऍपवर किंवा वेबसाईटवर नोंदवून या ऐतिहासिक राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. येत्या काही तासात यवतमाळ वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून या दरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान देखील राहू शकतं असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. याशिवाय अकोला अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान भंडारा जिल्ह्यात मान्सून दाखल झाल्यानं शेतकऱ्यांनी धानाचे पेरे टाकायला सुरुवात केली आहे तर अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात देखील पावसानं हजेरी लावली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाचा लाभ मिळावा यासाठी 1 ते 31 जुलै दरम्यान विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना

प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून सूक्ष्म सिंचनासाठी 90% अनुदान मिळणार असून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत. झाडीपट्टीसह आणखी 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश. वनहक्क कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनींवर आदिवासींना स्वतंत्र सातबारा उतारा आणि गाव नमुना 12 ई लागू करण्यात येणार. आणि जमीन अधिग्रहण मोबदला प्रकरणात वाशिम जिल्हा न्यायालयानं दिले टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आरम्भात् पूर्वमेव अग्रिम पञ्जीकरणं करणीयम्। अथ अनुमतिपत्रे उल्लिखिते दिनाङ्के एव यात्रा आरम्भणीया। प्रशासनेन स्पष्टीकृतं यत् अनुपदमेव पञ्जीकरणस्य सुविधा अत्यन्तं सीमितसंख्यासु एव उपलब्धा वर्तते। फीफा विश्वकप फुटबॉल प्रतिस्पर्धायां फ्रांस, मोरक्को, नॉर्वे, इंग्लैंड, स्पेन, बेल्जियम, अर्जेंटीना, स्विट्जरलैंड देशैः राउंड ऑफ 16 इत्याख्ये द्वंद्वे विजित्य अंतिमाष्टमेषु स्वस्थानं सुरक्षितम्। शुक्रवासरे तावत् प्रथमे प्रागुपान्त्यचक्रे रात्रौ सार्धैकवादने फ्रांस देशस्य स्पर्धा मोरक्को देशेन सह भविष्यति इति वार्ताः।
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 6:30 वाजले आहेत। थोड्याच वेळात कार्यक्रम क्रीडा विश्व।
2: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची। या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र। एक परिवार एक बँक।

0: श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि टी ट्वेंटी मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोतेहो, मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आता उपांत्यपूर्व फेरीच्या म्हणजे राऊंड ऑफ 8 टप्प्याकडे वाटचाल करीत आहे. या स्पर्धेनं अनेक धक्कादायक निकाल दिले आहेत. ब्राझील, नेदरलँड्स, क्रोएशिया, पोर्तुगाल आणि जर्मनीसारखे बलाढ्य संघ स्पर्धेबाहेर पडलेत, तर नॉर्वे, केप वर्डे आणि डीआर काँगो सारख्या संघांनी लक्ष वेधलंय. या विश्वचषकाचा आढावा घेण्यासाठी क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूरचे फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे सर. वणिरे सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: वणिरे सर. फिफा विश्वचषक स्पर्धा प्रथमच यावर्षी 48 संघांसह खेळवण्यात आली आहे. सुरुवातीला या नव्या स्वरूपावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, मात्र स्पर्धा जसजशी पुढे सरकली तसतशी ती अधिक रंगतदार झाली आहे. याबाबत तुमचं काय मत आहे?
2: साधारणपणे 1954 सालापासून ते 2022 सालापर्यंत जर विचार केला तर विश्वचषक स्पर्धेमध्ये 16, 24 आणि 32 संघ सहभागी होत होते आणि या स्पर्धेमध्ये 48 संघ सहभागी झालेले आहेत. यावर बरीच टीका पण झालेली होती की सुरुवातीचे सामने रंगतदार होणार नाहीत वगैरे अशी चर्चा झालेली होती. परंतु फिफाशी संलग्न असलेल्या देशांची आपण आकडेवारी जर पाहिली तर ती साधारणपणे 211 आहे आणि 211 पैकी 48 संघ जर स्पर्धेमध्ये खेळत असतील तर त्याचं प्रमाण फक्त 25% इतकंच आहे. आणि म्हणून 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे चांगलंच झालेलं आहे असं मला वाटतं. याचा फायदा झालेला आहे कारण अनेक चांगले संघ पात्रता फेरीतच बाद व्हायचे, त्यांना खेळायला या स्पर्धेमुळे मिळायला लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, ओशिनिया खंडांना या 48 संघांच्या सहभागामुळे अधिक जागा मिळाल्या. यापूर्वी फक्त युरोप खंडातले संघ जास्त असायचे, परंतु आता इतर खंडातले सुद्धा देशांना त्यामध्ये प्रतिनिधित्व जास्त प्रमाणात मिळालं.
1: बरोबर.
2: फिफाचं प्रत्यक्षात असं मत आहे की अधिकाधिक देश या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे फुटबॉलची लोकप्रियता त्याचबरोबर गुंतवणूक वाढणार आहे. ज्यादा सामने झाल्याने प्रेक्षक, प्रसारण हक्क, प्रायोजक, तिकीट विक्री यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे. तसेच भारत आणि चीन सारख्या मोठ्या लोकसंख्येचे देश त्याचबरोबर आफ्रिकेतील अनेक देश या ठिकाणी फुटबॉलचा विस्तार होण्यास मदत होणार आहे. म्हणून मला

0: वाटतंय की 48 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले हे फारच चांगलं झालेलं आहे.
1: वणीरे सर, ब्राझील सारखा संघ जो 5 वेळा विश्वविजेता संघ, हा संघ उपांत्यपूर्व फेरीपूर्वीच स्पर्धेबाहेर पडलेला आहे, या धक्कादायक निकालाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
0: ब्राझीलकडे जरी सर्वोत्तम प्रतिभा असली तरी सुद्धा सध्याच्या फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये बचाव सामन्याचं नियोजन, मिळालेल्या संधींचा फायदा घेणे, प्रत्येक मॅचला आखली जाणारी रणनीती याचा वापर करणं आवश्यक आहे आणि या बाबी ब्राझीलच्या संघात यावेळी दिसून आले नाही. त्यांच्या बचाव फळीमध्ये प्रचंड ढिलाई दिसून आली. त्यांनी नेहमीची आक्रमक शैली वापरली नाही. काल नॉर्वे बरोबर झालेल्या सामन्यामध्ये हालांडनं बीच रेषेच्या बाहेरून जोरदार फटका मारला, परंतु त्या ब्राझीलचा बचाव फळीतील खेळाडू पाहत उभारलेला, त्यानं हालांडला रिकाम सोडलं आणि गोलकीपरनं सुद्धा ती गोलपोस्ट कव्हर केला नव्हता. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य असं आहे की आक्रमक रणनीती ब्राझीलने या स्पर्धेमध्ये आखली नाही, त्याचा फटका या संघाला बसला.
1: तुम्ही आत्ताच नॉर्वेचा उल्लेख केला, नॉर्वेनं प्रथमच विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे, या संघाचं तुम्ही कसं विश्लेषण कराल?
0: स्पर्धेला सुरुवात होत असताना नॉर्वेला या स्पर्धेचा डार्क हॉर्स म्हणून गणना केली गेली होती. त्यांनी मोठमोठ्या संघांना धक्का दिला आणि त्यामुळं या संघाचं नाव यापुढील विश्वचषकामध्ये किंवा इतर कोणत्याही स्पर्धेमध्ये आदरानं घेतलं जाईल, त्यांना कोणतीही टीम कमी लेखणार नाही. आणि याचं कारण म्हणजे या संघाचं वैशिष्ट्य, त्यांची असणारी संघ भावना, त्यांचा असणारा शिस्तबद्ध खेळ, वेगवान आक्रमणे आणि सर्वात महत्वाचं युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समतोल, या सर्व बाबींमध्ये नॉर्वेनं आघाडी घेतली आणि त्यामुळे नॉर्वेनं केलेली ही कामगिरी नावाजण्यासारखीच आहे. ही त्यांची कामगिरी भविष्यात नॉर्वेच्या फुटबॉलला निश्चितपणे विकासाच्या टप्प्यावर नेऊन ठेवणारी आहे.
1: बरोबर वरिणे सर, जेव्हा जेव्हा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा येते तेव्हा तेव्हा ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम म्हणजे गोट, मराठीत म्हणायचं झालं तर सार्वकालिक सर्वोत्तम खेळाडू कोण, ही चर्चा तुफान रंगत असते. सध्या तरी लिओनल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि किलियन एम्बाप्पे यांच्यामध्ये खूप चुरशीची झुंज सुरू आहे. तुमच्या मते सर्वोत्तम खेळाडू कोण?
0: आपण उल्लेख केला त्याप्रमाणे लिओनल मेस्सी, रोनाल्डो, एम्बाप्पे यापैकी सर्वोत्तम कोण असं जर विचारलं तर त्याचं उत्तर देणं हे थोडंसं कठीण आहे, कारण हे तिन्ही खेळाडू त्यांच्या त्यांच्या जागेला सर्वोत्तम आहेत. आतापर्यंत मेस्सीने बेस्ट प्लेअर ऑफ द इयर 8 वेळा पुरस्कार घेतलेला आहे, रोनाल्डोने 5 वेळा हा पुरस्कार घेतलेला आहे, परंतु एम्बाप्पेने मात्र अजून तो हा पुरस्कार एकदाही जिंकलेला नाही. म्हणून काही या 3 खेळाडूंची तुलना होऊ शकत नाही. रोनाल्डोचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं फिटनेस, त्याचं सातत्य, महत्वाच्या मॅच मध्ये त्याची गोल करण्याची कला. मेस्सीचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं अचूक फिनिशिंग, बेस्ट ड्रिबलिंग आणि बेस्ट पासिंग. तो प्लेमेकर म्हणून ओळखला जातो, तो संपूर्ण टीम स्वतः खेळवतो. आणि एम्बाप्पेचा विचार करायचं झालं तर एम्बाप्पे सारखा जलद खेळ करणारा अटॅकिंग प्लेअर, तो बेस्ट फिनिशर सुद्धा आहे, तो बेस्ट पास देणारा पण आहे आणि संघ भावना राखणाराही आहे. अशी या तिन्ही खेळाडूंची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे तिघांमध्ये तुलना करणं हे थोडस चुकीचं ठरेल. तरी माझं वैयक्तिक मत विचाराल तर थोडासा मेस्सी या तिघांमध्ये वरचढ वाटतो.
1: बरोबर, मेस्सी या तिघांमध्ये वरचड वाटतो. वणीरे सर, हे तुमचं मत खूप छान आहे आणि आपण पुढे जाऊ या मुलाखतीच्या मध्ये. यंदाच्या विश्वचषकाची अंतिम फेरी कोणते 2 बलाढ्य संघ रंगणार, ही सुद्धा चर्चा तितक्याच पद्धतीनं रंगते. तुमचं मत याविषयी काय आहे?
0: विश्वचषक स्पर्धा सुरू होत असताना बऱ्याच संघांचं नाव घेतलं जायचं की हा संघ विश्वचषक जिंकणार, परंतु भले संघ या स्पर्धेतून आता बाद झालेले आज सकाळपर्यंत तरी दिसलेले आहेत. पोर्तुगाल फायनलला येणार असं म्हणत होते पण तोही संघ बाहेर पडलेला आहे. आता पुढच्या ज्या उपांत्य पूर्व फेरीतील लढती होणार आहेत त्यामध्ये फ्रान्स आणि मोरोक्कोची मॅच होणार आहे, स्पेन आणि बेल्जियमची होणार आहे, नॉर्वे आणि इंग्लंडची होणार आहे आणि अजून स्वित्झर्लंडच्या 4 संघांमध्ये अजून सामने व्हायचे आहेत. आता या सर्व ड्रॉचा जर विचार केला तर फ्रान्स आणि बेल्जियमची मॅच पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मी पसंती बेल्जियमला देणार आहे, स्पेनला देणार नाही. त्यानंतर अर्जेंटिना आणि नॉर्वेची मॅच पडण्याची शक्यता आहे असं मला वाटतं, कारण नॉर्वे हा डार्क हॉर्स म्हणून या स्पर्धेत आलेला आहे. इंग्लंडला त्यांनी एखाद्या वेळा पराभूत आणि अर्जेंटिना हा फायनल पर्यंत जाण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. त्यामुळे अंतिम 4 संघ कोणते येतील हे आत्ताच सांगणं म्हणजे चुकीचं ठरेल. तरीही जगातील सर्व फुटबॉल प्रेक्षकांची अशी इच्छा आहे की अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये फायनल

0: वणीरे सर, आतापर्यंतच्या कामगिरीचा विचार करता या विश्वचषकात गोल्डन बूट हा जो एक प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो, या पुरस्कारासाठी कोण प्रमुख दावेदार आहे असं तुम्हाला वाटतं?
1: आता गोल्डन बूटच्या पुरस्कारासाठी सद्यस्थिती पाहिली तर एम्बापे, मेस्सी आणि नॉर्वेचा हालांड
0: बरोबर,
1: हे तीन खेळाडू प्रत्येकी 7 गोल करून प्रथम स्थानी आहेत आणि त्यांच्यानंतर इंग्लंडचा हॅरी केन हा 6 गोल करून द्वितीय स्थानावर आहे. आता जिंकत गेलेल्या संघांचा विचार केला तर या चारही खेळाडूंचे संघ अजून स्पर्धेमध्ये जिवंत आहेत.
0: बरोबर,
1: आणि त्यामुळं या 4 संघापैकी जो संघ शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत खेळत जाईल आणि या 4 खेळाडूंपैकी जो खेळाडू गोल करेल त्याला हा गोल्डन बूटचा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
0: वणीरे सर, स्पर्धेतून संघ बाहेर पडल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. नेमार, लुका मोड्रीच आणि आता त्याच्यात भर पडली आहे ती ख्रिस्तियानो रोनाल्डोची. या तिघांच्या कारकिर्दीकडे तुम्ही कसं पाहता?
1: नेमार आणि लुका मॉड्रिच त्याचबरोबर रोनाल्डो यांनी निवृत्तीचा निर्णय घेतलेला आहे, परंतु हे तीनही खेळाडू यांची अनुपस्थिती नेहमीच त्यांच्या संघांना जाणवणार आहे. कारण हे तिन्ही खेळाडू आक्रमक खेळाडू होते, त्यांचं ड्रिबल जे होतं ते अतिशय वेगवान होतं आणि गोल करण्याची जी अॅक्युरेसी आहे ती त्यांची अगदी परफेक्ट होती. त्यांच्यामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची ताकद होती आणि ते सर्व गुण नेमारचे पण होते. तो सर्वोत्तम मध्यरक्षक, अचूक पास देण्याचे त्याचं कौशल्य होतं, त्याची गती नियंत्रित करत होता आणि अशा पद्धतीचं त्याचंही वैशिष्ट्य होतं. आणि मॉड्रिकचं जर विचार करायचं झालं तर त्याच्याकडे लीडरशिप प्रचंड चांगली होती आणि म्हणून या तिघांची ही कारकीर्द अभ्यास म्हणून नवोदित खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरेल.
0: बरोबर. वणीरे सर, आपण या विश्वचषकामध्ये आढावा घेतला तर केप वर्दे आणि डॉमिनिक रिपब्लिक कॉंगो यासारखे एक अतिशय छोटे देश होते, म्हणजे लोकसंख्या, आकारमान यांच्या मानानं या देशांनी सुद्धा लक्ष वेधलंय, त्यांचं तुम्ही कशा रीतीनं विश्लेषण कराल?
1: केप वर्दे आणि डीआर कॉंगो सारखे जे लहान लहान देश होते या देशांनी या विश्वचषक स्पर्धेमध्ये निश्चितच कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. हे दोन्ही देशांची नावं आपल्याला कुणाला माहीत पण नसतील अशा पद्धतीचे हे दोन देश होते, परंतु त्यांनी अतिशय चांगली कामगिरी या स्पर्धेत केली. परंतु मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की संघाची कामगिरी ही त्या देशाच्या लोकसंख्येवर अवलंबून नसते.
0: बरोबर.
1: त्यामध्ये असणारी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि संघ बांधणीसाठी आवश्यक असणारं दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं आहे. या दोन्ही संघामध्ये एकही स्टार खेळाडू नव्हता, तरीही या दोन्ही संघांनी एकसंध संघ म्हणून खेळ केलेला आहे आणि त्यामुळे त्यांना मोठ्या संघांना हरवता आलेलं आहे आणि हे या संघांनी दाखवून दिलेलं आहे.
0: आपण लोकसंख्या हा विषय काढला आणि आपण पाहिलं तर या दोन देशांची म्हणजे डीआर कॉंगो आणि केप वर्दे यांची लोकसंख्या 5 लाख सुद्धा नाही, पण या फिफा विश्वचषकाच्या नकाशावर 1.5 अब्ज ही लोकसंख्या असलेला भारत, चीन सारखे देश नाहीत, तर काय कारण असेल?
1: लोकसंख्येवर संघाची कामगिरी अवलंबून नसते, त्यासाठी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम, त्याही पेक्षा सर्वात महत्वाचं म्हणजे दीर्घकालीन नियोजन हे महत्वाचं असतं. आता 150 कोटीची लोकसंख्या असणाऱ्या आपल्या भारताचं भारतामध्ये फक्त खेळाडू तयार करून चालणार नाही तर त्यासाठी आवश्यक असणारी जी यंत्रणा आहे ती मजबूत करावी लागेल.
0: बरोबर.
1: एक तर दर्जेदार प्रशिक्षक आपल्या संघांना लाभले पाहिजेत किंवा बाहेरच्या देशातले प्रशिक्षक या ठिकाणी नेमले पाहिजेत. देशात ठिकठिकाणी अकॅडमी स्थापन केल्या पाहिजेत. सर्वप्रथम पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. देशांतर्गत स्पर्धांचा दर्जा जो आहे तो सुधारणा झाल्या पाहिजेत. खेळाडूला वयाच्या 10व्या वर्षापासून दर्जेदार आंतरराष्ट्रीय सामने खेळायला मिळाले पाहिजेत. म्हणजे काय तर ज्या अकॅडमी देशामध्ये स्थापन कराव्या असं मी म्हटलं त्या अकॅडमीमधून वयाच्या 10व्या वर्षापासून खेळाडू दत्तक घेतले पाहिजेत आणि वयाच्या 10व्या वर्षापासून त्यांना जास्तीत जास्त बाहेरच्या देशातील संघांबरोबर खेळायला मिळालं पाहिजे. जेव्हा ते 10व्या वर्षी अशा पद्धतीचे सराव सामने बाहेरच्या देशात जाऊन खेळतील तेव्हा ते वयाच्या 16, 17, 18व्या वर्षी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व चांगल्या पद्धतीनं करू शकतील. त्याचबरोबर शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धा ज्या आहेत त्या अधिक पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि त्यामधून प्रतिभा शोधणं गरजेचं आहे तर आपल्या देशांना विश्वचषक स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळू शकेल.
0: बरोबर. वणीरे सर, तुम्ही आता फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला या एकंदर स्पर्धेची वाटचाल याचं आणि भारताला पुढे जाण्यासाठी कसली आवश्यकता आहे याचं

0: अतिशय उत्तम विश्लेषण केलं. वणिरे सर, क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर तुम्ही आलात आणि आमच्याशी ही चर्चा केली त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद. आता आपण चर्चा करीत होतो फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी. यानंतर आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करणार आहोत. मुंबई क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या परंपरेत टी ट्वेंटी मुंबई लीगनं नव्या प्रतिभेला मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या टी ट्वेंटी मुंबई लीग स्पर्धेत पुरुष गटात मराठा रॉयल्स तर महिला गटात सोबो मुंबई फाल्कन्स यांनी विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेचा आढावा तसेच भारतीय क्रिकेटचं वर्तमान आणि भविष्यातील दिशा याविषयी मुंबईचे माजी रणजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआयचे लेव्हल 3 प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दहाड सर, तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: दहाड सर, नुकतीच पार पडलेली टी ट्वेंटी मुंबई लीग स्पर्धा ही तुम्ही कशी पाहता? एकूण या स्पर्धेबाबत तुमचं काय मत आहे?
1: मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेली ही टी ट्वेंटी स्पर्धा माझ्या दृष्टीने ही मुंबई क्रिकेटसाठी निश्चितच गेम चेंजर, किंवा ज्याला आपण म्हणतो की मुंबई क्रिकेटला नवीन कलाटणी देणारी नक्कीच ठरणार. आणि ह्या स्पर्धेमध्ये केवळ नव्या उदयोन्मुख खेळाडूंना संधी मिळाली नाही, तर त्याचप्रमाणे प्रायोजक, वेगवेगळे ज्यांना आम्ही ऍडमिनिस्ट्रेटर्स म्हणतो, आणि त्याचप्रमाणे समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातल्या आणि वेगवेगळ्या स्किल असलेल्या खेळाडूंना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर खेळायची ही संधी मिळाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच पुढे ही स्पर्धा ठरणार मुंबईसाठी आणि भारतासाठी.
0: 2026 टी ट्वेंटी मुंबई लीग मधून मुंबई आणि भारतीय क्रिकेटला नेमकं काय मिळालं असं तुम्हाला वाटतं?
1: सर्वात पहिले तर मुंबई क्रिकेट ही वंचित होती टी ट्वेंटी क्रिकेट पासून, की जिथे तर त्याच्यामुळे एक जो अत्यंत महत्वाचा जो एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता मुंबई क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जवळ जाण्याकरता, तर तो प्लॅटफॉर्म पूर्णपणे मिळालेला आहे. आणि दुसरा विशेष म्हणजे की अगदी म्हणजे जर महिला क्रिकेटमध्ये बघितलं तर 13 वर्षाच्या मुलींनी सुद्धा टी ट्वेंटी मध्ये पदार्पण केलं आणि त्याचप्रमाणे 32 वर्षाची सुद्धा खेळाडू खेळली. ही जी काय एक रेंज मिळालेली आहे गुणवत्तेची, जी आपण एकदा आपल्याला आयपीएल मध्ये पाहायला मिळाली की कुठे 15 वर्षाचा वैभव सूर्यवंशी पण खेळला आणि जिथे यु नो 42 वर्षाच्या प्रवीण तांबेने सुद्धा अप्रतिम परफॉर्मन्स केला होता आयपीएल मध्ये, तर मला असं वाटतं की ही जी रेंज आहे ही रेंज गुणवत्तेला वाव देणारी अत्यंत महत्वाची ठरणार मुंबई क्रिकेटसाठी आणि भारतीय क्रिकेटसाठी.
0: बरोबर. दहाड सर, राज्य संघटनांकडून अशा अनेक टी ट्वेंटी लीग आता उदयास आलेल्या आहेत. जशी आपण पाहतोय की टी ट्वेंटी मुंबई लीग असेल, विदर्भ प्रीमियर लीग असेल आणि महाराष्ट्र क्रिकेट लीग असेल, अशा अनेक राज्यांमध्ये पण सुरू झाल्या आहेत, जशी बंगालची असेल. तर या सगळ्या लीगचा जर आपण विचार केला तर तिथून खरंच गुणवत्ता आपल्याला मिळते?
1: हो, निश्चितच. आणि आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की मध्ये कोविडच्या मुळे थोडासा खंड पडला होता मुंबई क्रिकेटच्या टी ट्वेंटीला, परंतु त्याच्या अगोदर जी टी ट्वेंटी क्रिकेट झाली होती त्याच्यामध्ये शिवम दुबेने अप्रतिम परफॉर्मन्स केला होता आणि केवळ त्या परफॉर्मन्सच्या जोरावरती आणि जो त्यांनी रणजीमध्ये सुद्धा आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली होती त्यामुळेच त्याला आंतरराष्ट्रीय म्हणजे भारतीय संघामध्ये स्थान मिळालं आणि आजही ते अबाधित आहे. म्हणून ह्या स्पर्धामधून दर्जेदार खेळाडू घडणारच घडणार आणि विशेष करून महिलांच्या सुद्धा टी ट्वेंटी लीग सुरू झाल्यामुळे आता भारताला महिला क्रिकेटमध्ये सुद्धा अजून जास्त दर्जेदार खेळाडू मिळतील.
0: बरोबर. तुम्ही दहाड सर आता म्हणालात की महिलांमध्ये सुद्धा उत्तमोत्तम क्रिकेटपटू मिळतील. तुम्ही एमसीएच्या महिला टॅलेंट हंट कार्यक्रमाचे सुद्धा प्रमुख प्रशिक्षक आहात. महिला टी ट्वेंटी मुंबई लीगचा आपण दर्जा बघितला, त्याच्यातली स्पर्धात्मकता बघितली आणि तिथेच 13 वर्षाची एक स्वरा जाधव नावाची खेळाडू सुद्धा बघितलीत, एकंदर या स्पर्धेचं तुम्ही कसं वर्णन कराल?
1: सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या स्पर्धेमध्ये जी जबरदस्त त्यांनी रेंज दिली आणि महिला क्रिकेटला जे प्राधान्य मिळालं, आज जर त्यांना म्हणतो ना एक व्यासपीठ मिळालं की ज्याच्यामध्ये महिला क्रिकेटला सुद्धा त्या दर्जाला खेळणं काय आहे, तो अनुभव काय आहे, तो थरार काय आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अप्रतिम अनुभव मिळालेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं आपण मागच्या वेळेस बघितलं की वर्ल्ड कप मध्ये 337 केले ऑस्ट्रेलियाने आणि ते भारतीय क्रिकेट संघाने चेस केले, त्यामुळे मुलींचा सुद्धा गेम अजून वेगवान होणार, त्यांची फटकेबाजी त्यांची गोलंदाजी सुद्धा अजून जास्तीत जास्त स्पर्धात्मक होणार. आणि त्याची ही जी रचना झालेली आहे की आज म्हणतो ना की आज पाया मुंबई क्रिकेट असो

0: असोसिएशननी ठेवला आहे, म्हणून मला असं वाटतं की एक नवीन विश्वास उदयाला येणार आहे की जे म्हणजे नुसतं केवळ महिला क्रिकेटपटूंनाच नाही तर अख्ख्या भारतातल्या तरुण महिला खेळाडूंसाठी ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट असणार आहे.
1: बरोबर. खडूस वृत्ती ही मुंबई क्रिकेटची खरी ओळख असते. सध्याच्या क्रिकेटकडे पाहता मुंबईमध्ये ही खडूस वृत्ती खरंच अस्तित्वात आहे का, याविषयी काय सांगाल?
0: खरं सांगायचं म्हणजे इथे माझं थोडं परखड मत आहे की आता खडूस वृत्ती फारशी पाहायला मिळणार नाही आणि मुंबईची जी खडूस वृत्ती आहे ती सुद्धा दिवसेंदिवस थोडीशी कमी होणारच. आणि त्याचं कारण मुंबई क्रिकेटर असं नाहीये, त्याचं कारण आहे की दोन विरोधाभास असलेले क्रिकेटचे फॉर्मॅट. एकीकडे आपण 4 दिवसाची कसोटी सामने 5 दिवसाचे कसोटी सामने खेळायची इच्छा ठेवतो की जिकडे अपेक्षा आहे की फलंदाजांनी खूप छान चिवटपणे खडूस वृत्तीने फलंदाजी करावी, विकेट न घालवता रन जमवावे, ते पण 4-5 दिवसाच्या अंतराळात. आणि दुसरीकडे असा खेळ आहे की जिकडे फारसा विचार न करता केवळ चेंडू बघायचा आणि तो चौफेर फटकेबाजी करून वेगात धावा गोळा करायचा. त्यामुळे हे असे दोन विरोधाभास असल्यामुळे ती खडूस वृत्ती मुंबईची कितपत जपली जाईल मला खरोखर शंका आहे. आणि जिद्द आणि लढाऊपणा जरी असला तरी एवढ्या विरोधाभासामुळे आणि विशेष करून दुसरे राज्य सुद्धा इतके अप्रतिम त्यांच्या क्रिकेटच्या अकॅडमीज त्यांच्या जिल्ह्यांमध्ये किंवा त्यांचे वेगवेगळे जे हाय परफॉर्मन्स सेंटर झालेले आहेत त्याच्यामुळे ते सुद्धा खूप जोरदार खेळत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबईची जिद्द आणि लढाऊ वृत्ती इथे खूप जास्त पणाला लागेल आणि त्याचप्रमाणे जर मुंबईने जर का ह्या गोष्टींचं लक्ष नाही दिलं तर मग निश्चितच मुंबई क्रिकेटची उंची ती राहणार नाही की जी 7-8 वर्षापूर्वी यु नो अबाधित होती.
1: बरोबर. आपण जसं पाहतो की मुंबईनं कर्णधार सुद्धा चांगले दिलेत. जसं आपण पाहिलं की 19 वर्षाखालील जो विश्वविजेता संघ होता या विश्वविजेत्या संघाचं नेतृत्व केलं ते आयुष म्हात्रेने आणि आता श्रेयस अय्यर हा भारताच्या T20 संघाचा कर्णधार आहे. IPL मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर हे दोघंही नेतृत्व करत होते. या संदर्भात तुम्ही काय सांगाल?
0: मुंबईचं क्रिकेट हे खडूस असल्यामुळे विकेट कशा काढायच्या हे कायम चॅलेंज असायचं कुठल्याही गोलंदाजी संघासाठी आणि गोलंदाजीच्या कर्णधारासाठी. आणि आपण जसं की बघतो की कर्णधार पद हे महत्वाचं असतं की तुम्ही तुमचे गोलंदाज कसे वापरून घेता आणि त्यांच्याकडून कसे फील्ड सेटिंग करून कसे तुम्ही विकेट्स मिळवतात. आणि त्यामुळे मुंबईने कायमच म्हणजे गावस्कर सरांपासून ते त्यांच्या अगोदरपासून ते आत्ता अगदी आत्तापर्यंत श्रेयस अय्यरपर्यंत कायम दर्जेदार कर्णधार दिलेच आहेत कारण मुंबईचं खडूस क्रिकेट. त्यामुळे आपल्या कर्णधारांना घरीच इतकी जबरदस्त प्रॅक्टिस मिळते की इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्या एवढे खडूस क्रिकेटर आणि नुसते खडूसच नाही तर एवढे क्रिकेटर म्हणजे मुंबईमध्ये मला असं वाटतं की जवळजवळ 100,000 क्रिकेट खेळाडू खेळत असतील. तर म्हणून नेतृत्व गुण हे मुंबई क्रिकेटमध्ये कायम असणार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा ते चमकणार. आणि श्रेयस अय्यरची विशेषता काय आहे की तो त्याच्या खेळाडूंवरती भरपूर विश्वास ठेवतो, त्यांना सहजतेने आपला नैसर्गिक खेळ करता येईल अशी संधी सुद्धा देतो आणि विशेष म्हणजे की तो विनाकारण क्रिटिकल होत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे कुठे ना कुठे जे मी महेंद्रसिंग धोनीच्या काही गुणांची जी विशेषता होती की शांत राहणे, कमी बोलून जास्त लक्ष देणे आणि जेवढं बोलायचं तेवढं मोजकच बोलायचं आणि योग्य सिच्युएशनला योग्य गोलंदाज किंवा फलंदाजाला फलंदाजी द्यायची, मला असं वाटतं की हे सगळे गुण श्रेयस अय्यरला एक अप्रतिम कर्णधार म्हणून ख्याती मिळून देणारच देणार.
1: संदीप दहाड सर, क्रीडा विश्वाच्या व्यासपीठावर आज तुम्ही आलात आणि T20 मुंबई लीग आणि भारताची वाटचाल या संदर्भात आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
1: आता आपण माजी रणजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी बातचीत करीत होतो. यानंतर आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा. ऑस्ट्रेलियानं अंतिम सामन्यात इंग्लंडवर 17 चेंडू आणि 7 गडी राखून मात करीत महिला T20 विश्वचषक 2026 विजेतेपद पटकावलं. सामनावीर बेथ मुनीनं 64 धावांची शानदार खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आर प्रज्ञानंद यांनी अखेरच्या दिवशी दमदार पुनरागमन करत ग्रँड चेस टूर क्रोएशियन लीग स्पर्धेत 21.5 गुणांसह संयुक्त 3रं स्थान पटकावलं तर डी गुकेश 6व्या स्थानावर राहिला. श्रोते हो, याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या.

0: पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमात. तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार.
1: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोते हो, आताच आपण फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराबाबत फुटबॉल प्रशिक्षक आणि विश्लेषक डॉक्टर अभिजित वणिरे यांच्याशी आणि टी ट्वेंटी मुंबई लीग क्रिकेटविषयी माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संदीप दहाड यांच्याशी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद ऐकला. बरेच श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा बोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजू कुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: क्रीडा विश्व क्रीडा पत्रिकेचा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:55 झालेली आहेत.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.
0: यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन

0: देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.
1: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही आर्क्रिया लाइफ इससे बेहतर कुछ नहीं.
2: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.

आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे, असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती, मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे आणि KM रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळे, जाखडी, वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10 लाख रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे 4 पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी

3 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला. यात सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23,882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर बंद झाला. राजधानी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस तांडव करणाऱ्या पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणीसाठा 41%पर्यंत वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री आंबा कुंडलिका पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही

0: रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला, ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं, प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:10 होत आहेत. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: 2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व.

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र. आजचं विधिमंडळ समालोचन सुरुवातीला ऐकूया. विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
1: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल. त्यामुळे दरवर्षी पाणी साचवण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड. धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर दिलं. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली. लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालेलं नाही पण कनेक्टिंग लिंकच तुटली. 7,000 कोटी पाण्यात गेले असा प्रचार केला. या आरोपातील सारा खोटारडेपणा आता समोर आला आहे. या लिंकमुळे घाट रस्त्यातील अपघात आणि वाहतूक कोंडी संपली आहे. तुम्ही माझ्यावर टीका करा मला सवय आहे पण आजपासून 10 वर्षांनी टीका करणारे नसतील पण कनेक्टिंग लिंक असेल आणि फडणवीस शिंदेंचं नाव असेल. तुम्ही मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5 दरड कोसळून 3 तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले जयंत पाटील विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री

0: चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे. आतापर्यंत वनपट्टा मंजूर झाल्यानंतर आदिवासी बांधवांची नावं 7/12 उताऱ्यावरील केवळ इतर हक्क या सदरात नोंदवली जात होती, तर मुख्य मालकी हक्काच्या जागी महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असायचा. या तांत्रिक अडचणीमुळे आदिवासी शेतकऱ्यांना फार्मर आयडी, बँकांकडून कृषी पीक कर्ज, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी नुकसान भरपाई मिळवण्यात अडचणी येत होत्या. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून वनपट्टा धारकांसाठी स्वतंत्र 7/12 नमुना 7E आणि गाव नमुना 12E तयार करण्याचा निर्णय घेतल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं. राज्यातील दशावतार ही केवळ लोककला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पारंपरिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या संवर्धनासाठी दशावतारासह लोककला अनुदानाची रक्कम 2,22,00,000 रुपयांवरून 4,40,00,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. कलाकारांना थेट त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी कलाकारांच्या विविध समस्यांसंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी भास्कर जाधव, सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न केले. दशावतार कलाकारांची नोंदणी, जिल्हास्तरावर प्रत्यक्ष पडताळणी तसंच लोककलावंतांना ओळखपत्र देण्याचा निर्णयही शासनानं घेतला असून यासाठी विभागीय अधिकारी जिल्हास्तरावर जाऊन नोंदणी प्रक्रिया राबवतील असं त्यांनी सांगितलं. तसंच दशावतार महोत्सव, नमन महोत्सव, राज्य सांस्कृतिक पुरस्कार योजनेअंतर्गत दशावतार कलेसाठी 3,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि 1,00,000 रुपयांचा राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
1: विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते गौरीशंकर घाळे. यानंतर ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: शवविच्छेदन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, अहवालातील विलंबही कमी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. डहाणू जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. अनुदानित दिव्यांग शाळा, वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणासाठी 7 दिवसांची मुदत, दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांची माहिती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्टपासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबद्ध पद्धतीने दूर करण्यात येतील. अत्याधुनिक नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम तंत्रज्ञानामुळे शरीराला चिरफाड न करता तपासणी करता येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी करणे आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतील जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि जव्हार आगाराला महिन्याभरात 30 नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येतील तसंच आवश्यकतेनुसार भविष्यात आणखी बसेसही उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी डहाणू आणि जव्हार आगारासाठी सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून देण्याबाबत तर सदस्य प्रवीण दरेकर यांनी राज्यातील एसटी बस अपघातांमध्ये वाढ झाल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. दुर्गम, आदिवासी, डोंगराळ भागातही एसटी सेवा पोहोचवण्याचं शासनाचं धोरण असून या भागांमध्ये अखंड सेवा देण्यासाठी बस ताफ्याचं आधुनिकीकरण सुरू आहे. मागील 7-8 वर्षात नवीन बसेसची खरेदी कमी झाली होती. इलेक्ट्रिक बस उपलब्ध होण्यात विलंब झाल्यानं शासनाने पुन्हा डिझेल बसेस खरेदीचा निर्णय घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी

0: करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जूनपर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. यासंदर्भात 443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या, तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचकस्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: संध्याकाळचे 7:30
2: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी नागपूर प्रस्तुत माझं घर माझं वावर या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी श्यामली राऊत आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कार्यक्रमाची सुरुवात करूयात ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवींनी.
1: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कच्चा माल मातीच्या भावे, तो पक्का होता चौपटीने घ्यावे. मग ग्रामजन कैसे सुखी व्हावे, पिकवोनीही ते उपाशी. त्यांच्या सुखाचे मुख्य साधन सर्वतोपरी स्वावलंबन. शहरावरी न राहता अवलंबून, काम करावे सर्वांनी.
0: मंडळी, आपण ग्रामगीतेतील काही बोधात्मक ओवी ऐकल्यात. यानंतर वळूयात अशा आपल्या कार्यक्रमांकडे. श्रोते हो, पावसाळ्याच्या आगमनाने निसर्ग नव्या उत्साहाने बहरून येतो. हिरवीगार वनराई, डोंगर दऱ्यांमधील जैवविविधता आणि जंगलात नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या विविध रानभाज्यांनी परिसर समृद्ध होतो. या रानभाज्या केवळ चविष्टच नसून पौष्टिक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक मानल्या जातात. विशेषतः आदिवासी समाजाने या रानभाज्यांचं महत्व ओळखून त्यांचा पारंपरिक आहारात अनेक पिढ्यांपासून समावेश केला आहे. तर अशा भागात आपण उद्यानविद्या जगत या मालिकेअंतर्गत ऐकूयात पावसाळ्यातील गुणकारी रानभाज्या याविषयी सविस्तर माहिती. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत कृषी महाविद्यालय नागपूर उद्यानविद्या विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर शालिनी बडगे. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
0: मॅडम, पावसाळा सुरू होताच विविध प्रकारच्या रानभाज्या दिसू लागतात, पण अनेकांना रानभाज्या म्हणजे नेमकं काय, त्या कुठे उगवतात आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत यांची सविस्तर अशी माहिती नसते, तर याविषयी आपण सविस्तर असं सांगावं. तर रानभाज्या म्हणजे नेमकं काय याविषयी आपण काय सांगाल?
2: आता बघा मॅडम, पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण विविध प्रकारच्या वनस्पती किंवा इतरही ऋतूमध्ये बघितलं तर आपण नैसर्गिकरित्या काही वनस्पती उगवतात. त्याच्या उगवण्यामागे कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो आणि त्या प्रामुख्याने माडरानावर, जंगलामध्ये, शेतबांधावर, दऱ्याखोऱ्यामध्ये आणि रस्त्याच्या कडेला, कधी कधी आपल्या अंगणात सुद्धा काही भाज्या दिसून येतात. तर यामध्ये तरोटा आहे, घोडभाजी आहे, तांदूळजा आहे, चिवड भाजी आहे, यासारख्या भाज्यांना आपण रानभाज्या असं म्हणतो.
0: शेतात ज्या भाज्या लागवड करून पिकवतात तर त्यापासून रानभाज्या वेगळ्या कशा काय सांगाल आपण?
2: बघा, शेतामध्ये ज्या आपण भाज्या लावतो त्यामध्ये लागवडीतील अंतर आहे, रासायनिक खताची मात्रा आपण देतो शिफारशीनुसार, त्याचप्रमाणे त्याच्यावर कीड रोग आले असतील तर आपण कीटकनाशकांचा, बुरशीनाशकाचा यासारख्या रसायनाचा आपण उपयोग करतो. उत्पादन वाढीसाठी सुद्धा भरपूर आपण खतं देतो. या उलट रानभाज्या ज्या आहेत त्या ऋतूनुसार निसर्गता आपोआपच मानवी हस्तक्षेपाशिवाय उगवतात. त्यामध्ये उत्पादन वाढीसाठी कोणत्याही रसायनाचा उपयोग करत नाही. त्यामुळे ज्या शेतामध्ये आपण भाज्या लावतो त्या भाज्यापासून ह्या ज्या रानभाज्या आहे, नैसर्गिकरित्या उगवलेल्या भाज्या आहे, ह्या वेगळ्या आहेत.
0: आपण बघतो की रानभाज्यांचा खाद्यान्न म्हणून सुद्धा वापर केला जातो, तर खाद्यान्नानुसार रानभाज्याचे काही प्रकार आहेत का?
2: हो, नक्कीच. आपले पूर्वज किंवा आदिवासी बांधव वेगवेगळ्या रानातील भाज्यांचा पूर्ववत काळापासून उपयोग करत आलेले आहे. तर कुठला पार्ट आपण त्या भाजीचा खातो त्यावरून त्याचे प्रकार पडलेले आहेत. जसं तरोटा आहे, अडूची भाजी आहे, फांदीची भाजी आहे, यामध्ये फक्त आपण पानाचा उपयोग करतो. त्यानंतर काही भाज्यांची आपण देठ आणि पानं सुद्धा खातो, जसं घोड भाजी आहे, चवडी भाजी आहे, राजगिरा आहे, तांदूळ जो आहे याचा आपण कोवळी देठ आणि पानं उपयोगात आणतो खाण्यासाठी. तसंच आता पावसाळ्यामध्ये करटोली 2-3 महिनेच भेटते, तर करटोली ही त्याची जी फळं आहे ती आपण खाण्यासाठी उपयोगात आणतो. तर काही ज्या वनस्पती आहे, हादगा आहे, कुड्याची फुलं आहे, त्याची आपण फुलं उपयोगात आणतो. तर हे फुलवर्गीयमध्ये येतील. आणि काही ज्या भाज्या आहेत त्या कंदवर्गीय मध्ये येतात, जसं सुरण आहे, अडू आहे, सावरकंद आहे, याचे आपण कंद खाण्यासाठी उपयोगात आणतो. तर काही भाज्यांचे आपण कोंब, कोवळे जे कोंब

0: असतात ते खाण्यासाठी उपयोगात आणतो. जसे बांबूचे वास्ते आहेत त्याच्यापासून भाजी करतो किंवा थालीपीठ करतो किंवा लोणचं सुद्धा आपण त्याच्यापासून टाकतो. त्याच्याशिवाय निसर्गामध्ये नैसर्गिकरित्या बुरशा असतात, त्याच्यामध्ये सात्या असतात. पावसाळ्यामध्ये मुख्यतः गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या विभागामध्ये पावसाळी हंगामामध्ये डुंबर सात्या आहेत किंवा सात्या ज्याला केकुडे म्हणतात, त्या सुद्धा बुरशा आपण खाण्यासाठी वापरतो.
1: बरं, म्हणजे हे वेगवेगळे प्रकार आहेत रानभाज्यांचे. पण या व्यतिरिक्त पावसाळी हंगामात कोणत्या रानभाज्या आपल्याला दिसून येतात?
0: आता बघा, महाराष्ट्रामध्ये 3000 वर रानभाज्याचा ठेवा आहे. विदर्भाचा विचार केलास तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या भागामध्ये 100 ते 150 रानभाज्याचा समावेश दिसून येतो. आता पावसाळी हंगामाचा प्रामुख्याने विचार केल्यास या हंगामामध्ये टाकडा, ज्याला आपण तरोटा म्हणतो, आघाडा आहे, कुरडू भाजी आहे, कपाळ फोडी आहे, शेवडा आहे, तेरेडिली आहे, कडू भाजी आहे, राजगिरा, फांदीची भाजी, मायाडू, तांदूळजा, खापरकुटी, भारंगी, करटोली यासारख्या पावसाळी हंगामामध्ये आपल्याला भाज्या दिसून येतात.
1: रानभाज्यांचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने महत्व आणि फायदे काय आहेत याविषयी आपण काय सांगाल?
0: आता रानभाज्याचे बरेच फायदे आहेत आणि फायदे असल्यामुळे शहरी भागातील लोक सुद्धा रानभाज्याकडे आकर्षित होत आहेत. तर रानभाज्याच्या लागवड अशी नैसर्गिकरित्या होत असल्यामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं रसायनाचा किंवा कीटकनाशकाचा उपयोग केला जात नाही, त्यामुळे त्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय सुरक्षित असतात. तसेच रानभाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोदके, जीवनसत्व अ, क, त्याच्यानंतर खनिज आहेत, मिनरल्स आहेत, जसं कॅल्शियम आहे, आयर्न आहे, झिंक आहे, याचा भरपूर प्रमाणात साठा असतो. त्याचप्रमाणे या रानभाज्यामध्ये शरीराला रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी सुद्धा मदत होते. पावसाळ्यामध्ये होणारे जे पोटाचे आजार आहेत किंवा संसर्ग रोखण्यामध्ये सुद्धा या भाज्यांचा बराच हातभार लागतो.
1: म्हणजे असं म्हणता येईल की पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्ती रोग होतात, आजार होतात सगळ्यांनाच, तर या रानभाज्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगल्या आहेत आणि फायदेशीर ठरतील. तर या ज्या रानभाज्या आहेत यांची माहिती कुठून मिळवायची आणि त्या रानभाज्या ओळखायच्या कशा?
0: बघा, हा छान प्रश्न आहे. रानभाज्याची माहिती कशी मिळवायची? तर स्थानिक लोक आहेत, विशेषतः जंगलालगत आदिवासी लोकांच्या वस्त्या असतात आणि त्यांचे जे पारंपरिक अन्न आहे ते जंगलातील ज्या वनस्पती आहेत त्याचा वापर करतात. तसेच ऋतूनुसार भाज्या सहजच उपलब्ध होत असल्याने त्याचा जो माहिती आहे, जुन्या पिढीतील लोकांना माहिती असलेली भाज्याचे जे ज्ञान आहे ते नवीन पिढीकडे आपोआपच ते त्यांना देत असतात. कारण त्यांच्या आहारामध्ये, दैनंदिन आहारामध्ये बऱ्याचशा रानभाज्याचा उपयोग होत असतो. तर अशा लोकांकडून आपण माहिती घेऊ शकतो. त्याचबरोबर कृषी विद्यापीठे आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, इतर शासकीय संस्था आहेत किंवा बचत गट असतील यांच्याकडून सुद्धा आपल्याला माहिती मिळू शकते. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये रानभाज्याचे महोत्सव सुरुवातीला ऑगस्ट महिन्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विभाग दरवर्षी रानभाज्या महोत्सव आणि रानभाज्यापासून तयार होणाऱ्या पाककृती याचे सुद्धा आयोजन करत असते. तर या प्रदर्शनामध्ये किंवा महोत्सवामध्ये रानभाज्याचं प्रदर्शित केल्या जातात. त्याच्यासोबतच त्या कुठली रानभाजी आहे, त्याची नावं, त्याच्यानंतर त्याचा उपयोग कशासाठी होतो, त्याचा कोणता भाग आपण खायसाठी वापरायचा, याचं कोणत्या रोगासाठी किंवा आरोग्याच्या दृष्टीने कसं महत्वाचं आहे, याचं सुद्धा डिस्प्ले त्या प्रदर्शनामध्ये केलं जातं.
1: चांगला असा हा उपक्रम आहे.
0: चांगला उपक्रम आहे.
1: रानभाज्या आरोग्यदायी जरी असल्या तरी रानभाज्याची निवड, ओळख आणि त्यावर काही संस्कार करावे लागतात का?
0: हा, काही संस्कार तर करावेच लागतात. कारण ह्या रानभाज्या ज्या आहे मुळातच जंगलात आणि नैसर्गिकरित्या उगवतात, याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप असा काही नसतो. त्यामुळे त्या रानभाज्याची पूर्ण माहिती असल्याशिवाय कोणती अनोळखी वनस्पती असेल ती तोडू नये किंवा खाऊ नये. तसेच दुसरं महत्वाचं म्हणजे जंगलाशेजारील किंवा ग्रामीण भागातील अनुभवी लोकांकडून त्या रानभाज्याची ओळख पटवून घ्यावी. त्यानंतर ज्या ठिकाणाहून आपण रानभाज्या निवडतो ते ठिकाण म्हणजे स्वच्छ ठिकाणातून निवडा, ज्याच्यावर रासायनिक शेतावर वगैरे आपण रासायनिक खताचा वापर करतो तशा रासायनिक खताचा वापर झालेल्या ठिकाणाहून रानभाज्या घेऊ नये. दुसरं महत्वाचं म्हणजे जी रानबाजी आपण जेव्हा

0: निवडतो, निवड करतो ती कोवळी असायला पाहिजे, जून रानभाज्या आपण कधीही निवडू नये. तसेच दुसरा महत्वाचा टप्पा म्हणजे रानभाजी आणल्यानंतर त्या भाजीला माती खूप असते, तर प्रथम ती भाजी जी माती असू शकते, कीटकही असू शकतात, तर ती भाजी प्रथम स्वच्छ निवडून घ्या. निवडल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुवा. पाण्याने धुता वेळेस काय करायचं, थोडस त्याच्यामध्ये कोमट पाणी कोमट करायचं आणि 10 ते 15 मिनिटं ती रानभाजी आहे त्या मिठाच्या कोमट पाण्यामध्ये ठेवायची आणि त्याच्यानंतर 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्याच्यानंतर वापरा. तिसरा महत्वाचा टप्पा म्हणजे काही रानभाज्यामध्ये कडूपणा असतो, नैसर्गिकरित्या कडूपणा असतो, तर अशा वेळेस ती जी रानभाजी आहे ती गरम पाण्यामध्ये उकडा. उकडल्यानंतर ते पाणी जे आहे ते फेकून द्या. त्याच्यानंतर ती रानभाजी पिडा. पिडल्यानंतर ती जी भाजी आहे ती वापरायची, भाजीसाठी उपयोगात आणा. त्याच्यानंतर काही भाज्यामध्ये खाल्ल्यानंतर घसा खवखवतो, जसं अडू भाजी आहे, अडूचे पानाचा आपण वड्या बनवतो, तर खाल्ल्यानंतर घसा खवखवते, किंवा सुरण आहे त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं रसायन असतो, ऑक्झॅलिक म्हणतात त्याला, आणि त्या रसायनामुळे काय होतं की घसा आपला खवखवतो. तर त्याच्यासाठी ती भाजी जी आहे करते वेळेस त्याच्यामध्ये काही आंबट पदार्थ, जसं लिंबाचा रस आहे, चिंच आहे, कोकम आहे, यासारखे आंबट पदार्थ त्याच्यामध्ये मिसळा आणि त्याच्यानंतर ती भाजी करायसाठी घ्या. महत्वाचं म्हणजे रानभाज्यांना स्वतःचा एक स्वाद असतो, त्यामुळे कमी मसाल्यात कमी तेलामध्ये या रानभाज्या बनवा. आणि रानभाज्या ह्या पचनास जड असतात, आरोग्यदायक फायदे जरी असले तरी नवीन लोकांना ती पचनामध्ये जड असते, त्याच्यानुसार प्रथम ती कमी प्रमाणातच खा. आणि प्रामुख्याने पावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या शरीरातील वात आणि कफ दूर करण्यासाठी गुणकारी असतात, त्यामुळे त्याला ऋतूमध्ये त्याच ऋतूमध्ये त्याचा वापर करण्यात यावा.
1: शेवटी आपण आपल्या प्रेक्षकांना कोणता संदेश द्याल?
0: बघा, आतापर्यंत आपण जी चर्चा केलेली आहे त्यामुळे रानभाजीचे आरोग्यदायक फायदे आहेतच, यामध्ये पर्यावरण, सामाजिक आणि संस्कृतीचा हा तिन्ही याचा संगम आहे. तर त्यामुळे आपल्याला आपल्या परिसरातील रानभाज्या ओळखायला शिकायला पाहिजे, आपल्या परिसरात कोणती रानभाजी आहे त्याचा आहारामध्ये समावेश करायला पाहिजे आणि त्याचं जतन सुद्धा, जोपासना सुद्धा आपल्याला करायला पाहिजे.
1: नक्कीच, आपण खूप छान अशी माहिती रानभाज्यांविषयी सांगितली. तर रानभाज्यांची ओळख कशी पटवायची, त्या आरोग्यासाठी कशा फायदेशीर आहेत आणि अशा अनेकविध प्रश्नांची आपण खूप छान अशी माहिती दिली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोतेहो, आपण ऐकत होतात उद्यानविद्या जगत या मालिकेअंतर्गत पावसाळ्यातील गुणकारी रानभाज्या, याविषयी डॉक्टर शालिनी बडगे यांची मुलाखत आणि यांच्याशी बातचीत केली होती श्यामली राऊत यांनी. श्रोतेहो, यानंतर कार्यक्रमात ऐकूयात आपल्या शेतकरी बांधवांच्या आवडीचं एक छानसं गीत.

0: मंडळी, आपण इरादा पक्का या चित्रपटातलं गीत ऐकलं आणि या गीतासाठी आपल्याला आवड कळवली होती. मुक्काम पोस्ट पांढरकवडा जिल्हा यवतमाळ इथून दीपकराव देवगडकर, श्रेयस देवगडकर, मंदाताई देवगडकर, साक्षी देवगडकर आणि समस्त देवगडकर परिवार यांनी.
1: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 पासून सायंकाळी 6:50 पर्यंत आकाशवाणीच्या

0: पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायीवारी पंढरीची या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र एक परिवार एक बँक.
1: यानंतर सादर करतोय हॅलो अन्नदाता शेतीविषयक शंका समाधान या फोन इन कार्यक्रमाचा भाग दुसरा. आपल्या शेतीविषयक शंकांचं समाधान करण्यासाठी अशा कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून उपस्थित आहेत सुनील कोंडे.
2: हॅलो अन्नदाता
1: श्रोते हो नमस्कार. हॅलो अन्नदाता शेतीविषयक शंका समाधान या फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, शेती करताना पिकांचं व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण, खतांचा वापर, हवामानातील बदल तसंच इतर कृषीविषयक अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होत असतात. तर अशा सर्व प्रश्नांचं तज्ज्ञांकडून मार्गदर्शन आपल्याला मिळावं त्यासाठी आपला हा विशेष कार्यक्रम. तेव्हा आपल्याला ज्या काही समस्या असतील, प्रश्न असतील, शंका असतील तर नक्कीच आपण अशा कार्यक्रमात विचारू शकता आणि आपल्या शंकांचं समाधान करण्यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत तज्ज्ञ सुनील कोंडे सर. सर नमस्कार.
3: नमस्कार.
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
3: धन्यवाद.
1: चला तर घेऊयात अशा कार्यक्रमातला पहिला कॉल. हॅलो नमस्कार, आपलं नाव सांगा.
4: माझं नाव मनीष गायकवाड.
1: बरं, आणि कुठनं बोलताय आपण?
4: मुक्काम खैरी, पंजाब, तालुका सावठेर, जिल्हा नागपूर.
1: बरं मनीषजी, अशा हॅलो अन्नदाता शेतीविषयक शंका समाधान या फोन इन कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आपल्याकडे किती एकर शेती आहे आणि आपण कुठली पिकं घेता त्यामध्ये?
4: माझ्याकडे 12 एकर शेती आहे. 4 एकरात संत्रा मोसंबी आणि बाकी 4 एकरात कॉटन आणि तूर.
1: बरं, तर आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करता?
4: हो मॅडम.
1: तर मनीषजी, शेतीविषयक आपला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. आज आपल्या सोबत सुनील कोंडे सर आहेत, तर आपण आपला प्रश्न विचारा.
4: माझा प्रश्न होता की जसं आजकाल ऑर्गॅनिक मध्ये जैविक औषधं आणि जैविक हे खत वगैरे खूप वापर म्हणजे करावं बा असं सांगण्यात येतात, तर त्याच्याबद्दल त्याची म्हणजे माहिती आणि त्यांचे महत्व काय राहील?
1: बर,
3: तुम्ही जे काही प्रश्न विचारला तो अत्यंत चांगला आहे, कारण की दिवसेंदिवस जैविक औषधांचा वापर आणि त्यांचं जे काही काम आहे ते शेतकऱ्यांना कळायला लागलेलं आहे आणि शेतकरी त्याकडे वळायला लागलेला आहे. त्यासाठी कृषी विभाग सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घेत आहे आणि म्हणजे बांधावरची प्रयोगशाळा म्हणा किंवा BRC मॉडेल या प्रकारचे आत्मा अंतर्गत फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसाठी आता हे उपक्रम राबवणं सुरू आहे. जैविक औषधाचा वापर हा दिवसेंदिवस वाढला पाहिजे, कारण की ती आपली काळाची गरज आहे. तर प्रामुख्याने शेतकऱ्यांना मी असं म्हणेल की आपले ते मर आहे, मुळकूज आहे, किंवा तुम्ही संत्र्याचं जे पीक म्हटलं यामध्ये फॅटोप्तोरा आहे किंवा डिंक्या डिप्लोलिया अशा प्रकारचे जे काही रोग आहे हे मातीमधनं येणारे रोग आहे आणि या रोगाला नियंत्रित करण्यासाठी ट्रायकोडर्मा विरिडी नावाचं जे काही एक फंगस आहे या फंगसचा जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्याला जे काही मळ मुरकूज रोग आहे यावर आपल्याला नियंत्रण होऊ शकतं. दुसरं की सुडोमोनाज हा सुद्धा एक चांगला फंगस किंवा बॅक्टेरिया हे दोन्ही आहे आणि ही जी बुरशी आहे ही काही जीवाणूजन्य रोगावर नियंत्रण करण्यासाठी आणि प्रामुख्याने मुळांची वाढ करण्यासाठी याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आणि म्हणून सुडोमोनाचा सुद्धा वापर आपण करायला पाहिजे. शेतकऱ्यांना फार कमी प्रमाणात शेतकऱ्यांना सुडोमोनाजबद्दल माहिती असेल, ट्रायकोडर्माबद्दल फार माहिती आहे, परंतु सुडोमोनाज सुद्धा तितकंच महत्वाचं आहे म्हणून त्याचा सुद्धा वापर करायला पाहिजे. आणि जैविक औषधामध्ये आपण जर नियंत्रणाचा विचार केला तर मेटारेझियम एनिसोपिली आहे किंवा बिव्हेरिया बॅसियाना आहे किंवा व्हर्टिसिलियम लॅकॅनी आहे या सगळे जे काही जैविक औषधं आहे या जैविक औषधांचा वापर जर आपण केला तर तुमच्या ज्या पिकावर ज्या काही किडी असतात ज्यामध्ये अळी आहे किंवा रस शोषणाऱ्या किडी आहे किंवा पांढरी माशी आहे, मावा आहे, तुडतुडा आहे, इव्हन मातीमध्ये जे काही आपल्या इथे ज्या काही किडी असतील किंवा हुमनीसारख्या ज्या काही असेल यांना सुद्धा नियंत्रित करण्यासाठी या जैविक औषधाचा फार मोठ्या प्रमाणात आपण उपयोग करून घेऊ शकतो. याने काय होतं की रासायनिक औषधाचा वापर केल्यानंतर काय होईल की औषध मारलं तर काही अंशतः तुम्हाला किडीचं नियंत्रण मिळेल, परंतु काही वेळानंतर त्याचा जो काही आपण पॉवर म्हणू तो जसा कमी होईल तर किडीचं नियंत्रण तुम्हाला मिळणार नाही. त्यामध्ये रेजिस्टंट पॉवर डेव्हलप राहील, त्याचे अंश पिकामध्ये उतरतील, त्याचा दुष्परिणाम मनुष्याच्या आरोग्यावर होईल. परंतु जैविक औषधाचा वापर

0: वापर केला तर हे सतत मल्टीप्लाय होणार आहे. मग फंगस असो, बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, प्रोटोजोवा असेल, हे सतत मल्टीप्लाय होणारे आहेत. आणि हे सतत जेव्हा मल्टीप्लाय होतात तर त्यामुळे काय होतं की पिकामध्ये किंवा वातावरणामध्ये किंवा त्या किडींमध्ये ते मल्टीप्लाय होत असतात. आणि ते मल्टीप्लाय झाल्यामुळे जेव्हा जेव्हा त्या पिकावर किडीचा प्रादुर्भाव होईल किंवा रोगाचा प्रादुर्भाव होईल तर नॅचरली त्या फंगस, बॅक्टेरिया, व्हायरसेसमुळे ते कीड किंवा ते जे आहे मरतील. कारण की त्यांना मरायचंच आहे, कारण की तो त्यांचा रोग आहे. त्या रोगामुळे ते मरतील आणि त्याच्यामुळे आपण तिथून त्याची त्या किडींची कंतीची सुटका नाही. आणि म्हणून तुमचे जे काही फवारणीचं प्रमाण आहे ते सुद्धा कमी होईल, निसर्गाचा समतोल सुद्धा राखला जाईल, आपल्या इथे मित्रकिडीची संख्या सुद्धा वाढेल. आणि मित्रकिडीची संख्या वाढल्यामुळे ते मित्रकिडी सुद्धा किडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतील. आणि अशा पद्धतीने आपण एक सर्व जर बघितलं तर जैविक औषधांचा वापर, जैविक खतं वेगळे आणि जैविक औषधं वेगळे. जैविक खतांचं काम हे जमिनीमध्ये पिकांसाठी वेगळं आहे आणि जैविक औषधांचं काम हे आपल्या पिकावर येणाऱ्या कीड किंवा रोगाला नियंत्रित करण्याचं काम करतं. आणि या जैविक औषधासोबतच जे बॉटनिकल पेस्टिसाइड म्हणून आपण जसं निंबोळी अर्क आहे किंवा दशपर्णी अर्क आहे किंवा आता वेगवेगळे जे काही आपण अर्क तयार करतो, काढे करतो, याचा सुद्धा जर वापर केला तर निश्चितच आपण चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन घेण्यासाठी याच्या माध्यमातून आपण कीड किंवा रोगाचं नियंत्रण करून पिकावर हानिकारक जे काही औषध असेल त्याचा त्याला टाळून पिकाची सुदृढता वाढवून आपण एक चांगलं उत्पादन घेण्यासाठी आणि वातावरण जे पर्यावरण आहे याला सुदृढ ठेवण्यासाठी आपल्याला मोलाचं सहकार्य मिळू शकते. आणि म्हणून याचा वापर तुम्ही तुमच्या कोणत्याही पिकामध्ये आपण करू शकतो आणि त्याचा वापर शेतकऱ्याने करायला पाहिजे ही आता सध्या तुमची काळाची गरज आहे.
1: मनीषजी, आपल्याला जी माहिती हवी होती ती नक्कीच सविस्तर अशी माहिती आपल्याला मिळाली असेल. धन्यवाद. हॅलो, नमस्कार.
2: नमस्कार.
1: आपलं नाव सांगा.
2: माझं नाव नंदकिशोर भालेराव.
1: बरं, आणि कुठनं बोलताय आपण?
2: माझं इथं शेती वाढवण्याला आहे, पोस्ट उबाडी आहे आणि तालुका कडमेश्वर.
1: बरं रावजी, हॅलो नदाता, शेती विषयक शंका समाधान या फोन इन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपल्याकडे किती एकर शेती आहे?
2: 6 एकर शेती.
1: आणि कुठली पिकं घेता आपण?
2: संत्रा, मोसंबी.
1: म्हणजे फळबाग आहे आपल्याकडे. तर आपल्याला या संदर्भात काही प्रश्न असेल, काही शंका असतील, समस्या असतील तर आपण आज विचारू शकता. आपल्यासोबत सुनील कोंडे सर आहेत, ते आपल्या शंकेचं निराकरण करतील. तर आपण आपला प्रश्न विचारू शकता. प्रश्न विचार.
0: हा बोला.
2: मला हे विचारत होतं, हे पिकामध्ये जे सूक्ष्म मूलद्रव्य राहतात त्याचं महत्व काय आहे आणि ते कशासाठी म्हणजे जास्त उपयुक्त?
0: ज्याप्रमाणे आपण पिकाचं नियोजन करताना एनपीके खताचा वापर करतो आणि हे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या लक्षात आहे, परंतु पिकाला जवळपास आपल्याला 16 घटक जे आहे त्या 16 घटकाची आपल्याला गरज असते. आणि या 16 घटकामध्ये सूक्ष्म मूलद्रव्य म्हणजे मायक्रो न्यूट्रियंट्स म्हणजे फार कमी प्रमाणामध्ये लागणारे अन्नद्रव्य, परंतु फार कमी प्रमाणामध्ये लागणाऱ्या अन्नद्रव्याचं सुद्धा तितकंच महत्व आहे जितकं तुमचं जे काही तुम्ही नत्रस्फुरत पाला देत असाल त्याप्रमाणे. कारण की ते सुद्धा तुमच्या पिकामध्ये कुठेतरी प्रत्येक गोष्टीला चालना देण्यासाठी काम करतं. दुसरी गोष्ट अशी की आपण जे काही एनपीके असेल याचं जमिनीमध्ये किंवा वातावरणामधून किंवा पिकाच्या अवशेषामधून आपण काही प्रमाणात तरी तुम्हाला ते मिळू शकतं, परंतु सूक्ष्म मूलद्रव्य असे आहेत की ज्याचा वापर आपल्याला करावाच लागतो कारण की ते जमिनीमध्ये किंवा कुठेसे तयार होत नाही. जर असं पाहिलं तर याची गरज पिकांना फार कमी प्रमाणात आहे, परंतु त्यांच्या कमतरतेमुळे पिकाची वाढ असेल किंवा फुलोरा असेल, फळधारणा असेल, उत्पादनावर त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो आणि उत्पादन आपल्याला चांगल्या प्रतीचं मिळू शकत नाही. यामध्ये आपण जर पाहिलं तर एक जवळपास 7-8 प्रकारचे जे सूक्ष्म मूलद्रव्य आहेत ज्यामध्ये झिंक आहे, फेरस आहे ज्याला आपण लोह म्हणतो, बोरॉन, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डेनम आणि मॅग्नेशियम, या प्रकारचे जे सूक्ष्म मूलद्रव्य आहे याचा वापर आपण करायला पाहिजे. आणि हे करत असताना शासनाने वेगवेगळ्या ग्रेड तयार करून दिलेल्या आहे. त्या ग्रेडमध्ये कॉटनसाठी कोणती पाहिजे, संत्र्यासाठी कोणती पाहिजे, किंवा अल्कलाईन सॉईल असेल त्यासाठी कोणती, ऍसिडिक सॉईल असेल त्यासाठी कोणती, अशा वेगवेगळ्या ग्रेड करून दिलेल्या आहे. आपण जर त्या शास्त्रोक्त पद्धतीनं जर करायला गेलो तर आपण त्या माध्यमातून त्या ग्रेडची निवड करून आपण त्याचा वापर करायला पाहिजे. आणि मी तर असं म्हणेन शेतकऱ्यांनी की मार्केटमधून सूक्ष्म मूलद्रव्य विकत घेऊन ते न वापरता जे काही मी आता तुम्हाला सांगत आहे हे सूक्ष्म मूलद्रव्य जर तुम्ही सिंगल सिंगल जर तुम्ही परचेस करून आणले आणि ते त्याचं तुम्हाला त्याचं जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत त्या कॅल्क्युलेशनच्या आधारे आपण जर त्याचा जर वापर जर केला तर एक तुम्हाला चांगल्या प्रतीचं मायक्रोन्युट्रिएंटची जी ग्रेड आहे तुम्ही स्वतः तयार करू शकता.

0: शकता आणि तुमच्या पिकाला कोणत्या पद्धतीचं, आणि मी तर असं म्हणेल की तुम्ही त्याआधी जर माती परीक्षण केलं असेल तर त्या माती परीक्षणच्या आधारे तुमच्या जमिनीमध्ये याची कमतरता आहे का, पुरेसा आहे का, मध्यम उपलब्ध आहे की कसं उपलब्ध आहे हे माहीत होऊन त्याच्या माती परीक्षणाच्या रिपोर्टच्या आधारे तुम्ही जर याचा वापर केला तर निश्चितच तुम्हाला तुमचं पीक चांगलं घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत होऊ शकते. यामध्ये झिंकचा जर विचार केला तर आपल्याला पिकाची जी नवीन वाढ आहे ती होण्यासाठी पानाचा आकार, त्याचा हिरवळपणा, फळधारणा, फुलधारणा यासाठी आपल्याला झिंकचा वापर महत्वाचा आहे. जे लोह म्हणतो आपण ज्याला फेरस सल्फेट म्हणतो, तुमच्या इथे क्लोरोफिल जे म्हणतो पिकामध्ये जे अन्नद्रव्य तयार करण्यासाठी जे क्लोरोफिल पाहिजे किंवा प्रकाश संश्लेषण याचं काम फार मोठ्या प्रमाणामध्ये लोह करतं आणि म्हणून लोहाची कमतरता होऊ नये ही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. मॅग्नीज पिकामध्ये जे एन्झाईम्स आहे या एन्झाईमचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आपल्याला मॅग्नीजची फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी याची आपल्याला गरज आहे. कॉपर याचा पिकामध्ये जी रोगकार प्रतिकार शक्ती निर्माण जी पाहिजे किंवा फांद्या ज्या मजबूत पाहिजे आहे याच्यासाठी आपण कॉपर सल्फेट जे म्हणतो कॉपर त्याचा वापर हा अत्यंत महत्वाचा आहे. बोरॉन असेल तर फुले फळधारणा सुधारण्यासाठी, परागीकरण करण्यासाठी, फळांचा दर्जा सुधारण्यासाठी, आकार वाढवण्यासाठी आपल्याला बोरॉनची तेवढीच गरज आहे. आणि मॅग्नेशियम हे प्रचलित आहे, शेतकरी उठसूट आपल्या युरियासोबत मॅग्नेशियम देतो आणि वाटेल तितका मॅग्नेशियम टाकतो असं न करता जेवढी गरज असेल तेवढाच मॅग्नेशियमचा जर वापर केला तर झाडाला जी काही तुमची धारणा आहे की मॅग्नेशियम दिल्याने झाड हिरवगार पडते तर त्याच आहे की आपल्याला मॅग्नेशियमचा सुद्धा एक योग्य वापर करायला पाहिजे. आणि मॉलिब्डेनम हा फार कमी प्रमाणात लागतो, अत्यंत अल्प प्रमाणात लागतो, म्हणजे मिलीग्राममध्ये हा याचा वापर केला जातो. म्हणून नत्राचा जो व्यवस्थित वापर पिकामध्ये होण्यासाठी आपण याचा मॉलिब्डेनमचा आपण वापर करत असतो. आणि विशेष म्हणजे जे कडधान्य आहे जसं सोयाबीन आहे किंवा तूर मूंग उडीद आहे किंवा भुईमुंग आहे याच्या नत्र स्थिरीकरणासाठी जर तुम्ही बीज प्रक्रिया म्हणून जर तुम्ही मॉलिब्डेनमचा वापर जर केला तर तुमचं नत्राचं स्थिरीकरण करण्यासाठी सुद्धा हे मॉलिब्डेनम फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं काम करू शकतं. आणि अमोनियम मॉलिब्डेट ज्याच्यामध्ये 52% त्याचं कंटेंट असतं आणि हे मिलीग्राम किंवा ग्रॅममध्ये आपण याचा वापर करतो. 1-3 ग्रॅमची सी ट्रीटमेंट जर आपण जर सोयाबीन सारख्या पिकाला केली तर निश्चितच नत्राचं स्थिरीकरण करण्यासाठी सुद्धा तुम्हाला त्याचा वापरू शकतो. आणि अशा पद्धतीने आपण या सूक्ष्मलताचा वापर जर केला तर उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भर पडू शकतं.
1: राऊतजी आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल.
2: धन्यवाद
1: सर. एकूणच आज आपण आपल्या शेतकरी बांधवांचे जे वेगवेगळे प्रश्न होते त्यांच्या ज्या समस्या होत्या त्या सगळ्या समस्यांचं समाधान तुम्ही खूप छान पद्धतीने केलं आणि वेळात वेळ काढून इथे आला त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
3: हॅलो अन्नदाता.
1: मंडळी आपण ऐकत होतात हॅलो अन्नदाता शेतीविषयक शंका समाधान या फोन इन कार्यक्रमाचा भाग दुसरा. अशा कार्यक्रमात आपल्या शेतीविषयक शंकांचं समाधान करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून उपस्थित होते सुनील कोंडे. सहभाग होता श्यामली राऊत यांचा आणि सादरकर्ते होते सचिन लाडोळे. तर मंडळी यासोबतच आजचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. पुन्हा भेटूयात नव्या विषयासह व्यक्तिमत्वासह आपल्याच आवडत्या माझं घर माझं वावर या कार्यक्रमात. नमस्कार.

0: संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा, महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाणारा
1: कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार,
0: यात ऐका शेती आधारित विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन,
1: सोबतच शास्त्रज्ञांचं प्रगत तंत्रज्ञान,
0: जोडीला ऐका कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे म्हणजेच प्रयोगशील शेतकरी बांधवांचे अनुभव,
1: फक्त आणि फक्त माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात।
0: तेव्हा ऐका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 7:30
1: कार्यक्रम माझा आवार माझा शिवार।
2: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 पासून सायंकाळी 6:50 पर्यंत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। बँक

0: ऑफ महाराष्ट्र पायीवारी पंढरीची या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक।
1: ग्रामीण भागातील आपले बाल मित्र मैत्रिणी वाट पाहत असतात या कार्यक्रमाची। हा त्यांचा आवडता कार्यक्रम।
2: यात अभ्यासाच्या जोडीला असतो थेट शाळेत जाऊन विद्यार्थी मित्र मैत्रिणींच्या कलागुणांना वाव,
1: आणि असतो भरपूर मनोरंजन किलबिल कार्यक्रमात।
2: म्हणूनच हा कार्यक्रम आहे बाल गोपालांसाठी खास।
1: नाव त्याचं गोकुळ, आणि मुलांना असते या कार्यक्रमाची आस।
2: तेव्हा एका महिन्याच्या पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सोमवारी सकाळी 10:35
1: कार्यक्रम गोकुळ।

चिंतनशील आकाशवाणी म्हणजे पहाटेचा प्राजक्त। स्वास्थ्य आणि प्रकृती प्रति सजग आकाशवाणी म्हणजे टवटवीत सूर्यफूल। सृजनशील आकाशवाणी म्हणजे वसंत ऋतूत फुलणारी अपराजिता। आकाशवाणी म्हणजे भाव विभोर नाद लहरींचा सूर केवड़ा।

0: रंध्रा रंध्रात चांदणं फुलवणारी आकाशवाणी म्हणजे रातराणी। कर्णेंद्रिय तृप्त करणारी आकाशवाणी म्हणजे सदैव फुलणारी सदाफुली। ऐकत रहा नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz वर।
1: या वर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची। या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक।
2: विजेच्या लखलखाटात आकाशात निना देणारी ती देववाणी, धरित्री ते आकाश हे अंतर जिंकणारी ती नभोवाणी, ज्ञान सूचना आणि मनोरंजनाची खाण ती नागपूर आकाशवाणी। ऐकत रहा मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz वर आकाशवाणी नागपूर केंद्र।
3: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
4: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
3: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची तुमच्या आवडीची
4: तुला
3: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी। सकाळी ठीक 10 अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो मनभावन
0: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून म्हणजेच मध्यम लहरी 512.8 MHz अर्थातच 585 KHz वरून।

0: हे हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील? क्लासला लेट होत आहे ना.
1: अरे समीर, मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस?
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबर.
2: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. आणि आता बातम्या विस्तारानं. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मेलबर्नला पोहोचले. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याशी चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. तिथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधण्याची संधीही आपल्याला मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. या दौऱ्यामध्ये ते ऑस्ट्रेलियाच्या प्रधानमंत्र्यांबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया CEO फोरममध्येही सहभागी होणार आहेत. मोदी यांनी आज इंडोनेशियाचा दौरा संपवण्याआधी ऐतिहासिक प्रबंधन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुबियांतो यांच्यासोबत ते होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरामध्ये लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. यंदाच्या पावसाळ्यामध्ये एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 इतकी झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषीमंत्र्यांनी केलं आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेमध्ये संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपामध्ये असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद देखील यामध्ये आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये ही तरतूद नसल्यानं या विधेयकामध्ये ही तरतूद केल्याचं गृहराज्यमंत्री म्हणाले. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईमध्ये 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळेला असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यामध्ये भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे चारही पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती, मात्र नियोजित वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्याच वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मुशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवरती कोसळला. यामध्ये सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीमधून चालायचं. NDRFसह अन्य यंत्रणा यासाठी बचाव कार्य राबवत आहेत. गरज पडली तर लष्कराची देखील मदत घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तूर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. सध्या तरी इराणशी कोणतीही चर्चा करायला आपण तयार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमचे प्रतिनिधी इराणशी वाटाघाटी करत राहतील, परंतु त्यातून काही निष्पन्न होईल का अशी शंका त्यांनी व्यक्त केली. तुर्कीची राजधानी अंकारा इथं नाटो राष्ट्रांच्या शिखर संमेलनादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बातमीदारांशी बोलत होते. दरम्यान इराणच्या हॉर्मजगन प्रांत आणि महाशाह शहरावरती अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेत यामध्ये आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांवर इराणनं केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या हवाई दलानं इराणच्या 80 ठिकाणांवर हल्ले केले होते. आंतरराष्ट्रीय सामुद्रिक वाहतुकीवर हल्ले करणाऱ्या इराणची क्षमता कमी करण्यासाठी ही कारवाई केल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. धोक्याचा इशारा मिळताच सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन बहारीननं आपल्या नागरिकांना केलं आहे. भूराजकीय तणावाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76,504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि तो 23,882 बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारामध्ये अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवरती बंद झाला. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावर पिनाक या देशी बनावटीच्या लांब पल्ल्याच्या अग्निबाणाची यशस्वी उड्डाण चाचणी केली. या अग्निबाणाचा किमान पल्ला 60 किलोमीटर इतका असून त्याहून मोठा पल्ला गाठणारे विविध पिनाक अग्निबाण विकसित करण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबत DRDOचं अभिनंदन केलं असून या अग्निबाणाबाबतचं यश हा भारतानं गाठलेला मोठा टप्पा असल्याचं म्हटलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीतल्या लढती निश्चित झाल्या आहेत. येत्या शुक्रवारी पहिली लढत फ्रान्स आणि मोरोक्कोच्या संघात होणार आहे. सामना भारतीय वेळेनुसार 5:30 सुरू होईल. शनिवारी स्पेनची लढत बेल्जियमशी होईल. येत्या रविवारी नॉर्वे विरुद्ध इंग्लंड हा सामना रंगेल. दुसरा सामना गतविजेता अर्जेंटिनाबरोबर स्वित्झर्लंडचा असणार आहे. हवामान विभागानं पालघर रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई ठाणे नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मेलबर्नला पोहोचले. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असल्याची भीती. संघर्ष

0: संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1677 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात. हमीद अमीन सय्यद आणि सहकारी यांनी सादर केलेलं भारूड.

होते अगं सुनबाई, माझं ऐक, दूध आणि दही वाया घालू नको बर का, आणि मला माहितीये तुझं गिराईक कोणचं आहे, म्हणून माझ्या पुढे जायचं नाही, कारण मी आता पंढरपूर

करतात. ऐक गोष्टी सादर बाळे अन जतन करी फुटके पाळे. आपल्या सुनेशी अतिशय जिव्हाळ्याने आणि मायेने ही सासू बोलते बर का. तुटकी भांडी आणि घरातील जुनी भांडी अतिशय जपून वापर. बघा आता एवढा मोठा संसार त्या सुनेच्या हातामध्ये देऊन पंढरपूरला जायचं चिंतन करायचं देवाचं. परंतु बघा किती मोह मोठा असतो. ती सुनबाईच्या हातामध्ये काय घर

पंढरपूरला निघालेली सासूबाई गावच्या वेशीपर्यंत जाते आणि पुन्हा माघारी येते. का बर? संत तुकोबाऱ्या सांगतात याचा अर्थ वैराग्याच्या मार्गावरती थोडीशी पुढे जाते परंतु संसारातील मोह तिला मागे खेचून आणतो. हो हो, आम्हाला संसारामध्ये असाच मोह पाठीमागे खेचून आणत असतो आणि ती पुन्हा वेशीपासून माघारी येते. मानवी आयुष्यात हेच घडते. परमार्थ करायचा किंवा देवाकडे जायचे असे मनापासून वाटत असतं परंतु संसाराची आसक्ती आणि बाह्य जबाबदाऱ्यांचा मोह सहसा आपल्याला सुटत नाही मंडळी. आणि म्हणून तर तुको

माझ्या हाताचा कलवडू मज वाचुनी नको फोडो. मंडळी, प्रथमतः कलवडू म्हणजे काय हे समजावून घ्या. शेणाच्या गोऱ्या असतात आणि त्या गोऱ्यांचा एकत्र केलेला ढीक सारवून ठेवलेला असतो. पण सासूबाई सांगते, हे बघ सुनबाई, तो ढीक सुद्धा फोडायचा नाही, तुझं तू काय पण करायचं, पण माझ्या कलवडूला हात लावायचा नाही. असंच असतं. वय किती झाले तरी संसारातील माझे पण ममत्व कमी होत नाही. वारी किंवा तीर्थयात्रा म्हणजे ईश्वर चिंतन, पण त्या मार्गावर जाताना माझा हात कलवडू किंवा माझे मन गुंतले तेथे या भावना आडव्या येतात. जोपर्यंत मनातून सर्व आशा आणि विकार संपत नाही तोपर्यंत तीर्थयात्रेचे पुण्यफळ काय मिळणार मंडळी. म्हणून

या सासू सारखं मन आपलं गुंतलंय, कारण मन गुंतवा ते ईश्वर चिंतनामध्ये, मन गुंतवा नाम चिंतनामध्ये, ते विषय चिंतनाकडे जाऊ देऊ नका, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन जर प्रसन्न असेल तर सर्व प्रसन्न आपल्याला दिसेल, म्हणून पुन्हा सासूबाई जाते आणि पुन्हा पाठीमागे येते.

सांगते आता काही उपयोग नाही. मुले लेकरे घरदार माझे येथेची पंढरपूर म्हणून तुकोबाराया शेवटी सांगतात. तुका म्हणे ऐसे जन गोवियेले माये वरुण. संत तुकाराम महाराजांच्या या रचनेत आपल्याला बाह्य तीर्थाटनापेक्षा आंतरिक वैराग्य आणि मोहाचा त्याग किती आवश्यक आहे हे शिकवतो. प्रपंचात राहून परमार्थ करायचा असेल तर संसारातील क्षुल्लक गोष्टीचा अट्टहास आणि सततची काळजी सोडणे

0: हमीद अमीन सय्यद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं भारूड आपण ऐकत होतात. निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत.
2: यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र. एक परिवार एक बँक. यावर्षीच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचं पुणे इथल्या आगमनाचं प्रत्यक्ष वर्णन ऐका उद्या दुपारी 4:50 सायंकाळी 6:50

0: वाजेपर्यंत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बँक ऑफ महाराष्ट्र पायी वारी पंढरीची. या कार्यक्रमाचे प्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक.
1: सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत भावधारा. सुरुवातीला ऐकूया मेघना धायगुडे यांनी गायलेलं विनायक गद्रे यांचं गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया ग दि माडगूळकर यांचं गीत. संगीतकार आणि गायक गजाननराव वाटवे.

भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया वसंत बापट यांचं देशभक्तीपर समूह गीत.

भावधारा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र, सुरुवातीला समाचार संध्या आणि त्यानंतर न्यूज ॲट 9 दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतरचे कार्यक्रम म्हणजे स्पॉटलाईट, चर्चा का विषय है, हे कार्यक्रमही दिल्ली केंद्रावरूनच सहक्षेपित केले जातील. रात्री 10 वाजता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, यात पंडित निखिल घोष यांचं तबला वादन ऐकता येईल आणि 10:30 वाजता राजा काळे यांचं शास्त्रीय गायन होईल.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलत पंडित निखिल घोष यांचं तबला वादन. ताल होता 3 ताल. त्यांना हार्मोनियम साथ गुरुदत्त हेबळेकर आणि सारंगी साथ पंडित ध्रुवज्योती घोष यांनी केली होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. कार्यक्रम सुरू आहे नाद ब्रह्म.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया राजा काळे यांनी गायलेला राग मारू बिहाग. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत रसिया आवोना. द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. त्याचे बोल आहेत मना भावना आयोरे सजनिया. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांची. ऐकूया राजा काळे यांचं गायन राग मारू बिहाग.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं राजा काळे यांनी गायलेला राग मारू बिहाग. त्यांना तबल्याची साथ प्रवीण करकरे आणि हार्मोनियम साथ सुप्रिया जोशी यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवनमूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.